102.7 MHz आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 5 श्रावण, शके 1948, अर्थात 27 जुलै 2026. सकाळचे 5:57 झाली आहेत. सुप्रभात श्रोते हो, मंगलवाद्यांनी आजच्या प्रसारणाला आम्ही सुरुवात करीत आहोत.

श्रोतेहो, आताच आपण संत निवृत्तीनाथ यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत आणि स्वर होता पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. आणि कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील पारंपरिक रचना. संगीतबद्ध केली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

ज्ञानेश्वरीचा आरंभ ज्ञानेश्वरांनी आत्मतत्वाला अभिवादन करून केलेला आहे. वस्तुतः कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात मंगलमूर्तीच्या वंदनाने करण्याचा परिपाठ आहे. ज्ञानेश्वर नाथपंथी होते, त्यामुळे आदिनाथाला वंदन त्यांनी केलं असतं तर ते अपेक्षित होतं. पण कुलदेवता किंवा आराध्य देवता आणि गणेश यांच्याऐवजी ज्ञानेश्वर विश्वाच्या अणुरेणूमध्ये ओतप्रोत भरून राहिलेल्या आत्मतत्वाला अभिवादन करून आपल्या ऐतिहासिक वाघयज्ञाला आरंभ करतात. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. हे जे आत्मरूप आहे ते आद्य तत्व आहे विश्वातलं. हे स्वसंवेद्य आहे, याची अनुभूती इतरांना करून देता येत नाही. वेदांनी याचं प्रतिपादन केलेलं आहे. हे ओंकार रूप आहे. या आत्मतत्वाचं प्रतीक ओंकाराच्या आकारामध्ये साठलेलं आहे. या ओंकाराच्या आकृतीमध्ये ज्ञानेश्वरांनी त्यांना अभिप्रेत असलेला गणेश पाहिला. याचा आकार म्हणजे गणेशाचे चरणयुगल, याचा उकार म्हणजे गणेशाचं विशाल उदर, आणि याचा मकार म्हणजे गणेशाचं मस्तक. अ उ म आणि वरती अर्धचंद्राकृती या साडेतीन मात्रांच्या द्वारे ओंकाराची आकृती सिद्ध झालेली आहे. त्या ओंकाराच्या आकृतीमध्येच ज्ञानेश्वरांनी गणेश मूर्तीची प्रचिती घेतली आणि तिला आपल्या गुरुच्या कृपेने अभिवादन केलं.

0: श्रोते हो, या रचनेबरोबरच मंगलप्रभात भक्तिसंगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 102.7 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 6:30 झाली आहेत. ऐकवीत आहोत चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात कुमारी स्वाती ठेंगणे यांचे विचार, भाग पहिला.
1: मी कुमारी स्वाती किशोर ठेंगणे. आजच्या चिंतनाचा विषय महाराष्ट्राची

कुमारी भक्तीचे चालते बोलते विद्यापीठ. वॉकिंग टुगेदर, प्रेइंग टुगेदर, ग्रोईंग टुगेदर ही तीन वाक्य जर एका परंपरेचं वर्णन करत असतील तर ती परंपरा म्हणजे वारी. भारतीय संस्कृतीमध्ये अनेक तीर्थयात्रा आहेत, परंतु महाराष्ट्राच्या मातीला लाभलेली एक अद्वितीय आध्यात्मिक उत्सव म्हणजे महाराष्ट्राची वारी. एवढा मोठा सोहळा पण कोणालाही निमंत्रण नाही. 18 प्रकट जातीतले वारकरी एका दिंडीत, पण कधीही वाद नाही. लाखो वारकऱ्यांचा सोहळा पण एकही उपवाशी नाही. 90 वर्ष चालणाऱ्याचं वय पण कधीही थकवा नाही. ऊन वारा पावसाचा सामना पण कसलाही त्रास नाही. एक महिना संसाराचा त्याग पण कुठलीही काळजी नाही. 100 गावची माणसं एकत्र पण कसलाही दुजाभाव नाही. ही वारकरी संप्रदायाची ताकद. आणि म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. वारकरी होण मात्र पंढरीला जाण्यापुरतंच. वारी मर्यादित नव्हे, तर वारी म्हणजे केवळ पंढरी पाहण्याची ओढ नाही, तर स्वतःच्या अंतःकरणातील विठ्ठल जाणण्याची तळमळ आहे. वारी म्हणजे वारकऱ्यांची शान, वारी म्हणजे वारकऱ्यांचा अभिमान, वारी म्हणजे वारकऱ्यांचा स्वाभिमान, वारी म्हणजे वारकऱ्यांची ताकद, वारी म्हणजे वारकऱ्यांचा आनंद आहे. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल ही ज्योत. ज्ञानज्योत प्राप्त होणे म्हणजे वारी. ही केवळ धार्मिक प्रवास नाही, तर माणूस घडवण्याचा प्रवास आहे. तिथे पदवी नाही, परीक्षा नाही, गुणपत्रिका नाही, पण आयुष्यभर उपयोगी पडणारे शिक्षण आहे. विद्यापीठात पुस्तके शिकवतात, पण वारी माणूसकी शिकवते. विद्यापीठात विषय शिकवले जातात, पण वारीत समता, संयम, सेवा, शिस्त, सहकार्य, त्याग, प्रेम, भक्ती, साहस, सजीव अनुभव दिला जातो. विद्यापीठात पदवी मिळते, वारीत संस्कार मिळतात. आणि म्हणूनच वारी म्हणजे पावलांनी चाललेली प्रार्थना आणि माणुसकीने उभारलेले विद्यापीठ, जिथे लहान मोठा, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष, तरुण वृद्ध, शेतकरी कर्मचारी, कुठलाही भेद नसतो. श्रद्धावान लभते ज्ञानम या श्रीमद भागवत गीतेतील चतुर्थ श्लोकातील अध्यायाप्रमाणे, अर्थात श्रद्धा असणाऱ्याला खरे ज्ञान प्राप्त होते. श्रद्धेचं विद्यापीठ जिथे पुस्तक नसली तरीही ग्रंथ असतात आणि संतांची शिकवण सोबतीला असते. वर्ग नसतात पण दिंड्या असतात. येथे शिक्षक नसतात पण प्रत्येकांचे गुरु असतात. पाऊल जिथे नामात पडते तिथे जीवन फुलवून जाते. वारी शिकवते, माणुसकीतच विठ्ठल भेटत जाते. आणि म्हणूनच संत नामदेव महाराज म्हणतात, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल. अर्थात प्रत्येकांच्या हृदयात विठ्ठल आहे. देव केवळ मंदिरापुरतं मर्यादित नाही, तर प्रत्येक सजीवात आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. आणि हा विठ्ठल कोण? श्री विठ्ठल. आजच्या या विज्ञानाच्या युगातही वारी आपल्याला उत्तम शारीरिक आरोग्य, निसर्गाशी ताळमेळ विकसित करते. ॲक्युप्रेशर थेरपी घडवते, आधुनिक मॅनेजमेंट शिकवते, डिप्रेशन, टेन्शन अर्थात तणावमुक्ती निर्माण करते. हार्मोन्स जे तणावमुक्तीसाठी उपयोगी आहेत ते कोलेस्ट्रॉल कमी होतात, आणि आनंदाचे हार्मोन्स ते मात्र ऑक्सिटोसिन, एंडोरोफिन्स वाढतात. आणि म्हणून मानसोपचार देखील या वारीत घडतात. मेडिटेशन, इन मोशन, साऊंड थेरपी, डिटॉक्सिफिकेशन हे आधुनिक, इंटरमिडिएट फास्टिंग इत्यादी मात्र उत्तम उदाहरणासहित घडत आहे. समाजात परस्पर विश्वास, सहकार्य, सकारात्मकता वाढते. म्हणून वारी आध्यात्मिकच नव्हे तर सामाजिक संस्काराची महान परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, हीच वारीची शिकवण. चला आपणही जीवनात प्रेम, सेवा, समता, माणुसकीची वारी अखंड सुरू ठेवूया. कारण वारी संप

0: पंढरपुरात पण वारकरी कधीच संपत नाही. वारी चालायला शिकवत नाही तर योग्य दिशेने चालायला शिकवते. फक्त बोलायला शिकवत नाही तर प्रेमाने बोलायला शिकवते. वारी जगायला शिकवत नाही तर दुसऱ्यांसाठी अर्थात समाजासाठी जगायला शिकवते. म्हणूनच महाराष्ट्राची वारी म्हणजे केवळ पंढरपूरकडे जाणारी वाट नाही, ती माणसाच्या अंतःकरणाकडे नेणारी पाऊलवाट आहे. केवळ भक्तीची परंपरा नाही, ती संस्कार, समता, सेवा, मानवतेचे चालते बोलते विद्यापीठ आहे. वॉक इन फेथ, लिव्ह विथ ह्युमॅनिटी, सर्व विथ लव या भावनेने आपण संतांची शिकवण सदैव आचरणात आणू.
1: श्रोतेहो, चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात कुमारी स्वाती ठेंगणे यांचे विचार आताच आपण ऐकलेत. भाग होता पहिला. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 6:36 झाली आहेत. ऐकवित आहोत आमच्या आज प्रसारित होणाऱ्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा.

श्रोत्याहो रूपरेषेनंतर लगेचच सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये कापूस सोयाबीन पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती, वाचक स्वर मृणालिनी दहीकर यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर अनुक्रमे मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 6:55. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. मिश्र संगीताची वेळ असेल 7:40. 8:15 हिंदी चित्रपट संगीत

श्रोते हो, 8:40 चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 9 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. 10 सुगम संगीत. 10:30 NCERT द्वारा प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग आम्ही प्रसारित करू. 11 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत. 12 वनिता मंडळ आणि 1 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. श्रोते हो, आमच्या सायंकालीन सभेत 5:30 युववाणी आणि 6 विविध भारती सेवेचे कार्यक्रम अनुक्रमे मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रमसुद्धा मुंबई केंद्रावरूनच आपण ऐकू शकाल. 7:30 आपलं घर आपलं वावर या कार्यक्रमामध्ये साथरोग आणि प्रतिबंध याविषयी आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन गेडाम यांची मंगला माडवे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. 8:15 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आणि 8:30 संसद समीक्षा अनुक्रमे मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. 9 विविध भारती सेवेचे कार्यक्रमसुद्धा मुंबई केंद्रावरूनच. 10 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. तर असे असतील आमचे आजचे कार्यक्रम. या कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा 102.7 MHz आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण.

0: श्रोते हो, कार्यक्रमाची रूपरेषा आताच आपण ऐकलीत. 102.7 मेगाहॅट्सवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. सकाळचे 6:40 झाली आहेत. ऐकवित आहोत दैनंदिन कृषीवाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो सुप्रभात, नमस्कार. कृषीवाणी या सदरात आज आपण माहिती ऐकणार आहात कापूस

आणि सोयाबीन पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन याविषयी। शेतकरी बंधू भगिनींनो, आज जगामध्ये सर्वात जास्त वापर तणनाशकांचा असून त्या खालोखाल कीटकनाशके, बुरशीनाशके आणि इतर रसायनांचा आहे। भारतामध्ये सर्वात जास्त तणनाशकाचा वापर हा प्रामुख्याने भात, गहू, सोयाबीन, कापूस, भुईमूग, ऊस, मसाले, चहा आणि कॉफी इत्यादी पिकांमध्ये होत आहे। शेतामध्ये वाढणाऱ्या निरनिराळ्या तणांमुळे पिकांना अन्नद्रव्ये आणि पाण्याची कमतरता भासते। तसेच तणांची पिकांसोबत हवा, जागा आणि सूर्यप्रकाश इत्यादी बाबतीत स्पर्धा होऊन त्यांच्यामुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागतो। तणांमुळे पिकांची पेरणी, पिकांना पाणी देणे आणि आंतरमशागतीच्या विविध कामांमध्ये अडथळे निर्माण होतात। या सर्वांचा पीक वाढीवर पर्यायाने उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो। शेतकरी बंधू भगिनींनो, तणांमुळे अन्नधान्य पिकांच्या उत्पादनात सरासरी 30-40% एवढ्या मोठ्या प्रमाणात घट येते। यामुळेच तण खाई धन ही म्हण रूढ झाली आहे। किडी आणि रोगांच्या तुलनेत तणांमुळे होणारे नुकसान अधिक असते। नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतीचा वापर आवश्यक आहेच, ह्याचबरोबर तणनाशके फवारताना काही गोष्टींची दक्षता बाळगणेही आपले कर्तव्य आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, तणनाशके फवारताना काळजी घ्यावी ती याप्रमाणे: लेबल नीट वाचून घ्यावे, तणनाशक शिफारस केलेल्या मात्रेनुसार आणि वेळेनुसार वापरावे, ढगाळ आणि पावसाळी वातावरण तसेच धुके किंवा पाऊस असताना तणनाशकाची फवारणी करू नये, वारा नसताना आणि जमिनीत ओलावा असताना उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी करावी, फवारणीकरिता स्वच्छ पाणी वापरावं, जमिनीवर फवारावयाचे तणनाशक चांगली मशागत केलेल्या ढेकळ्यांसहित जमिनीवर फवारावे, जमिनीत ढेकळे असल्यास तणनाशक ढेकळाखाली उगवणाऱ्या तणांपर्यंत पोहोचू शकत नाही, पर्यायाने तणांचे पूर्णपणे नियंत्रण होत नाही। उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी पेरणीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पिकांचे बी मातीनं व्यवस्थित झाकल्यानंतरच करावी। पीक अंकुरण झाल्यावर फवारणी करू नये। उगवणपूर्व तणनाशके फवारताना तणांची उगवण झालेली नसावी। तणनाशकांसाठी वेगळा पंप ठेवावा। वेगळा पंप ठेवणं शक्य नसेल तर तणनाशक फवारल्यानंतर संपूर्ण पंप नळ्यांसहित साबणाच्या पाण्याने 2-3 वेळा आणि नंतर साध्या पाण्याने 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यावा। तणनाशक वापराचा पूर्व अनुभव नसेल तर पहिल्या वेळेस कमी क्षेत्रावर वापर करावा। तणनाशक फवारताना त्याचा फवारा इतर स्वतःच्या किंवा शेजारच्या शेतातील पिकांवर उडणार नाही याची संपूर्ण

0: ऑलिम्पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन करताना या प्रकारे खबरदारी घ्यावी.
1: श्रोते हो, काही तांत्रिक अडचणीमुळे हा कार्यक्रम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. श्रोते हो, दैनंदिन कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6:45 होत आहेत. थोड्याच वेळात आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर अनुक्रमे आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. सर्वप्रथम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण IVF समजून घेऊया. याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. आपण IVF तंत्रज्ञानाविषयी माहिती घेत आहोत. या उपचार पद्धतीमध्ये काही प्रमाणात धोके सुद्धा असू शकतात किंवा याचे काही दुष्परिणामही होऊ शकतात. या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. मॅडम काय सांगाल याबद्दल?
2: दुष्परिणाम फारसे जास्ती नसतात का खूप काळजी घेतली जाते IVF प्रोसेसमध्ये. आणि जेव्हा आपण आधी बोललो होतो एम्ब्रियो ट्रान्सफर करतो तर मिनिमम 2 एम्ब्रियो ट्रान्सफर केले जातात. त्याच्यामधनं एक तरी रुजलं तर सिंगल बेबी प्रेग्नन्सी राहते. पण जर ते ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स राहिले तर थोडासा रिस्क फॅक्टर वाढतं. म्हणजे हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये जातं. पण ती हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे जशी नॉर्मली प्रेग्नन्सी पण ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स राहिली तर तेच हाय रिस्क फॅक्टर्स असतात. थोडंसं बेडरेस्ट जास्ती लागतं किंवा 5व्या महिन्याला BP येऊ शकतं, डायबिटीज येऊ शकतं, डिलिव्हरी थोडीशी लवकर होऊ शकते, पाणी लवकर सुटू शकतं. तर हे सेमच रिस्क फॅक्टर्स आहे जे नॉर्मल प्रेग्नन्सी बरोबर असतात. दुसरं जे इंजेक्शन दिले जातात तर त्यांचे साईड इफेक्ट थोडेसे असे असू शकतात की ते पाणी साचतं बॉडीमध्ये, वॉटर रिटेन्शन होतं. तर त्याच्याने हेडेक किंवा ब्लोटिंग किंवा वेट गेन पण जे ट्रान्झियंट असतं, टेम्पररी असतं, जे वेट गेन वगैरे नंतर कमी होऊ शकतं. पण सिव्हिअर ह्याच्या कंडिशनमध्ये जर मॉनिटरिंग नीट केलं नाही तर लंग्स आणि पोटामध्ये पण पाणी साचू शकतो. पण ते बेडरेस्ट किंवा मेडिकेशन्सनी रिव्हर्सिबल असतं. सो हे जे काय साईड इफेक्ट्स आहे ते टेम्पररी असतात आणि ट्रीटेबल असतात.
1: बरं, ही ट्रीटमेंट घेत असताना काही धोकेही असतात, तर असे काही धोके सांगू शकाल का?
2: IVF मध्ये फेल्युअर रेट पण तेवढंच असतं. म्हणजे एक सायकल केली आणि ते सक्सेसच होणार असं गॅरंटी नसते. एक 60-70% चान्स असतं की प्रेग्नन्सी राहणार. तर रिपीटेड IVF सायकल करायची गरज पडू शकते. केव्हा 5 ते 6 एम्ब्रिओ तयार झाले आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर ज्या सायकलला केलं ते प्रेग्नन्सी राहिली नाही, तर जे तयार एम्ब्रिओ फ्रीज केलेले आहेत ते आपण पुढच्या सायकलला पण वापरू शकतो. म्हणजे ते इंजेक्शन्स वारंवार घ्यायची गरज पडत नाही. तर हे एवढंच धोका इम्पॉर्टंट असतं.
1: मॅडम, ही उपचार पद्धती वापरून जे बाळ जन्माला आलेलं आहे त्याची काही वेगळी काळजी घेणं अपेक्षित असतं का?
2: नाही, जसे नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये मुलं राहतात तेच प्रॉब्लेम्स, सेम प्रॉब्लेम्स आपण ह्या प्रेग्नन्सीमध्ये फेस करतो. सो तसं जसं नॉर्मल प्रेग्नन्सीला आपण स्कॅन करतो त्याच पद्धतीने आपण ह्या बेबीजना पण मॉनिटर करतो. आणि त्यांची पण नॉर्मल डिलिव्हरी किंवा सीझर त्याच पद्धतीने होऊ शकतं. आणि ह्या प्रेग्नन्सीमध्ये जी आई आहे ती ट्रॅव्हलिंग करू शकते, ती जॉब करू शकते, असं फुल टाइम बेडरेस्ट करण्याची गरज नाही. डिलिव्हरी झाल्याच्या नंतर ते इट इज इक्विवलंट टू अ नॉर्मल बेबी.
1: म्हणजे त्या दृष्टीनं काहीच काळजी तशी करायची गरज
2: नाही.
1: बरं, जाता जाता एकूण या उपचार पद्धतीविषयी थोडक्यात आमच्या श्रोत्यांना काय सांगाल तुम्ही?
2: सगळ्यात पहिलं ट्रीटमेंट घेताना आपल्याला IVFचे फायदे आणि तोटे समजून घेण्याची खूप गरज आहे. आणि IVF डिमांडवर नाही होऊ शकत आणि हे फास्ट फॉरवर्ड ट्रीटमेंट नाही. दुसरं, IVF केलं तर मूल आपल्याला मिळणार असं ह्याची 100% गॅरंटी नसते. तर पहिला तुम्ही स्टेप वाईज ट्रीटमेंट करा. पहिलं तुम्ही बेसिक ट्रीटमेंट घ्या, मग तुम्ही ॲडव्हान्स ट्रीटमेंटमध्ये पहिला IUI ट्राय करा आणि मग ते फेल झालं तरच तुम्ही IVFकडे वळा. म्हणून ही प्लॅन्ड प्रोसिजर आहे.
1: मॅडम, आज इथे आपण आलात आणि IVF उपचार पद्धती नेमकी कशी आहे, त्यासाठी काय काळजी घेता येते आणि त्याचं प्रमाण दिवसेंदिवस कसं वाढत चाललंय या संदर्भात अतिशय सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
2: धन्यवाद.
0: IVF समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकूया धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांनी

0: यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद.
1: श्रोते हो नमस्कार. धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी आपण विराज आटले यांच्याकडून जाणून घेतोय. सर, आज सांगा की धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांना यामध्ये कसं सहभागी करून घेता येईल?
2: धनेश पक्ष्याच्या या संवर्धनात आपण मागच्या भागात बघितल्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेत असतो. सध्याचा जो पावसाळी सीझन चालू आहे तर याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात दरवर्षी ही झाडं लावत असतो. आपल्यापैकी जर का कोणाला आपण इच्छुक असाल तर आमच्या नर्सरीला जरूर भेट द्या. आमची नर्सरी कोसुम देवरुख येथे आहे आणि इथे असलेली रोपं ही आम्ही मोफत लोकांना लावायला देतो. फक्त आम्हाला त्याच्यामधून एवढीच अपेक्षा असते की साधारण ही जी नेलेली रोपं आहेत ती त्यांच्या सुरक्षित अधिवासात लावली जावी आणि त्यांचं साधारण 10 ते 20 वर्ष तरी किमान संवर्धन किंवा ज्यांची काही निगा आहे त्यांना पाणी घालणं असेल हे लोकांमार्फत केलं जावं आणि त्याच्यातनं मग धनेशासाठी सुरक्षित अधिवास पुढे निर्माण होईल. दुसरं एक ही झाडं लावण्याचं मुख्य कारण हे आहे की ह्याच्यामधनं आम्हाला बीजाचा स्रोत आहे तर तोही उपलब्ध होईल आणि याच्यामार्फत मग आपण अजून झाडं तयार करू शकतो. दुसरी आम्ही अजून एक घरटे दत्तक योजना असं एक चालू केली आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे जर का रत्नागिरीचा आपण विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यातलं जवळपास म्हणजे 98% वगैरे क्षेत्र हे सगळं खाजगी मालमत्ता आहे. त्याच्यामध्ये शासनाची किंवा वनविभागाची फार कमी जागा आपल्याला बघायला मिळते आणि बऱ्याचदा जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो तेव्हा असंही लक्षात आलं की जी घरटी आहेत किंवा ढोली आहेत किंवा जी मोठी झाडं आहेत ही मुख्यतः देवराई किंवा काही खाजगी लोकांच्या मालमत्तेमध्ये आहेत. तर मग ही झाडं टिकून राहावी यासाठी आम्ही घरटे दत्तक योजना सुरू केली ज्याच्यामध्ये तुम्ही एक सर्टन फिक्स्ड अमाऊंट देऊन एक ते झाड किंवा ढोली असलेलं झाड हे दत्तक घेऊ शकता आणि मग त्यातला काही हिस्सा हा त्या जमीन मालकाला देऊन त्याद्वारे त्या झाडाचं संरक्षण केलं जातं.
1: पहिल्या भागामध्ये तुम्ही उल्लेख केला होता की याच माध्यमातून पर्यटनाला सुद्धा चालना मिळेल, तर त्याविषयी सांगा.
2: आजकाल आपण बघतो की पक्षी फोटोग्राफी हा एक पर्यटनाला चालना देणारा आणि सगळीकडे पॉप्युलर होत जाणारा असा एक इको टुरिझमचा पार्ट आहे आणि याच दृष्टीने आपण रत्नागिरी जिल्ह्याचा हा पर्यटन दूत म्हणून सुद्धा महाधनेश या पक्षाला घोषित केलं आहे. या पक्षाच्या फोटोग्राफीसाठी मुख्यतः जी लोक आहेत ही आपल्याला अरुणाचल किंवा या भागात पूर्वी जाताना दिसायची. महाराष्ट्रामध्ये किंवा रत्नागिरी आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये हा तेवढा पॉप्युलर प्रकार नव्हता, परंतु सध्याचे जे माननीय कलेक्टर साहेब आहेत तर त्यांनाही फार या म्हणजे पक्ष्याविषयी आपुलकी आहे आणि त्यांना जाणीव आहे की रत्नागिरी आणि आजूबाजूच्या परिसरात जर का संवर्धनाची मोहीम आपल्याला जर का पुढे न्यायची असेल तर कुठेतरी इको टुरिझमचा पार्ट म्हणून हे जे पक्षी निरीक्षण असेल तर हे आलं पाहिजे आणि त्या माध्यमातूनच आपण धनेश पक्षी संवर्धनाला चालना देण्यासाठी इको टुरिझमच्या माध्यमातून निधी सुद्धा उपलब्ध होण्यासाठी धनेश या पक्षाची निवड रत्नागिरीचा पर्यटन दूत म्हणून केली आहे.
1: नक्कीच. तेव्हा श्रोते हो तुमच्या लक्षात आलंच असेल की धनेश पक्षी हा निसर्गामध्ये किती महत्वाचा आहे आणि त्याचं संवर्धन होणं ही काळाची गरज आहे. तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि ही माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद.
0: परिसर या कार्यक्रमात धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. हे आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. 102.7 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, यावेळी सकाळचे 6:55 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष.

श्रोते हो, आज APJ अब्दुल कलाम यांचा स्मृतिदिन आहे. श्रोते हो, APJ अब्दुल कलामांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी पवन बेटावरील रामेश्वरच्या तीर्थक्षेत्रामध्ये एका तमिळ मुस्लिम कुटुंबात झाला. कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी लहानपणी त्यांना वर्तमानपत्रे विकावी लागत होती. त्यांच्या शालेय वर्षांमध्ये कलाम यांना सरासरी गुण मिळायचे, परंतु त्यांना शिक्षणाची तीव्र इच्छा असलेल्यामुळे ते एक तेजस्वी आणि मेहनती विद्यार्थी म्हणून ओळखले जायचे. ते त्यांच्या अभ्यासावर, विशेषतः गणित या विषयावर बराच वेळ घालवायचे. त्यांनी 1954 भौतिकशास्त्र या विषयामध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास करण्यासाठी ते 1955 मद्रासला गेले. 1960 मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये पदवी घेतल्यानंतर कलाम यांनी संरक्षण संशोधन आणि विकास सेवा अर्थात DRDS या संस्थेचे सदस्य बनले आणि त्यानंतर संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या एरोनॉटिक्स डेव्हलपमेंटमध्ये शास्त्रज्ञ म्हणून ते सामील झालेत. त्यांनी एक लहान हॉवरक्राफ्ट डिझाईन करून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर कलाम यांनी प्रसिद्ध अंतराळ शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या अंतर्गत येत असलेल्या इनकॉस स्फिअर समितीचा देखील ते भाग झालेत. 1969 कलाम यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोमध्ये बदली करण्यात आली, जिथे ते भारताचे पहिले उपग्रह प्रक्षेपण वाहनचे प्रकल्प संचालक म्हणून ते कार्यरत झाले. त्यांनी पहिल्यांदा 1965 DRDO येथे स्वतंत्रपणे विस्तारित रॉकेट प्रकल्पावर काम सुरू केले. श्रद्धेय डॉक्टर अब्दुल कलाम यांनी अनेक मिशन अंतर्गत क्षेपणास्त्रे विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, ज्यामध्ये अग्नी एक मध्यवर्ती श्रेणीचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि पृथ्वी पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे सामरिक क्षेपणास्त्र यांचा समावेश आहे. श्रोते हो, अब्दुल कलाम यांनी KR नारायण यांच्यानंतर भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून कार्यरत झाले होते. त्यांनी 25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007 असा कार्यकाळ त्यांनी गाजवला. त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न यांसारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित देखील करण्यात आले. श्रोते हो, 27 जुलै 2015 रोजी डॉक्टर कलाम यांचं शिलाँग येथे झालेल्या एका कार्यक्रमानंतर अस्वस्थ वाटू लागल्यानंतर काही वेळानंतर त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांना शतशः नमन.

0: श्रद्धेय दिनविशेष या कार्यक्रमामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर आणि संकलन होतं राहुल कंगाल यांचं. आणि हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, यावेळी सकाळचे 7 वाजले आहेत. यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: अपने बिजनेस को बढ़ाने के लिए लीजिए आकाशवाणी का सहयोग और दीजिए उसे बुलंदियों के पंख.
2: आपका बिजनेस लोकल है या राष्ट्रीय, आकाशवाणी देती है उपभोक्ताओं तक पहुंचने का हर विकल्प. आकाशवाणी के विभिन्न चैनलों पर विज्ञापन देना सुलभ और सस्ता.

0: देखिए साईं बाबा तेरे हजारों हाथ, प्रतिदिन शाम 6:30 बजे
1: सिर्फ DD नेशनल पर, देश का पहला चैनल, देश का अपना चैनल।
2: एकदम स्वस्त आणि मस्त।
3: अहो काय स्वस्त आणि मस्त,
2: आकाशवाणीवरील जाहिरात ग,
3: हे मात्र खरे हो।
2: एकाच वेळी लाखो घरात आणि मनात
3: जाहिरात असो कशाचीही,
2: मग आत्ताच करतो संपर्क।
3: पत्ता माहित आहे ना?
2: होय तर, जाहिरात विभाग, आकाशवाणी, यवतमाळ।

हिरवा हिरवा रंग गहिरा नितळपणाचा मुठीत पारा श्वासांमध्ये भरून घ्यावा दरी मधला गंध वावरा वारा कसला उधानलेला निर्झर वाहती नदीकडे गर्द सावल्या तरुबेलींच्या अलीकडे अनपलीकडे तळे साचल्या आठवणींचे पुन्हा वाहण्या आसुसलेले पुन्हा झेलुने घ्यावे अलगद तृणफुलांचे मोहक झेले वसुंधरा ही तुमची माझी वसुंधरेचा वसा जपावा अनाहताचा नाद निरंतर असा असावा असा हसावा.

घनगर्द आभाळ धरित्रीला टेकलेलं, एक झाड हिरवगार डोहाकडे झुकलेलं, एक थरा अवखळ खळाळून वाहणारा, एक डोंगर जलाशयात प्रतिबिंब पाहणारा, आज जे आहे ते उद्या असेल का? येणाऱ्या पिढीला ते पुस्तकातच दिसेल का? चला वसुंधरेचा ठेवा जतन करूया.

0: 102.7 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ. जनमानसांच्या मनातील संवाद, तुमचा आवाज, तुमचा नाद, आकाशवाणी यवतमाळ.
1: आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास अनुक्रमे आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 आणि 12 सेकंद झाले आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: गुरु एक जगी त्राता.
2: गुरु एक जगी त्राता. आषाढ महिन्यातली पौर्णिमा, भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत मंगल दिवस, श्रद्धेचा, कृतज्ञतेचा आणि ज्ञानाचा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ, गुरु म्हणजे श्रद्धा. पण अंधश्रद्धा नव्हे बरं का. गुरु म्हणजे विचार, गुरु म्हणजे विवेक, गुरु म्हणजे प्रकाश. आणि त्या प्रकाशामुळेच माणूस स्वतःचा मार्ग स्वतः शोधू शकतो. येत्या बुधवारी 29 जुलैला अवश्य ऐका गुरु पौर्णिमेविषयी उर्मी हा कार्यक्रम पुण्यासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून. वनिता मंडळ या कार्यक्रमात 12:00 गुरु एक जगी त्राता.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वाघ माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: अंगणातल्या चिमुरड्या पाखरांना हवा असतं एक मायेचं छप्पर, जिथं पुस्तकाच्या ओझ्याविना सुखाचा मिळेल क्षण सुंदर. कोल्हापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत खेळ घर परिवार या संस्थेच्या संचालिका डॉक्टर सौ जुईताई कुलकर्णी आणि सौ मेधाताई कुलकर्णी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा मानेकृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
3: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातील परीक्षा सुधारणांबाबत नंदन

निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय कार्यगट स्थापन केल्याची पंतप्रधानांची घोषणा. कॅच द रेन मोहिमेमध्ये नाशिक जिल्ह्यानं केलेल्या कामाची पंतप्रधानांनी मन की बात मध्ये घेतली दखल. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गरीब रुग्णाचे वैद्यकीय उपचार थांबणार नाहीत, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी. तर क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 मालिकेत भारताला निर्भेळ यश. आता सविस्तर बातम्या. तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा सुधारणांबाबत उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक आणि बळकट करणं हा उद्देश केंद्रस्थानी ठेवून त्या अनुषंगानं उपाय

0: योजना करण्यावर या कार्यगटाचा भर असेल. या संदर्भात पंतप्रधानांनी काल एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला. ते म्हणाले,
1: हमारी परीक्षा पद्धती विश्वस्त हो, हमारी परीक्षा पद्धती ट्रान्सपरंट हो, हमारी परीक्षा पद्धती में सबसे ज्यादा टेक्नॉलॉजी का उपयोग हो, इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकनी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है, जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा और जल्द से जल्द आने वाली परीक्षाओं की विश्वसनीयता को सुनिश्चित करने का काम इसके रिपोर्ट के आधार पर कर दिया जाएगा.
0: दरम्यान पेपरफुटी प्रकरणामध्ये अधिक कडक शिक्षेची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 आज लोकसभेत मांडण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग हे विधेयक मांडणार आहेत. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल कर्तव्य भवन इथं शिक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी विविध योजना आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी देखील या बैठकीला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमाच्या 136 भागातून देशवासियांशी संवाद साधला. कारगिल विजय दिनानिमित्त हुतात्मा जवानांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या भाषणात स्वदेशी, पर्यावरण रक्षण, जलसंवर्धन अशा विविध विषयांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. स्वदेशी INS महेंद्रगिरी, पिनाक आणि कुश क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्यांचा उल्लेख करत आत्मनिर्भर भारताचं संरक्षण सामर्थ्य वाढत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. गणेशोत्सवात मातीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचं आवाहन देखील मोदी यांनी यावेळी केलं. पुढच्या महिन्यात साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिनी हर घर तिरंगा अभियानात उत्साहानं सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले,
2: साथियों, पिछले कुछ वर्षों में हर घर तिरंगा अभियान ने पूरे देश को एक अद्भुत भावना से जोड़ा है. हर घर हर गली में तिरंगे का उत्सव दिखाई देता है. इस वर्ष भी हमें हर घर तिरंगा अभियान को पूरे उत्साह के साथ आगे बढ़ाना है. अपने घर पर पूरे सम्मान के साथ तिरंगा फहराना है.
0: कॅच द रेन अभियान, एक पेड माँ के नाम तसंच पर्यावरण संवर्धनातील लोकसहभागाचं त्यांनी कौतुक केलं. भारतीय खेळाडू, शैक्षणिक ऑलिम्पियाडमधील विद्यार्थ्यांचं यश, विक्रम एक रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण आणि नवोन्मेष क्षेत्रातील कामगिरीचा मोदी यांनी मन की बातमधून गौरव केला. नाशिक जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या जलसंवर्धनाच्या उपक्रमाची पंतप्रधानांनी कालच्या मन की बातमध्ये दखल घेतली. याबाबत बोलताना नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले,
3: कॅसरीन कॅम्पेनमध्ये सर्व शेतकरी बांधवाला माझी विनंती राहील की ज्या ज्या ठिकाणी आपल्या शेतावर बांधाच्या बाजूला ज्या ठिकाणी पाणी शिरते त्या ठिकाणी जलतारा बांधावा. त्याच्यासाठी रोजगार हमी योजना म्हणजे जी रामजी योजनामध्ये निधी उपलब्ध आहे आणि जेवढी क्षेत्र आपण निश्चित केला तेवढ्या ठिकाणी आपण बांधून देऊ शकतो. याचे 3-4 फायदे. नंबर एक, ते कमी खर्च मध्ये होणारे प्रकल्प आहे. दुसरा, आपलं भूजल स्तर विहीर पुनर्भरण त्या एक योजना करून वाढून जाणार. तिसरा, भविष्यामध्ये त्या ठिकाणी रिचार्ज शाफ्ट आपल्याला करता येतो. चौथा, या योजनामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात जो वाद होतो आजच्या डेटमध्ये पाणी आपण कसं काढून घेऊ त्या प्रश्न आपण ऑटोमॅटिकली आपल्याला सोडवता येतो.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गरीब रुग्णाचे वैद्यकीय उपचार थांबू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल नागपूरमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे आयोजित महाआरोग्य शिबिरात बोलत होते. राज्य शासनानं महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा विस्तार करून गंभीर आजारांचा समावेश केला असून काही आजारांसाठी 35 लाख रुपयांपर्यंत मदत दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या 1.5 वर्षात 57,000 रुग्णांना 452 कोटी रुपयांची मदत देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कर्करोगावरील औषधांचा खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली एकता दाखवून देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत शिवाजी पार्क इथं आयोजित तिरंगा मोर्चामध्ये त्यांनी काल युवकांना संबोधित केलं. आजची तरुण पिढी सरकारला आव्हान देऊ शकते हे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानं सिद्ध केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

0: धुळे शहरात देखील विविध सामाजिक संघटना तसंच विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं. परभणी जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यानं खरीप पिकं संकटात सापडली आहेत. अधिक माहिती ऐकूयात आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय झाला असला तरी जिल्ह्यात मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आजपर्यंत सरासरीच्या 88 मिलीमीटर एवढाच पाऊस झाला असून जिल्ह्यात 4,25,000 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत, तर 93,000 हेक्टरवर पेरण्या आणखी झालेल्या नाहीत. सध्या 2 दिवसापासून हलक्या पावसाच्या सरी पडत आहेत, मात्र विहीर आणि बोरवेलच्या पाणी पातळीत घट झाल्याने पिकांना पाणी उपलब्ध होत नाही. दमदार पाऊस नसल्याने अंतर्गत शेतीची मशागतीची कामे खोळंबली आहेत, तर काही ठिकाणी सोयाबीन पिकाची वाढ थांबली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने दुबार पेरणीची वेळ पडल्यास दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे. सरासरीच्या तुलनेत पाऊस खूपच कमी असल्यामुळे येणाऱ्या काळासाठी तरी जिल्ह्यात दमदार पावसाची आवश्यकता आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सुदर्शन चापके, परभणी.
0: ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं भारोत्तोलनात 48 किलो वजनी गटात काल सुवर्ण पदकाची कमाई केली. मीराबाईनं एकंदर 190 किलो वजन उचलून राष्ट्रकुल स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला. मीराबाई चानूच्या या सुवर्ण कामगिरीबद्दल उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना भारतानं 35 धावांनी जिंकला असून मालिका देखील 3-0 अशी जिंकली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं वैभव सूर्यवंशीच्या 49 चेंडूतील 81 धावांच्या जोरावर 192 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वेनं 157 धावा केल्या. रायन बर्लनं सर्वाधिक नाबाद 54 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. राज्याच्या विविध भागात कालही पावसानं हजेरी लावली. संततधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील वीर धरण पूर्णक्षमतेनं भरलं आहे, त्यामुळे पंढरपूरजवळील भीमा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढल्यानं पंढरपुरातील जुना दगडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. उजनी धरणाच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. नाशिक जिल्ह्यात गेले 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसाचा ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. बागलाण तालुक्यात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला, इतर 2 जण जखमी झाले आहेत. गोदावरीच्या पात्रातील वाढत्या पाण्यामुळे निफाड तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. धुळे जिल्ह्यात मुसळधार पावसानं 4 धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पुराच्या पाण्यात 2 जणांचा मृत्यू झाला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान. येत्या 5 दिवसात राज्याच्या विविध भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, तर रायगड, पुणे आणि सातारा घाट परिसर तसंच रत्नागिरी जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातील परीक्षा सुधारणांबाबत नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय कार्यगट स्थापन केल्याची पंतप्रधानांची घोषणा. कॅच द रेन मोहिमेमध्ये नाशिक जिल्ह्यानं केलेल्या कामाची पंतप्रधानांनी मन की बातमध्ये घेतली दखल. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गरीब रुग्णाचे वैद्यकीय उपचार थांबणार नाहीत, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी. तर क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 मालिकेत भारताला निर्भेळ यश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.

0: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडीत टिकले?
1: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
0: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
1: आता मी पण घेते.
2: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.

0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, तसंच आकाशवाणी DTH उपग्रह वाहिनी. सकाळचे 7:22 झाली आहेत. श्रोतेहो, आज 27 जुलै. भारताचे 11वे राष्ट्रपती, प्रख्यात शास्त्रज्ञ आणि मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं व्याख्यान देताना निधन झालं. साल होतं 2015. स्वप्न ती नसतात जी झोपेत पडतात, स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत, असे प्रेरणादायी विचार त्यांनी मांडले. आज त्यांचा स्मृतिदिन. 27 जुलै 1913 जन्मलेल्या भारतीय स्वातंत्र्यसैनिक कल्पना दत्त जोशी यांची आज जयंती. चिटगाव शस्त्रागार लढ्यात त्या सहभागी झाल्या होत्या. कल्पना जोशी यांनी 8 फेब्रुवारी 1995 इहलोकीचा प्रवास थांबवला. तसंच भारतीय वंशाच्या एक अमेरिकन प्रसिद्ध लेखिका भारती मुखर्जी यांचीही आज जयंती. भारती मुखर्जी यांचा जन्म 1940 28 जानेवारी 2017 त्यांचं निधन झालं. जागतिक कीर्तीचे मोहन वीणावादक विश्वमोहन भट यांचा आज वाढदिवस. विश्वमोहन भट यांना 1994 ग्रॅमी पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यांनी कालिदासाच्या मेघदूतावर आधारित एका रचनेसह अनेक संगीत रचना केल्या आहेत. विश्वमोहन भट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
1: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
2: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीमसोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
1: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका 27 जुलै 2012 वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर, तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
0: आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपले मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, महाराष्ट्राचा शेतकरी हा आपल्या राज्याच्या कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. निसर्गाच्या लहरीपणाशी, बदलत्या हवामानाशी आणि बाजारपेठेतील चढ उतारांशी सातत्याने सामना करत तो आपल्या कष्टातून राज्याच्या अन्न सुरक्षेची जबाबदारी समर्थपणे पेलत असतो. मात्र अनेकदा नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि बाजार भावातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचं ओझं वाढतं. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं आणि शेती पुन्हा नव्या उमेदीनं उभी करण्यासाठी त्यांना बळ देणं ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. याच भूमिकेतून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या सहकार्याने राज्य शासनाने शेतकरी कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा देणारी आणि 36,500 कोटी रुपयांची तरतूद असलेली ही योजना राज्याच्या कृषी क्षेत्राला नवी उभारी देणारी ठरणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझं कमी होण्याबरोबरच त्यांना पुन्हा नव्या जोमाने शेती करण्यासाठी आर्थिक बळ मिळणार आहे. ही योजना केवळ कर्जमुक्तीपुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांचा सन्मान, आत्मविश्वास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्याचा व्यापक प्रयत्न आहे. आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपण या योजनेची उद्दिष्ट, प्रमुख वैशिष्ट्य, पात्रता, लाभाचं स्वरूप आणि शासनाची भूमिका याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील.
1: सर नमस्कार, कार्यक्रमात मनापासून स्वागत करते आपलं. सर, ही एक ऐतिहासिक योजना मानली जाते, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026. तर काय सांगाल ह्या योजनेबद्दल?
2: राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, कर्जाच्या दुष्टचक्रातून मुक्त करणे आणि पुन्हा नव्याने शेतीसाठी उभे करण्यासाठी या योजनेचा मुख्य उद्देश आहे. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट आणि इतर संकटामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आलेत. त्यांना दिलासा देण्यासाठी भविष्यात सहजपणे पीक कर्ज उपलब्ध व्हावे हा शासनाचा प्रयत्न आहे. या योजनेसाठी सुमारे 36,585 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद, 56 लाख शेतकरी यांना या गोष्टीचा लाभ मिळणार आहे. इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना आहे.
1: नक्कीच सर, 56 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. सर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे नाव या योजनेला दिलेलं आहे, त्यामागे काही?
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणकारी, जलसंधारण, शेती, ग्रामीण विकास आणि स्थानिक न्यायिक प्रशासनाचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या 3 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या कार्याला अभिवादन म्हणून करण्यासाठी शेतकरी हिताची ही योजना त्यांच्या नावाने समर्पित करण्यात आली आहे. त्यांच्या लोकभिमुख प्रशासनातून प्रेरणा घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे.
1: नक्कीच सर, आणि अहिल्यादेवी होळकर यांचं नाव म्हणजे खरोखरच एक प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आहे. सर, आपण काय सांगाल की या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये अशी काय आहेत, काय वेगळेपण आहे?
2: या योजनेतील अनेक वैशिष्ट्ये आहेत. पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमुक्ती मुद्दल पुनर्गठित व फेरपुनर्गठित कर्जामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच जमीन धारणेची कोणतीही अट यामध्ये नाही. तसेच या 2 लाख

0: पेक्षा अधिक थकबाकीदार कर्जाला OTS सुविधा सुद्धा देण्यात आली आहे. या निमित्तानं कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 पर्यंतचे प्रोत्साहन पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यास पारदर्शक आणि आधार प्रमाणीकरणावर आधारित करण्यात आलेली आहे. सहज सुलभ आणि या पद्धतीने शेतकरी बांधवांना कर्जमुक्तीचा लवकरच लाभ मिळणार आहे.
1: नक्कीच सर, शेतकऱ्यांसाठी ही खूपच मोठी गोष्ट आहे. ह्या योजनेतून कुठल्या कुठल्या प्रकारची कर्ज म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारच्या कर्जांचा समावेश आहे?
0: या योजनेमध्ये दिनांक 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचा या योजनेमध्ये समाविष्ट आहे. तसेच 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या कर्जांना या योजनेचा लाभ मिळत आहे.
1: बरोबर आहे सर, तुम्ही आता ह्या तारखा सांगितल्यात, मला वाटतं की ह्या तारखा सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजे. या योजनेचा लाभ कोणत्या बँकांच्या कर्जधारी शेतकरी बांधवांना मिळू शकेल?
0: तर या मध्ये राष्ट्रीयकृत बँक आहेत, खाजगी बँक आहेत, प्रादेशिक ग्रामीण बँक आहेत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी पतसंस्था या सर्व संस्थांकडून घेतलेल्या सर्व संस्थांकडून पात्र पीक कर्जाचा या योजनेमध्ये समाविष्ट आहे.
1: म्हणजे बऱ्याच प्रकारच्या बँका ह्याच्यामध्ये आहेत, त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी ही एक खूप आशादायी गोष्ट आहे की या प्रकारामधल्या बँकांमध्ये जर त्यांचं खातं असेल तर आपल्याला कर्जमुक्तीचा लाभ आहे तो मिळू शकेल. सर, तुम्ही मगाशी OTS चा उल्लेख केलात, एक वेळ समझोता, तर ह्या योजनेचा लाभ कशा प्रकारे मिळतो?
0: ज्या शेतकऱ्यांनी थकबाकी 2 लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी 2 लाखावरील स्वतःचा हिस्सा 31 मार्च 2027 पर्यंत भरल्यानंतर शासन त्याच्या कर्ज खात्यात जमा करणार आहे. 2 लाखापर्यंतची रक्कम जमा करणारे त्यामुळे पूर्वीच्या पात्र शेतकऱ्यांनी मोठा दिलासा मिळेल.
1: सर, काही शेतकरी बांधव आहेत ते नियमितपणे कर्जफेड करत असतात, प्रामाणिक असतात ते त्या बाबतीत, तर अशा शेतकऱ्यांसाठी म्हणजे नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही विशेष योजना आहे का, त्यांना काही विशेष लाभ मिळतील का?
0: यामध्ये प्रामाणिकपणा आणि वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा सन्मान व्हावा यासाठी शासनाने 2 लाखापर्यंत प्रोत्साहनपर ही तरतूद आर्थिक शिस्तीचा प्रोत्साहन देणारी आहे.
1: नक्कीच सर, आणि म्हणजे त्यांनाही एक प्रोत्साहन मिळेल की जे नियमितपणे कर्जफेड करतात, बँकांना पैसे परत करतात अशा शेतकऱ्यांना. सर, एक मुद्दा असाही येतो की ॲग्री स्टॅकमध्ये आमचं नाव नाहीये असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं, तर जर नाव नसेल तर काय होतं किंवा काय व्यवस्था आहे त्यांच्यासाठी?
0: तर कोणत्याही पात्र शेतकऱ्याने काळजी करण्याची गरज नाही. पात्र शेतकरी केवळ ॲग्रीटॅकमध्ये नाव नसल्यामुळे लाभापासून वंचित राहणार नाही. आवश्यक पडताळणी करून त्याची नोंदणी केली जाईल आणि त्यांनाही लाभ दिला जाईल.
1: आपण बघतो सर की हे आता सगळं ऑनलाईनचं युग आहे, डिजिटल युग आहे
0: जी,
1: आणि अगदी गावखेड्यापर्यंत डिजिटलायझेशन पोहोचलेलं आहे. तर ऑनलाईन प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांनी काही काळजी घ्यावी का, याबद्दल आपण काय सांगाल?
0: यामध्ये शेतकऱ्यांनी फक्त आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. बँकेच्या खात्याशी आधार संलग्न करून आणि शासनाच्या सूचनांनुसार आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शक आहे. या कर्जमुक्ती योजनेसाठी कुठेही अर्ज करावा लागणार नाही.
1: सर, लाभार्थ्यांच्या यादीबाबत काही हरकत असेल, काही शंका असेल तर मग काय करायचं?
0: तर त्याच्यासाठी पात्र शेतकऱ्याच्या लाभार्थ्यांची यादी हे आपण ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, बँक शाखा, सोसायटी ऑनलाईन पोर्टलद्वारे प्रसिद्ध केलेली जाणार आहेत. कोणालाही हरकत असल्यास जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे अर्ज करता येईल. पडताळणीनंतर योग्य दुरुस्ती करून पात्र लाभार्थ्यांना न्याय दिला जाईल.
1: या योजनेत काही घटकांना अपात्र ठरवण्यात येत आहे का आणि काय कारण आहे त्यामागचं?
0: या योजनेचा उद्देश गरजू शेतकऱ्यांना मदत करणे हा आहे. त्यामुळे विद्यमान माजी मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी, शासनातील उच्च वेतनधारक अधिकारी, कर्मचारी, आयकर भरणारे जास्त लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत अशा घटकांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे.
1: बरोबर आहे,
0: आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन नव्हे तर गरजवंतांनाच कर्जमुक्तीचा लाभ व्हावा या योजनेचे वैशिष्ट्य आपले आहे.
1: सर,

0: अनेक योजना असतात. आत्ताच तुम्ही 2017 पण उल्लेख केलात, तर ही योजना आहे आत्ताची 2026, तर ही योजना इतर कर्जमुक्ती योजनांपेक्षा वेगळी कशी आहे, काय वैशिष्ट्य?
1: त्याच्यापूर्वी ओटीएस केलं तर कर्ज वाटप होत नव्हतं.
0: अच्छा.
1: तर यावेळेस आपण शासनाने सगळ्या बँकाला, राष्ट्रीयकृत बँकाला तशा सक्त सूचना दिलेल्या आहेत की ज्याचं ओटीएस केलंय त्या लोकाला कर्ज पुन्हा तेवढं वाटप करायचं. आता भरलो आपण तर पूर्वी वाटप करत नव्हते.
0: बरं,
1: ही केवळ कर्जमुक्ती योजना नाही, यात आर्थिक शिस्त, नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना प्रोत्साहन, जे ओटीएस म्हणतो, पुनर्गठित म्हणतो, जमीन धारणेची अट नसणे, डिजिटल अंमलबजावणी आणि तक्रार निवारण यंत्रणा, अशा अनेक नाविन्यपूर्ण बाबी याच्यामध्ये आहेत.
2: सर, आजच्या दिलखुलास कार्यक्रमाच्या भागामध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची भूमिका, उद्दिष्ट, पात्रता आणि महत्वपूर्ण वैशिष्ट्यांविषयी अत्यंत उपयुक्त माहिती दिली. श्रोते हो, विषयाची व्याप्ती पाहता पुढील भागात या योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया, लाभ मिळवण्यासाठी आवश्यक बाबी, शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी तसंच इतर महत्वाच्या प्रश्नांची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात. आम्ही बोलत आहोत 102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
2: एकदम स्वस्त आणि मस्त.
3: अहो काय स्वस्त आणि मस्त,
2: आकाशवाणीवरील जाहिरात ग.
3: हे मात्र खरे हो.
2: एकाच वेळी लाखो घरात आणि मनात.
3: जाहिरात असो कशाचीही,
2: मग आत्ताच करतो संपर्क.
3: पत्ता माहित आहे ना?
2: होय तर, जाहिरात विभाग आकाशवाणी यवतमाळ.
4: 102.7 मेगाहर्ट्ज वर आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ. जनमानसांच्या मनातील संवाद, तुमचा आवाज, तुमचा नाद, आकाशवाणी यवतमाळ.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. श्रोते हो, यावेळी सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत. सर्वप्रथम ऐकवीत आहोत जफर गौरखपुरी यांची शब्दरचना. संगीत आणि स्वर आहे अशोक खोसला यांचं.

0: कवच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफको टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम आणि कार्यक्रमात यानंतर ऐकूया साजिद अजमेरी यांची शब्दरचना. संगीत आणि स्वर आहे रामशंकर यांचा.

श्रोते हो, या रचनेबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यावेळी सकाळचे 8 वाजता आहेत. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरील समाचार प्रभात सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, आताच आपण गदर चित्रपटासाठी उदित नारायण यांना ऐकलत. गीत होतं आनंद बक्षी यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं उत्तम सिंग यांनी. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या युगलस्वरात आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आर डी बर्मन आणि चित्रपट आहे हिरा पन्ना.

श्रोते हो, या रचनेबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी सविता मुसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परीक्षा कार्यपद्धती अधिक पारदर्शी करण्यासाठी उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा. लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करण्यात येणार. पाकिस्तानशी केवळ पाकव्याप्त काश्मीर मुद्द्यावरच चर्चा होणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची स्पष्टोक्ती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला निर्भेळ यश. आता सविस्तर बातम्या. परीक्षा सुधारणांबाबत एका उच्चस्तरीय कार्यगटाची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केली. प्रसिद्ध तंत्रज्ञान तज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखालील या कार्यगटात भारतीय गुप्तचर संस्था अर्थात IB माजी संचालक तपन डेका, इस्रोचे माजी अध्यक्ष एस सोमनाथ आणि IIT चेन्नईचे संचालक व्ही कामकोटी यांचाही समावेश असेल. या व्यतिरिक्त शिक्षण विभागाच्या माजी सचिव अनिता करवाल आणि पुरवठा साखळी

0: अमृतलाल मीणा हे देखील या कार्यगटाचा भाग असतील. पंतप्रधानांनी काल एका दृकश्राव्य संदेशातून ही माहिती दिली. हा कार्यगट परीक्षांमधील सुधारणांवर लक्ष केंद्रित करेल आणि त्याच्या अहवालाच्या आधारे आगामी परीक्षांची विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी लवकरात लवकर पावलं उचलली जातील. देशाची परीक्षा प्रणाली विश्वासार्ह आणि पारदर्शक असावी आणि त्यात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला जावा असं सांगत स्पर्धा परीक्षांची सचोटी जपण्यासाठी आणि लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
1: हमारी परीक्षा पद्धती विश्वस्त हो, हमारी परीक्षा पद्धती ट्रान्सपरंट हो, हमारी परीक्षा पद्धती में सबसे ज्यादा टेक्नॉलॉजी का उपयोग हो, इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकनी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है, जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा और जल्द से जल्द आने वाली परीक्षाओं की विश्वसनीयता को सुनिश्चित करने का काम इसके रिपोर्ट के आधार पर कर दिया जाएगा.
0: लोकसभेत आज केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह, सार्वजनिक

0: आज सादर होणाऱ्या परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेत सहभागी होण्याचं आवाहन सर्व खासदारांना समाज माध्यमांवरील संदेशातून केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमाच्या 136व्या भागातून देशवासियांशी संवाद साधला. करगिल विजय दिनानिमित्त त्यांनी शहीदांना अभिवादन केलं. स्वदेशी INS महेंद्रगिरी, पिनाक आणि कुश या क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्यांचा उल्लेख करत आत्मनिर्भर भारताचं संरक्षण सामर्थ्य त्यांनी अधोरेखित केलं. पुढच्या महिन्यात साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिनी हर घर तिरंगा अभियानात उत्साहानं सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. भारतीय खेळाडू तसंच शैक्षणिक ऑलिम्पियाडमधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा मोदी यांनी यावेळी गौरव केला. येत्या सण उत्सवांच्या काळात खादीची उत्पादनं खरेदी करण्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल कर्तव्य भवन इथं शिक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण मंत्रालयाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी विविध योजना आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. पाकिस्तानशी यापुढे केवळ पाकव्याप्त जम्मू काश्मीरवर चर्चा होईल असं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल स्पष्ट केलं. लडाखमधील द्रास इथे 27व्या कारगिल दिवस विजय सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारताच्या सार्वभौमत्वाच्या विरोधात केलेल्या प्रत्येक आगळीकीला भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे आणि यापुढेही दिलं जाईल असं सिंह यांनी नमूद केलं. काल देशभरात करगिल दिवस साजरा करण्यात आला. 1999ला पाकिस्तान विरुद्ध झालेल्या संघर्षात पाकिस्तानवर भारतानं मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी या युद्धातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराणनं काल सलग दुसऱ्या दिवशी परस्परांच्या ठिकाणांवरील हल्ले थांबवल्यानं पुन्हा तात्पुरती युद्धबंदी लागू करण्याबाबत नव्यानं वाटाघाटी सुरू होण्याची शक्यता बळावली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात जवळपास गेल्या 2 आठवड्यांपासून लष्करी तणाव निर्माण झाला होता. अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत माईक वॉल्ज यांनी ओमान, इराणसह अन्य संबंधितांशी सर्व स्तरांवर चर्चा सुरू असल्याचं नमूद करत अध्यक्ष ट्रम्प त्यांना मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून यावर मार्ग काढण्याची संधी देत असल्याचं म्हटलं आहे. इराणचे हल्ले रोखण्यासाठी आवश्यक क्षेपणास्त्रांचा अमेरिकेकडील साठा संपत असल्याची व्यक्त करण्यात येत असलेली शक्यता वॉल्ज यांनी फेटाळली. फ्रान्स आणि स्पेन लगतच्या जंगलात लागलेल्या प्रचंड वणव्यामुळे दोन्ही देशांमधील सुमारे 3 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. फ्रान्समधील बोर्डो या ऐतिहासिक शहराला या आगीचा सर्वाधिक फटका बसला असून हा वणवा शहराच्या 15 किलोमीटरच्या परिघात पसरला आहे. या आगीमुळे अटलांटिक किनाऱ्यावरील कॅप फेरेट द्वीपकल्प उद्ध्वस्त झाला आहे. अग्निशमन आणि इतर बचाव दलं आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ APJ अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी कलाम यांना आदरांजली वाहिली आहे. स्वदेशी क्षेपणास्त्र आणि देशाच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमांना नव्या उंचीवर नेण्यातलं डॉ कलाम यांचं योगदान भारतीय विज्ञानाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांमध्ये कोरलं गेलं आहे असं बिर्ला यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची भारोत्तोलन प्रमुख मीराबाई चानू हिनं सुवर्णपदक जिंकत या स्पर्धेतील भारताच्या सुवर्णपदकाचं खातं उघडलं. मीराबाईनं 48 किलो वजनी गटात एकंदर 190 किलो वजन उचलत ही कामगिरी केली. तिने स्नॅच प्रकारात 85 किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 105 किलो वजन उचलून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नवीन विक्रम देखील प्रस्थापित केला. राष्ट्रकुल स्पर्धांमधील चानू हिचं हे सलग तिसरं सुवर्णपद आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराबाई चानूच्या या सुवर्ण कामगिरीबद्दल तिचं अभिनंदन केलं आहे. भारोत्तोलनात भारताच्या खात्यात काल आणखी 2 रौप्य पदकांची भर पडली. पुरुष गटात चनांबम ऋषिकांत सिंग यानं 60 किलो वजनी गटात एकंदर 264 किलो वजन उचलून रौप्य पदक मिळवलं तर राजा मुथू पंडी यानं 65 किलो गटात एकंदर 286 किलो वजन उचलून आणखी एक रौप्य पदक मिळवलं. मुष्टीयुद्धातही भारताची आगेकूच सुरू आहे. पुरुषांमध्ये जादूमणी सिंग यानं तर महिला मुष्टीयोद्ध्यांमध्ये प्रीती पवार हिनं आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत काल उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पदक तालिकेत भारताच्या खात्यातील एकंदर पदकांची संख्या आता 4 झाली आहे. झिम्बाब्वेमधील हरारे इथं काल झालेल्या T20 क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वे संघाचा 35 धावांनी पराभव केला आणि मालिका 3-0 अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 192 धावा केल्या. यात वैभव सूर्यवंशीच्या 49 चेंडूतील 81 धावांचा समावेश आहे. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वे केवळ 157 धावाच करू शकला. वैभव सूर्यवंशीला सामनावीर तसंच मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं. हवामान. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज ओडिशामध्ये सर्वदूर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्येही काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी तसंच पुणे आणि सातारा घाट परिसरात आज मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. परीक्षा कार्यपद्धती अधिक पारदर्शी करण्यासाठी उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा. लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करण्यात येणार. पाकिस्तानशी केवळ पाकव्याप्त काश्मीर मुद्द्यावरच चर्चा होणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची स्पष्टोक्ती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला निर्भेळ यश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून 102.7 मेगाहर्ट्झवर. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकवत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया हॅलो ब्रदर चित्रपटासाठी उदित नारायण आणि अलका याग्निक यांना. शब्द आहेत जली शेरवानी यांचे, संगीतकार हिमेश रेशमिया.

श्रोते हो, या रचनेबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 9 वाजता आहेत. थोड्याच वेळात विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो विविध भारती सेवेचे कार्यक्रम आताच आपण ऐकलेत. 102.7 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकवीत आहोत अनिल अरुण यांच्या संगीत निर्देशनात शांताराम नांदगावकर यांची शब्दरचना. गायली आहे उषा मंगेशकर यांनी.

0: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
1: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
0: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
1: सर, हे एनपीएस संचय काय?
0: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
2: अपने बिजनेस को बढ़ाने के लिए लीजिए आकाशवाणी का सहयोग और दीजिए उसे बुलंदियों के पंख.
3: आपका बिजनेस लोकल है या राष्ट्रीय, आकाशवाणी देती है उपभोक्ताओं तक पहुंचने का हर विकल्प. आकाशवाणी के विभिन्न चैनलों पर विज्ञापन देना सुलभ और सस्ता.
4: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.

0: पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचयमध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
1: श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सौमित्र यांची शब्दरचना. संगीत आणि स्वर आहे मिलिंद इंगळे यांचा.

शांता शेळके यांचे. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत मीना शिंदे यांचं गीत, संगीतकार आशिष मुजुमदार आणि स्वर आहे मिलिंद इंगळे यांचा.

0: 102.7 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ. जनमानसांच्या मनातील संवाद, तुमचा आवाज, तुमचा नाद. आकाशवाणी यवतमाळ.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण 102.7 मेगाहर्ट्सवर. यावेळी सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत NCERTद्वारा प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग.

आपकी पसंत ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमात स्वागत आणि आपला रेडिओ मित्र राहुल कंगालेचा सहस्नेह नमस्कार. श्रोतेहो, वळूया आजच्या कार्यक्रमाकडे आणि कार्यक्रमात सुरुवातीला स्वर आहे श्रेया घोषाल यांचं. गीतकार सुधाकर नेर्लेकर आणि संगीतकार सईद कादरी. चित्रपट आहे जहेर आणि या गीताकरिता पसंती या श्रोत्यांची आहे. तिरुपतीनगर लातूर येथून संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन. दयानंदनगर नांदेड येथून प्रकाश जैन. यासोबतच विठ्ठल मंदिर चौक बीड शहर येथून प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया, केशव पटेल, रामनिवास अग्रवाल. पांढरकवडा येथून अनिल बुरांडे, उषा बुरांडे, प्राची बुरांडे, अनुश्री बुरांडे, धनश्री बुरांडे. बल्लारशा येथून सूरजजी लोंढे, प्राची लोंढे आणि एकलव्य लोंढे. ऐकूया जहर चित्रपटातील ही रचना.

0: कवच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफको टोकियो हसत राहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
2: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं यादों की बारात चित्रपटातील मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार RD बर्मन. आणि या गीताकरिता पत्र पाठवणारे श्रोते आहेत पांढरखोडा येथून सय्यद अमिनूर, सय्यद आदिल, सिमरन सय्यद, फरजाना सय्यद, यासोबतच फिरोज पठाण पारवा येथून, पुलगाव येथून सुनील पेंदाम, सुनीता पेंदाम, निकिता दामिनी आणि श्रेया पेंदाम, यासोबतच सादुल शहर राजस्थान येथून ओमप्रकाश चौहान, मनुप्रकाश, शिवप्रकाश, वेदप्रकाश आणि समस्त चौहान परिवार ऐकवित आहोत तुमच्या सर्वांच्या पसंतीची ही रचना आहे.

0: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने।
1: वा
2: बसला। अनोळख्या पासून बचाव करा।
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंद। कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत किशोर कुमार यांना। अंजन यांच्या गीताला संगीतबद्ध केलं आहे राजेश रोशन यांनी। चित्रपट याराना आणि पसंती या श्रोत्यांची आहे। ढाकुलगाव पोस्ट, अशोकनगर तालुका, दामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती येथून शंकरराव बनसोड, संगीताबाई बनसोड आणि आशिष बनसोड। हेच गीत ऐकायचं आहे या श्रोत्यांना। आणि हे श्रोते आहेत मामूलवाडी तालुका नांदुरा येथून सुपान तायडे, विजया तायडे, अमोल आणि सरिता तायडे। जिगाव तालुका नांदुरा येथून वसंतराव भोजने, सुनंदा भोजने, राजू भोजने आणि सोनू भोजने। छत्री तलाव अमरावती येथून साधना राणी गुप्ता आणि किशोर गुप्ता। ऐकूया ही रचना।

0: आ गया है विकसित भारत जी राम जी, जिसमें हर ग्रामीण को मिलेगी साल में 125 दिन रोजगार की गारंटी और काम वही जो ग्राम पंचायत कहे। विकसित भारत जी राम जी, गांव बढ़ेगा तभी देश बढ़ेगा। ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
1: श्रोते हो, आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया वेलकम चित्रपटासाठी आनंदराज आनंद आणि श्वेता पंडित यांना। गीत आणि संगीत आहे आनंदराज आनंद यांचंच आणि पसंत या श्रोत्यांची आहे। नाज मंजिल मैसोल सीतामढी बिहार येथून, अक्रम हुसैन प्रिन्स बेगम इशरत अक्रम वसीम अक्रम रुबीना वसीम आरिज वसीम नदीम अक्रम शमीम अक्रम अमन अक्रम ममता राणी शर्मा पूनम कुमारी शर्मा बच्चू शेख आणि चीना शेख, कुआथा बिहार येथून शेख जफर हसन आणि नरगिस जफर, नूरमहल मैसोल येथूनच हुमेरा नाज सुमेरा नाज अबिहा नाज अरहान बाबू हमजा बाबू आणि मुजम्मिल बाबू। याच गीताकरिता डॉक्टर आंबेडकर नगर यवतमाळ येथून प्रकाशराव डांगे रमाबाई डांगे आशिष अश्विनी डांगे दीपाली डांगे शिल्पा हजारे काजल मेहर आणि बाबू डांगे यासोबतच समस्त डांगे परिवार। खुपटी तालुका नेवासा येथून संकेत सकट नंदा सकट रामदास सकट जुबेदा शेख अमोल सकट आदेश सकट चांददेव झाडे आणि नंदा झाडे। ऐकूया वेलकम चित्रपटातील ही रचना।

0: कसे मिळवा?
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: इफको टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
3: श्रोतेहो, आपण ऐकत आहात श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत. कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत सोनू निगम आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या युगलस्वरातील वास्तव चित्रपटातील समीर यांची रचना. ही रचना संगीतबद्ध केली आहे जतीन ललित यांनी आणि पसंती या श्रोत्यांची आहे. स्टार रेडिओ श्रोता संघ, रेल्वे कॉलोनी, हनुमानगड जंक्शन, राजस्थान येथून जगमल सिंग डागला, हॅपी डागला, जे एस नायक, शोभा नायक आणि समस्त डागला परिवार. हेच गीत ऐकायचं आहे या श्रोत्यांना. आणि हे श्रोते आहेत गौतमनगर जिल्हा नांदेड येथून प्रभाकर जोंधळे आणि आरती जोंधळे, शेकापूरबाई हिंगणघाट जिल्हा वर्धा येथून बापुरा बावणे, वाल्मिक बावणे, नरेश बावणे, संजय बावणे, देबू बावणे, वासुदेव झाडे, प्रभाकर जोधरे, जगदीश कोहर आणि वामन कारलेकर, यासोबतच रत्नमाला बावणे, रंजना बावणे, प्रगती बावणे, सरिता बावणे, सुनील चौधरी, विलास राऊत, विनोद धोटे आणि सुकेश गुजर. ऐकूया ही रचना.

श्रोते हो, आताच आपण अभिजित आणि अलका याज्ञिक यांना ऐकलत, माफ करा, सोनू निगम आणि कविता कृष्णमूर्ती यांना ऐकलत. कार्यक्रमात यानंतर एक कविता आहोत वीरझरा चित्रपटासाठी उदित नारायण यांना. शब्द आहेत जावेद अख्तर यांचे, संगीतकार मदन मोहन. पसंती या श्रोत्यांची आहे. श्रावस्ती सोसायटी यवतमाळ येथून भक्तराज बनसोड, तिलोत्तमा बनसोड, शौरवी बनसोड, तुषार बनसोड आणि रोहन बनसोड. नाचनगाव येथून सुरेश कुलकर्णी, मालती कुलकर्णी, बंडूराव कुलकर्णी आणि समस्त कुलकर्णी परिवार. बालमटाकडी जिल्हा अहमदनगर येथून नंदकुमार अद्वंत, उर्मिला अद्वंत, निलेश अद्वंत, मयुरी अद्वंत, कल्पेश अद्वंत आणि संगीता अद्वंत. ऐकविता आहोत ही रचना.

श्रुती हो उदित नारायण आता यांना आताच आपण ऐकलत. यानंतर ऐकवित आहोत राज चित्रपटासाठी अभिजित आणि अलका याज्ञिक यांना, गीतकार समीर, संगीतकार नदीम श्रवण आणि पत्र पाठवणारे श्रोते आहेत आझादनगर लक्सर हरिद्वार येथून ताज मोहम्मद अन्सारी, गुलाम साबीर राही आणि मेहराज जहा, वरुड जवळका येथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखडे, धामणी मानोरा जिल्हा वाशिम येथून तुळशीराम डेरे, सौ मायावती डेरे, संदेश डेरे, प्रज्वल डेरे आणि अनुत्त डेरे. ऐकूया राज चित्रपटातील ही रचना.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेली समीर यांची शब्दरचना. आणि आशिकी चित्रपटातील ही रचना गायली आहे अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांनी. पसंती या श्रोत्यांची आहे. आणि हे श्रोते आहेत महादेव घाट अमलेश्वर येथून डोमेन ठाकूर, सुमेन ठाकूर, मिथलेश ठाकूर, तारणी ठाकूर, सूरज ठाकूर, ज्योती ठाकूर, रियांश ठाकूर आणि गुडिया ठाकूर. सेक्टर 67 मोहाली चंदीगड येथून टी डी मनोत्रा, ऋतिक मनोत्रा, प्रतीक मनोत्रा, अनिल शर्मा, जयवीर सिंग, डॉक्टर अमनदीप. कालका येथून शिवचंद्र बजाज, साहिल बजाज आणि बिट्टा बजाज. यासोबतच पाथरी जिल्हा चंद्रपूर येथून धेमाजी ठिकरे, मंगला ठिकरे, चंदू ठिकरे, रौनक ठिकरे, कल्याणी ठिकरे, रामहरी लोखंडे आणि शंकरराव खेकारे. ऐकवीत आहोत आशिकी चित्रपटातील हे गीत.

श्रुदेह आशिकी चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांनी गायलेली ही रचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात शेवटी ऐकवीत आहोत महेंद्र कपूर यांना. गीतकार साहिर लुधियानवी, संगीतकार रवी आणि चित्रपट आहे हमराज. आणि या गीताकरिता पसंती या श्रोत्यांची आहे. आणि हे श्रोते आहेत पीर ख्वाजा लिसनर क्लब आवारपूर जिल्हा चंद्रपूर येथून, हबीब शेख, अल्तमस शेख, छोटूभाई शेख, साजन बेगम, फैजान शेख, फारूक शेख, वसीम

0: श्रोते हो, आपणही आपली पसंत आम्हाला पत्राद्वारे कळवू शकता. त्याकरिता आमचा पत्ता आहे आपकी पसंतद्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र गोदनी रोड यवतमाळ. तर श्रोते हो, याबरोबरच आजचा हा कार्यक्रम समाप्त करण्याची वेळ झाली आहे. मी आपला रेडिओ मित्र राहुल कंगाले आजच्या या कार्यक्रमातून आपल्या सर्वांची रजा घेतोय. नमस्कार.
1: नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

श्रोते हो, आताच आपण श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत ऐकलात. आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. दुपारचे 12 वाजता आहेत. थोड्याच वेळात वनिता मंडळ आणि 1 वाजता विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. सर्वप्रथम वनिता मंडळ

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, भारताचे लोकप्रिय दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना देशाचे मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जायचं. लोकांचे राष्ट्रपती अशी ओळख असणारे अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूमधील रामेश्वर इथे झाला. डॉक्टर कलाम यांनी भारताच्या DRDO संस्थेसोबत अनेक वर्षे काम केलं. पृथ्वी आणि अग्निसारखी क्षेपणास्त्र तयार करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. तसंच देशातील पहिलं स्वदेशी उपग्रह PSLV-3 विकसित करण्यात कलाम यांचं महत्त्वाचं योगदान आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी दिलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. एकूणच सामान्य कुटुंबात जन्मलेल्या, असामान्य विचारशक्ती असलेल्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जीवनप्रवास आणि त्यांचे विचार आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहेत.

0: श्रोते हो, आणि या छान गाण्यानंतर ऐकूया उद्योग लक्ष्मी, स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आजची स्त्री घराबरोबरच उद्योग, व्यवसाय, तंत्रज्ञान, शेती, शिक्षण आणि स्टार्टअप्स अशा विविध क्षेत्रात यशस्वीपणे काम करते. आज अनेक महिला लघु उद्योग, स्वयंरोजगार, बचत गट, हस्तकला, फॅशन, डिजिटल व्यवसाय, ई कॉमर्स आणि औद्योगिक उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतात. त्यांनी स्वप्नांना कृतीची जोड देत केवळ स्वतःचं यश घडवलं नाही, तर अनेकांना रोजगाराच्या आणि आत्मनिर्भरतेच्या संधी उपलब्ध करून दिल्या. तर श्रोते हो, आज आपण अशाच एका उद्योगलक्ष्मीसोबत संवाद साधणार आहोत. नमस्कार स्वप्ना कर्णिक संखे मॅडम, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: स्वप्ना कर्णिक संखे या KVR टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या

0: सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी संचालक आहेत. वित्त व्यवस्थापन आणि औद्योगिक तंत्रज्ञान क्षेत्राचा त्यांना प्रदीर्घ अनुभव असून स्मार्ट उत्पादन, औद्योगिक ऑटोमेशन आणि पर्यावरणीय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उद्योग अधिक कार्यक्षम आणि स्पर्धात्मक बनवण्यासाठी त्या कार्यरत असतात. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. मॅडम, मला सुरुवातीलाच तुम्हाला असं विचारायचं की फायनान्स आणि अकाउंट क्षेत्रातून औद्योगिक तंत्रज्ञान क्षेत्रात यावं असं तुम्हाला का वाटलं?
1: असं सुरुवातीला काही वाटलं नाही. लग्न झाल्यानंतर मी दुबईला गेले. तिकडे गेल्यानंतर मी एक हाऊसवाईफच होते. असं काही करिअर वगैरे असं काही मोठ्या गोष्टी मला हे नव्हतं. त्यावेळेला कसं की वेळेवर लग्न झालं, वेळेवर मुलं झाली की दॅट्स डन. पण माझी एक इच्छा होती की मला MBA करायचं होतं.
0: बरं,
1: लग्न झालं आणि फॉरेनला गेले आणि ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली नाही मला. पण त्यावेळेला SP Jain हे दुबईला त्यांनी मॅनेजमेंट स्कूल ओपन केलं. ते एक जे स्वप्न होतं, मला असं वाटलं की ते म्हणतात ना की लॉ ऑफ अट्रॅक्शन, की द युनिवर्स कॉन्स्पायर्स. तर मी स्कूल जॉईन केली. त्याच्या अगोदर मी दुबईला जॉब करायची ऑइल अँड गॅस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीजमध्ये ॲट मिड लेवल मॅनेजमेंट. पण MBA केल्यानंतर मला मॅनेजमेंट पोझिशन्स वगैरे मिळाल्या. त्याच्यानंतर पोरांच्या शिक्षणासाठी म्हणून मी कॅनडाला मूव्ह केलं. तर तिकडे मला गव्हर्नमेंटमध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळाली. पण त्यांचं होतं कंडिशन की तुम्हाला लोकल क्वालिफिकेशन्स असायला पाहिजे. तर मग मी परत अभ्यासाला सुरुवात केली. सो एका साईडला अभ्यास, एका साईडला पोरं सांभाळणं आणि एका साईडला जॉब तिकडच्या वेदर कंडिशन्समध्ये. आणि मग मी तिकडचं CPA CMA ह्या डिग्रीज घेतल्या. ह्या दरम्यान मी माझे मित्र जे आहेत राजेश दोषी, त्यांचा बिझनेस होता आणि मी त्यांना असंच येऊन जाऊन मदत करत होते, कन्सल्टिंग टाईप असं ऑपरेशन्ससाठी. तर मग 2018 त्यांनी सांगितलं की आपणच का नाही कंपनी सुरू करत. तर मला असं फारसं काही वाटलं नाही, कारण का मला वाटलं मी फ्रेंडला मदत करते. असं काही इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी वगैरे त्यावेळेला मला काही कळत नव्हतं. एका फ्रेंडला मदत करायचं म्हणून मी हो म्हटलं. आणि सुरू झाल्यानंतर स्काय वॉज द लिमिट, कारण का त्याच दरम्यान भारत पण ओपन अप होत होता टेक्नॉलॉजिकली. आणि हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये थोडं कळत गेलं आणि मग शिरत गेलं. नाव माय हस्बंड सेज की आय हॅव फाउंड माय इकिगाय, कारण का आय जस्ट लव्ह व्हॉट आय एम डूइंग.
0: जे काम करतात आनंद,
1: आय खूप आनंद होतो बिकॉज इट मेक्स अ डिफरन्स टू अ लॉट ऑफ पीपल.
0: तर ही जी तुमची कंपनी आहे, तर ती सुरू करण्यामागची नेमकी प्रेरणा काय होती?
1: फॉरेनला काम केल्यामुळे मला एक्सपोजर खूप होतं. आणि माझं एक्सपोजर होतं ऑपरेशन्समध्ये. आणि मला तो एक्सपिरियन्स होता. माझा मित्र इज एक्सपर्ट इन एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स. ही हॅज डन हिज MS फ्रॉम द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस. ही इज अन एक्सपर्ट इन एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर. सो ऑलरेडी आम्ही प्रोडक्ट्स बनवत होतो इंडस्ट्रीसाठी. पण मग लक्षात आलं की आपण हे प्रोडक्ट्स बनवत आहे, त्याचा एक्सपिरियन्स आणि माझा एक्सपिरियन्स वॉज अ गुड कॉम्बिनेशन टू क्रिएट सोल्युशन्स, राईट? तर मग त्या ह्यानी आम्हाला वाटलं की आम्ही MSMEसाठी अफोर्डेबल सोल्युशन्स बनवू शकतो. आमच्याकडे ती केपेबिलिटी आहे. कारण का ऑटोमेशन तसं बघायला गेलं तर एक्सपेन्सिव्ह असतं, राईट? कारण का वॉट इज ऑटोमेशन? बेसिकली प्रत्येक ऑपरेशन्स प्रोसेस इंटिग्रेट करायचं. ओके, आम्ही ऑलरेडी हार्डवेअर देत होतो. आम्हाला तो इंटिग्रेट करणं म्हणजे एखादं मी सॉफ्टवेअर बनवलं तर आम्ही ते सोल्युशन प्रोव्हाइड करू शकत होतो. सो हेच प्रेरणा होती की मेकिंग अफोर्डेबल ऑटोमेशन सोल्युशन्स फॉर MSMEs. कारण का MSMEsमध्ये आयडियाजची कमी नसते, पण कॅपिटल तर ते थोडं बॅलन्स करावं लागतं. म्हणून मग आम्हाला वाटलं की आमच्याकडे ॲबिलिटी आहे टू मेक अफोर्डेबल ऑटोमेशन सोल्युशन्स फॉर MSMEs.
0: बरं मॅडम, KVR टेक्नॉलॉजीज नेमकं कोणत्या प्रकारचं काम करतं ते ऐकायला आवडेल.
1: KVR टेक्नॉलॉजीज ही एक इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी कंपनी आहे. आम्ही स्मार्टवेअर, एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्ट हार्डवेअर, एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स

0: इंडस्ट्रियल डिस्प्लेस डेटा लॉगर्स आयओटी डिवाइसेस आणि सॉफ्टवेअर डॅशबोर्ड्स बनवतो.
1: बरं,
0: आमची सोल्युशन्स फॅक्टरीज सिटीज आणि पब्लिक सिस्टम्समध्ये मॉनिटरिंग विजिबिलिटी आणि कंट्रोलसाठी जास्त प्रमाणात वापरली जाते.
1: अच्छा.
0: गेल्या काही वर्षात MSMEs म्हणजे मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइसेस बऱ्याच गव्हर्नमेंट आता MSMEsना खूप एनकरेज करते आहे. मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइसेस सो तिकडे आयडियाज अनलिमिटेड बट कॅपिटल लिमिटेड. सो त्यांच्यासाठी आम्हाला अफोर्डेबल ऑटोमेशन तयार करायचं आहे तर आम्ही प्रयत्न करतो. कारण का तिकडे काय आहे ना की मोस्ट ऑफ द कंपनीज बऱ्याचशा कंपनीजमध्ये हार्डवेअर वापरलं जातं.
1: स्मार्ट हार्डवेअर आणि स्मार्ट सॉफ्टवेअर म्हणजे नेमकं काय, ते उद्योगासाठी कसं उपयुक्त ठरतं त्याविषयी सांगा.
0: स्मार्ट हार्डवेअर म्हणजे फील्डवर बसवणारे डिव्हाइसेस.
1: बरं.
0: सेन्सर्स, लॉगर्स, डिस्प्लेस, काउंटर्स. स्मार्ट सॉफ्टवेअर म्हणजे त्या सेन्सर्स लॉगर्समधनं जे रीडिंग येतं ते रीडिंग

0: अशा कंपनीजमध्ये हार्डवेअर वापरलं जातं.
1: स्मार्ट हार्डवेअर आणि स्मार्ट सॉफ्टवेअर म्हणजे नेमकं काय, ते उद्योगासाठी कसं उपयुक्त ठरतं त्याविषयी सांगा.
0: स्मार्ट हार्डवेअर म्हणजे फील्डवर बसवणारे डिव्हायसेस.
1: बरं.
0: सेन्सर्स, लॉगर्स, डिस्प्लेस, काउंटर्स. स्मार्ट सॉफ्टवेअर म्हणजे त्या सेन्सर्स लॉगर्समधनं जे रीडिंग येतं ते रीडिंग घ्यायचं आणि ते डॅशबोर्डवर दाखवायचं. आणि स्मार्टनेस, स्मार्ट किंवा आय ओ टी कुठे येतं की हे डिव्हायसेस फक्त इन्फॉर्मेशन देत नाहीत तर हे मॉनिटरिंग पण करतात, ट्रॅकिंग पण करतात, अलर्ट्स देतात. जे इन्फॉर्मेशन मिळतंय ते रिपोर्ट्समध्ये कन्वर्ट करतात आणि कस्टमरला, क्लायंटला एक पूर्ण पिक्चर मिळतं की माझ्या फॅक्टरी फ्लोअरवर फॉर एक्झाम्पल काय चालू आहे. आधी काय असायचं की मशीन चालायच्या पण रिपोर्ट्स जे यायचे ते रिअल टाईममध्ये यायचे
1: नाही,
0: ते मॅन्युअली मग कोणी बनवणार, त्याच्यामध्ये मिस्टेक्स पण होऊ शकतात आणि मग ते कोणीतरी चेक करणार, मग ते प्रेझेंट होणार. आता सगळं रिअल टाईममध्ये होतं, एव्हरीथिंग इज इन रिअल टाईम. आणि आजच्या घडीला ऑटोमेशन हे लक्झरी नाही आहे, नेसेसिटी आहे. कारण का कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे, ते तर झालंच. आजच्या कस्टमर इज इंटेलिजंट कस्टमर, त्यांना क्वालिटी व्यवस्थित हवी असते, डिलिव्हरी वेळेवर हवी असते, जे इन्फॉर्मेशन हवं ते अक्युरेट हवं असतं. सो ऑटोमेशनमुळे हे सगळं फास्टर होतं आणि रिलायबल होतं.
1: त्यामुळे ऑटोमेशन ही आजच्या काळाची गरज आहे असंच म्हणायला लागेल.
0: हो.
1: तंत्रज्ञानाचा स्वीकार या उद्योगधंद्यांमध्ये कितपत वाढलाय त्याविषयी काय सांगाल.
0: जसं मी आधी सांगितलं की ऑटोमेशन लक्झरी नाही, आता नेसेसिटी आहे. तर नक्कीच खूप प्रमाणात वाढलंय. आणि टेक्नॉलॉजी पण आता जसं जसे कॉस्ट इफेक्टिव्ह होत चालली आहे तर त्याचं अडॉप्शन आहे, पण अडॉप्शनचा अवेअरनेस नाही आहे. प्रत्येकाला वाटतं की टेक्नॉलॉजी आहे म्हणजे खूप महाग असणार, तर तो अवेअरनेस अजून आलेला नाही आहे. तर ज्या मीडियम एंटरप्राइजेस आहेत तिकडे अडॉप्शन आहे. मोठ्या मोठ्या कंपनीज, ग्लोबल कंपनीज, बिग कंपनीज, तिकडे अडॉप्शन फास्ट आहे. पण जे स्मॉल आणि मायक्रो मध्ये तेवढं नाही आहे. कारण का ऑटोमेशन म्हटलं की कॉस्ट आहे, बट टुडे ऑटोमेशन इज नॉट अ कॉस्ट, इट इज अन इन्व्हेस्टमेंट.
1: तुमची कंपनीनं मुंबईसह विविध शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेचं निरीक्षण म्हणजे एअर क्वालिटी मॉनिटरिंग करण्याचं काम करते, त्या प्रकल्पाविषयी ऐकायला आवडेल.
0: दिल्लीमध्ये सगळं जे चालू होतं तर मुंबईनी प्रोएक्टिव्ह स्टेप्स घेतल्या आपल्या गव्हर्नमेंटनी, बीएमसीनी. तर त्यांनी लाईक पोल्युशन कशामुळे होतं, कोणत्या इंडस्ट्रीजमुळे होतं, तर त्यांनी आता कंपल्सरी केलं आहे की काही इंडस्ट्रीजमध्ये तर एअर क्वालिटी पोल्युशन डिस्प्लेज लावायलाच पाहिजेत. पण मुंबईमध्ये कन्स्ट्रक्शन एवढं चालू आहे तर मग आमचं जे सोल्युशन आहे ते काय आहे की जागोजागी तुम्ही कन्स्ट्रक्शन साईट्सवर जे डिस्प्लेज बघतात PM 2.5, दिस इज पोल्युशन. PM 10, टेम्परेचर, ह्युमिडिटी, पण मोस्टली PM, पर्टिक्युलेट मॅटर किती हवेमध्ये असतं. कारण का त्याच्यामुळे लोकांना बरेचसे त्रास पण होतात. तर ते जे डिस्प्लेज आहेत ते डिस्प्लेज आम्ही कन्स्ट्रक्शन साईटवर हे करतो, तर ते डिस्प्लेज आम्ही हे लावतो. पण ते डिस्प्लेजमध्ये जे इन्फॉर्मेशन येतं ते सेन्सरचं इन्फॉर्मेशन येतं, तर त्याच्यासाठी लॉगर्स लागतात. सो एक पूर्ण सोल्युशन आम्ही तयार केलंय की लॉगर्स ते इन्फॉर्मेशन डिस्प्लेवर कम्युनिकेट करणार आणि मग ते डिस्प्ले ते इन्फॉर्मेशन पब्लिकला दाखवू शकतं. पण तेवढंच नाही तर ते जे सगळं इन्फॉर्मेशन आहे त्याच्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार केलं गेलं, जेणेकरून तो डेटा मिनिट बाय मिनिट
1: अपडेट होत राहील,
0: अपडेट होतो आणि तो ज्या ज्या कम्प्लायन्स अथॉरिटीज आहेत तिकडे तो डेटा तो कम्युनिकेट पण केला जातो.
1: बरं.
0: तर हे सोल्युशन आणि आता हे म्हणजे नॉट जस्ट मुंबई पण आता पुण्यामध्ये, नवी मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये सगळीकडेच वापर होतोय. आणि त्याचा इफेक्ट पण दिसतोय की ह्या वर्षी पोल्युशन कम्पेअर्ड टू लास्ट इयर बऱ्यापैकी कमी होत. तर ते एक अवेअरनेस होता म्हणून ते माइंडफुली कमी केलं.
1: मुंबईसारख्या शहरामध्ये प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे तंत्रज्ञान किती महत्वाची भूमिका बजावू शकतं.
0: जसं मी सांगितलं की रिअल टाईम इन्फॉर्मेशन आपल्याला दिसतंय तर

0: रिअल टाईम इन्फॉर्मेशन प्रॉपर कम्प्लायन्स अथॉरिटीजकडे ते कम्युनिकेट केलं जातं तर ॲक्शन पण लगेच घेतली जाते. आता त्याच्याबद्दल मी म्हणजे ह्या कम्प्लायन्सचा विषय आहे, आम्ही फक्त मेजर करतो आणि कम्युनिकेट करतो, मॉनिटर करतो आणि समजा जर काय त्यांचे जे थ्रेशोल्ड्स असतात डिफाईन्ड थ्रेशोल्ड्स ते जर क्रॉस झाले तर मग आमचा सिस्टम अलर्ट्स जनरेट करतो.
1: बरं,
0: की लगेचच मग ज्या साईटवर अलर्ट जनरेट समजा झाले तर लगेच ते ॲक्शन्स घेऊ शकतात. पण जनरली आता लोक बिकॉज ते सगळं पब्लिकच्या समोरच आहे आणि सगळं कम्प्लायन्स आहे तर अशी गरजच नाही पडत, सगळे खूप काळजीपूर्वक हे करतात आणि त्याचे ते रिझल्ट्स दिसून आले आपल्याला यावर्षी.
1: प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे तर पर्यावरण संवर्धनासाठी या तंत्रज्ञानाची भूमिका किती महत्वाची आहे?
0: प्रदूषण कॅन इज नॉट जस्ट म्हणजे फक्त हवेमध्ये नाही येते, वॉटर पण असतं, नॉईस पण असतं, तर टेक्नॉलॉजी खूप इम्पॉर्टंट पार्ट प्ले करते ह्याच्यामध्ये. नॉट जस्ट मॉनिटरिंग पण ते मेजर करणं, ते मॅनेज करणं आणि खूप महत्वाचं आहे. सेन्सर्स, IoT आणि डॅशबोर्ड्समुळे हवा, पाणी, नॉईस, एनर्जी यावर बेटर नियंत्रण कंट्रोल ठेवता येत.
1: भविष्यात पर्यावरण क्षेत्रात कोणते बदल होणं अपेक्षित आहेत त्याबद्दल काय सांगा?
0: कम्प्लायन्स खूप मोठा बदल होणार आहे, कारण का नॉट जस्ट इंडियामध्ये पण ग्लोबली सगळे आता अवेअर झाले आहेत आणि फ्युचरमध्ये एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग जास्त रिअल टाईममध्ये होणार आहे आणि आता AI त्याच्यामुळे ते प्रेडिक्टिव पण होणार आहे. सो फक्त प्रॉब्लेम झाल्यावर ऍक्शन घेण्याऐवजी प्रॉब्लेम
1: येण्याआधीच काळजी घेणं गरजेचं आहे.
0: काळजी घेणं म्हणजे वॉर्निंग मिळते आणि सस्टेनेबिलिटी आणि टेक्नॉलॉजी दोन्ही आता एकत्र काम करतात. ESG इज अ बिग पार्ट ऑफ कम्प्लायन्स नाव, एस्पेशली मोठ्या कंपनीज वगैरेसाठी तर तो पार्ट ऑफ कम्प्लायन्सच आहे. छोट्या कंपनी तरी एखाद वेळेस ऑप्शनल करू शकतात, म्हणजे छोट्या कंपनीज नाही छोटे ऑर्गनायझेशन्स, पण मोठ्या कंपनीजसाठी तर ते
1: गरजेचं आहे.
0: हो,
1: आपण डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन विषयी ऐकतो तर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय त्याविषयी आम्हाला जरा सविस्तर सांगा.
0: डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे फक्त पेपर वर्क कम्प्युटरवर नेणं असं नाही, जी बिझनेसची वर्किंग स्टाईल आहे ती डिजिटली ट्रान्सफॉर्म करायची. तर म्हणजे काय की इन्फॉर्मेशन वेळेवर मिळणं किंवा रिपोर्ट्स ऑटोमॅटिक होणं किंवा डिसिजन्स फास्टर घेतली जाणं, तर तो ऍक्च्युअल डिजिटल चेंज आहे.
1: उद्योगधंद्यांचा विचार करता डेटा आणि रिअल टाईम मॉनिटरिंगमुळे उद्योगांना कोणते फायदे होऊ शकतात?
0: एक म्हणजे रिअल टाईम मॉनिटरिंग म्हणजे मॅनेजमेंटला लाईव्ह रिपोर्ट्स मिळतात.
1: बरं,
0: सी फॅक्टरीजमध्ये काम केलं जातं शॉप फ्लोअरवर, पण डिसिजन्स घेतली जातात बोर्डरूम्समध्ये आणि हा जो डिस्टन्स आहे शॉप फ्लोअर टू बोर्डरूम तो रिअल टाईम मॉनिटरिंग ब्रिज करते.
1: बरं,
0: सो असं नाही की आज फॅक्टरीमध्ये काहीतरी घडलं तर ते उद्या परवा कळेल, ते तिकडच्या तिकडेच ती इन्फॉर्मेशन जाते. करेक्टिव्ह ॲक्शन्स लगेच घेतल्या जातात, प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स घेतल्या जातात, प्रोऍक्टिव्ह ॲक्शन्स पण घेतल्या जातात. सो गेसवर्क कमी होतं, लाईक प्रोडक्शन डाऊन टाईम असेल तर तो कळला लगेच जातो, मशीनचं जर क्वालिटी बरोबर नसेल तर ते लगेच कळली जाते. सो तुम्हाला काही इन्सिडेंट घडायची वाट न बघता
1: त्याच्या आधीच पावलं उचलली जातात. मॅडम, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्सच्या गोष्टी आपण आता ऐकतोय तर उद्योगावर या सगळ्याचा कसा परिणाम होतोय त्याविषयी काय सांगाल?
0: IoT मशीन्स आणि डिव्हायसेस कनेक्ट करतात.
1: बरं,
0: AI त्यातनं ते इन्फॉर्मेशन काढतं आणि त्याचे पॅटर्न्स ते डिटेक्ट करतं.
1: बरं,
0: आणि मग त्या पॅटर्न्सच्या बेसिसवर ते बिहेवियर प्रेडिक्ट करतं आणि त्याच्यावरनं ते वॉर्निंग्स आहेत. म्हणजे आता समजा एखादी मशीन मध्ये तुम्ही अलर्ट सिस्टम लावलाय तर एक अलर्ट सारखा सारखा येत राहत असेल तर थोड्या दिवसांनी AI तुम्हाला सांगेल की आता ना मशीनला ऑइल करा, कारण का हा अलर्ट बिकॉज त्यांनी ते ट्रेन AI ने ते पॅटर्न डिटेक्ट केलेलं आहे. सो दॅट इज द रोल ऑफ

0: AI.
1: बर.
0: आणि त्याचं मग इंडस्ट्रीमध्ये कुठे उपयोग होतो इज क्वालिटी इश्यूज किंवा प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स किंवा प्रोएक्टिव्ह ॲक्शन्स, तर तिकडे त्याचा खूप उपयोग होतो.
1: मॅडम, तुम्हाला ईटी वुमन एंटरप्रिनर अवॉर्ड तसंच ईटी मेस्मे अवॉर्ड आणि राष्ट्रीय स्तरावर नामांकनही मिळालं आहे, तर हे पुरस्कार प्रेरणा देतात त्याचप्रमाणे आपली जबाबदारीही वाढवतात, तर त्याविषयी काय सांगाल?
0: पहिलं म्हणजे ना, एंटरप्रिनरला कोणी असं शाबासकी द्यायचं कोणी नसतं. लाईक आपण जेव्हा कंपनीत काम करतो तो बॉस शाबासकी देतो किंवा लाईक सर्टिफिकेट देतो, अप्रेझल्स असतात. तर एंटरप्रिन्युअर्सला असे अवॉर्ड्स खूप मोटिवेट करतात.
1: बरं.
0: एक रेकग्निशन मिळते की अरे आपण जे करतोय ते काहीतरी बरोबर करतोय, ती रिस्पॉन्सिबिलिटी वाढते. पण ती रिस्पॉन्सिबिलिटी, खरं सांगितलं रिस्पॉन्सिबिलिटी वाटत नाही, इतकं मोटिवेशन मिळतं ह्या अशा रेकग्निशननी. आणि इकॉनॉमिक टाईम्ससारखं मोठं रेकग्निशन मिळाल्यावर तर अजून
1: काम करण्याला उत्साह वाढतो,
0: उत्साह येतो की अरे आता मी अजून काय करू शकतो. असं नाही की अवॉर्ड मिळाला की
1: थांबायचंय,
0: नाही, आता तर अजून करायचंय. आणि हल्लीच आमचं ऑटोमेशन एक्झिबिशन झालं जुलै 22 ते 25 मुंबई नेस्कोला, तर आम्हाला रिस्पॉन्स पण खूप छान मिळाला. सो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ज्या नवीन आयडियाज आणि रिस्पॉन्सिबिलिटीचं म्हटलं तर एक अपॉर्च्युनिटी मिळते. एका साईडला तुम्ही यंगस्टर्स बरोबर इंटरॅक्ट करतात, दुसऱ्या साईडला तुम्ही वर्कर्स बरोबर इंटरॅक्ट करतात. ते दोघांचं थिंकिंग वेगळं असतं, तर ते जॉईन करून काहीतरी कंबाईन करून काहीतरी निर्माण करणं, त्याच्यासारखा आनंद नाही. लाईक रिअली मला रिस्पॉन्सिबिलिटी नाही वाटत, मला वाटतं की मला खूप एन्थुसियाझम वाटतं. रिस्पॉन्सिबिलिटीपेक्षा एन्थुसियाझम वाटतं, अरे हे पण खाऊ शकतं, हे पण करू शकतो.
1: उत्साह आहे तितका.
0: या
1: तुम्ही एवढी मोठी कंपनी सांभाळत आहे, तर हे टीमवर्क शिवाय अशक्य आहे, तर किती जणांची टीम तुमच्यासोबत काम करते?
0: आमच्याकडे 35-36 जणं असतील. कारण का कंपनीमध्ये कसं असतं की एका साईडला, आता जसं मी म्हटले, एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर ते सगळे विजनच्या ह्याच्यात एव्हरीबडी इज वर्किंग टुवर्ड्स अ विजन. जेव्हा आपला गोल कॉमन असतो ना, तेव्हा मॅनेज करावंच लागत नाही. कारण का प्रत्येकाला माहिती असतं की आपला गोल काय आहे
1: आणि आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत, तर ते मिळून केलं जातं.
0: तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीम सोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतं.
1: मॅडम, उद्योगाचा हा डोलारा सांभाळत असताना कुटुंबाचा पाठिंबा खूप गरजेचा असतं, त्याशिवाय हे करणं अशक्य आहे, तर त्याविषयी काय सांगाल?
0: त्याबाबतीत मी खूप लकी आहे, म्हणजे मी माझ्या बेस्ट फ्रेंडशीच लग्न करून टाक. सो असं मला कधी वाटलं नाही की म्हणजे मला असं लाईफ टाईम असंच वाटतं की मी माझ्या मित्राबरोबरच राहते. आणि जेव्हा फ्रेंड्स असतं तेव्हा सपोर्ट तर अनकंडिशनल. आणि त्याच्यामध्ये प्रशांत आर्टिस्ट आहेत.
1: अच्छा.
0: हा, जे जे स्कूलमधून. तर त्यांचं जे आर्टिस्ट लोकांचं जे थिंकिंग असते, ओके, एक ओपन थिंकिंग असते, एक क्युरियस थिंकिंग असते, एक चाइल्ड लाईक थिंकिंग असते, त्या सगळ्या क्वालिटीज मला खूप माझ्या कामामध्ये
1: उपयोगी पडतात.
0: आणि मला खूप सपोर्ट मिळतो
1: कुटुंबाकडून.
0: थोडं पण काहीतरी अचीवमेंट असेल तर माझ्या मुली लगेच
1: सेलिब्रेट
0: वगैरे करतात.
1: वा, तुमचा हा प्रवास आज अनेक जण ऐकतायत, तर उद्योजक बनू इच्छिणाऱ्यांना तुम्ही काय सांगाल आज?
0: जर एंटरप्रेन्युअर व्हायचं असेल तर पहिली आयडिया इज इम्पॉर्टंट. पण आयडिया असून फक्त हे नाही, त्याचं एक्झिक्युशन, जसं सॅम अल्टमन म्हणतात की एक्झिक्युशन इज मोर इम्पॉर्टंट. आयडियाज बऱ्याच जणांना येतात, पण जे सक्सेसफुल होतात ते जे एक्झिक्यूट करतात तेच सक्सेसफुल होतात. म्हणून स्टार्ट विथ स्मॉल स्टेप्स, छोटे स्टेप्सनी स्टार्ट करायचा, कस्टमरकडनं शिकायचं, कारण का कस्टमर इज द किंग. आणि नो इगो, इगो नसायला पाहिजे.

0: आपले मिस्टेक्स आपण स्वीकारणं करायचं आहे आणि कंटिन्युअस लर्निंग, तेव्हाच मग तुम्ही इव्हॉल्व व्हाल. बाकी सक्सेस इज अ फंक्शन ऑफ युअर एफर्ट्स, पण डिसिप्लिन असायला पाहिजे, कन्सिस्टन्सी असायला पाहिजे.
1: मॅडम, आत्ताच उद्योजक बनू इच्छिणाऱ्यांसाठी तुम्ही सांगितलं, पण अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल?
0: आमच्याकडे ना बरेच फ्रेशर्स येतात इंटर्नशिपसाठी, तर त्यांना बुक नॉलेज असतं, प्रॅक्टिकल नॉलेज नसतं. तर डिग्री तर इम्पॉर्टंट आहे, पण प्रॅक्टिकल लर्निंग पण महत्त्वाचं आहे.
1: बरं,
0: इंजिनिअरिंग स्टुडंट्सना शॉप फ्लोअरवर काय चालतं ते बघून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं असतं. सो मी सांगेन की रिअल फॅक्टरी एक्सपिरियन्स, म्हणजे मी फॅक्टरी म्हणते आहे, पण जे पण तुम्ही फील्डमध्ये असाल, मॅनेजमेंट व्हॉट एव्हर फील्ड असाल, तर तो ग्राउंड लेवलचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. कारण का, शेवटी आपल्याला प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचं, म्हणून आपण जे पण करतो ते काय ना काहीतरी एक पर्पस असतो. तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी प्रॉब्लेम समजून घेणं पण गरजेचं तेवढंच आहे. तर डिग्रीज आर इम्पॉर्टंट, पण प्रॅक्टिकल नॉलेज खूप जरुरी आहे.
1: मॅडम, तुमची कंपनी वेगवेगळे प्रकल्प सांभाळते, तर आगामी काळात कोणते नवीन प्रकल्प हाती घेण्याचा विचार करते आहे?
0: आत्ताच आम्ही जे मी आत्ता म्हटलं की एक्झिबिशन आम्ही आत्ता जे केलं, त्याच्यामध्ये मेन थिंग इज स्मार्ट फॅक्टरी प्रोडक्शन मॉनिटरिंग विथ AI, AI बेस्ड क्वालिटी. तो एक मोठा प्रोजेक्ट आहे.
1: बरं,
0: कारण का मेजॉरिटी आत्ता जे चालू आहे ते मॉनिटरिंग इज नॉट ऑटोमेटेड, तर आम्हाला लाईक विजन बेस्ड मॉनिटरिंग मध्ये आम्ही करतोय, आणि एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग मध्ये आम्ही खूप काम करतोय. कारण का, जसं मी सांगितलं की आम्हाला एअरचा एक्सपिरियन्स आहे, वॉटरचा आहे, डस्ट मॉनिटरिंगचा आहे, तर आम्हाला ऑलरेडी त्या फील्डमध्ये वास्ट नॉलेज आहे, तर आम्हाला ते त्याच्यामध्ये आता ते फील्ड मध्ये आम्हाला
1: पुढे वाढवायचे.
0: सो ऑन वन साइड कम्प्लायन्स आणि ऑन अदर साइड एफिशियन्सी इन फॅक्टरीज.
1: मॅडम, मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडियामध्ये तुमच्या कंपनीचं योगदान पुढे कसं असणार आहे, त्याविषयी ऐकायला आवडेल.
0: आम्ही इंडियामध्ये डिझाईन केलेले हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रोव्हाइड करतो. पुढे आमचा गोल आहे की मॅक्सिमम इंडियन इंडस्ट्रीज, एस्पेशली मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस MSMEs, अधिक कनेक्टेड, एफिशियंट आणि डेटा ड्रिव्हन व्हाव्यात. मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया ह्या दोन्हीमध्ये आम्हाला प्रॅक्टिकल अफोर्डेबल टेक्नॉलॉजी कॉन्ट्रीब्यूट करण्याचं आमचं विजन आहे.
1: बरं, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं ऑटोमेशन आणि कॅमेरा व्हिजन या क्षेत्रामध्ये तुमच्या उद्योगाची अधिक प्रगती हो, यासाठी शुभेच्छा. स्वप्ना कर्णिक संखे, आपण इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: श्रोते हो, उद्योगलक्ष्मी स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.
1: विसरून जा काल काय झाले, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा.

0: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
1: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
0: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: श्रोतो आणि आता ऐकूया स्मृतीवर्धन अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. श्रोतो नमस्कार. स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी आपण जाणून घेणार आहोत ठाण्याच्या IPH इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थच्या वतीने जानेवारी 2018 सप्तसोपान या प्रकल्पाची सुरुवात झाली आणि पुढे 2020 स्मृतीवर्धन हा एक उपक्रम तिथे सुरू झाला ज्यात पुढाकार घेतला तो अलकनंदा पाध्ये यांनी. अलकनंदा ताई नमस्कार.
3: नमस्कार.
2: मैत्र या हेल्पलाईनसाठी तुम्ही काम करत होतात आणि मनोविकास या प्रकल्पांतर्गत सुद्धा तुम्ही IPHशी जोडल्या गेलात, तर स्मृतीवर्धन हे तुमच्या पुढाकाराने म्हणूया किंवा तुमच्या उत्साहाने तुम्ही सुरू केलेला हा उपक्रम, त्याला प्रतिसाद सुद्धा चांगला मिळायला लागला लोकांचा की कसं? का त्यात सुरुवातीच्या काळात काही अडचणी येत होत्या?
3: खूपच छान सुरुवात झाली माझ्या कार्यक्रमाची. म्हणजे सुरुवातीला थोडीशी मी साशंक होते की कसं आपल्याला प्रतिसाद मिळू शकेल, कारण नुकतंच कोरोना संपलेला होता, लोक हळूहळू बाहेर यायला लागली होती. पण मला लक्षात आलं की लोकांना हे सगळं आवडतं आहे, जे सत्र मी घेते ते प्रतिसाद चांगला मिळतोय, म्हणून मी सुरुवात तर केली. पण लवकरच माझ्या असं लक्षात आलं की मोबाईलवर त्या व्हॉट्सॲप मेमरी ग्रुपच्या मोबाईलवरचे जे आलेले व्यवसाय असतात ते आठवडाभराचे व्यवसाय आणि इथे प्रत्यक्ष घ्यायचे व्यवसाय, त्यांचा मेळ बसवणं मला जरा कठीण वाटायला लागलं. तर मग त्यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. म्हणजे मला असं जाणवलं तिथे की जेव्हा ते समोर बसलेले असतात

0: असता तर त्यांना अमुक आठवड्याभरासाठी जे व्यवसाय नाही झालं तर आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी 1-to-1 संवाद साधायला पाहिजे. त्यांचा त्या प्रत्येक त्या व्यवसायामध्ये सक्रिय सहभाग असला
1: आणि तात्काळ जरा
0: तात्काळ हवं असतं. तर त्यामुळे त्या दृष्टीने मग मी व्यवसायांच्या रूपरेषांची आखणी सुरू केली.
1: बरं,
0: पण त्याच्याही आधी मी घरी मेंदूचं कार्य आणि मग त्याच्यासाठी त्याचा थोडासा अभ्यास केला, मग त्यासंबंधी नोट्स काढल्या आणि मग की हे सत्र किंवा हे सगळं का गरजेचं आहे ह्याची मी सुरुवातीला आधी प्रस्तावना द्यायला लागले, त्याबद्दल थोडीशी माहिती सांगायला लागले आणि मग त्या दृष्टीने व्यवसायांची आखणी करून त्याचे काय काय फायदे आहेत हे किंवा हे केल्यामुळे काय आपल्याला धोके टाळता येऊ शकतात. खात्री आपण कोणीच देऊ शकत नाही, तुम्हाला काही होणार नाही हे मी नाही सांगू शकत, पण आपण त्याला दूर नक्की ठेवू शकतो हे मी आता नक्की सांगू शकते. तर यासंबंधी सुरुवात केली. मग पूर्ण आपल्या सत्राला एक विशिष्ट लय येण्यासाठी, दिशा मिळण्यासाठी मग सुरुवातीला आधी ओंकाराचं 3 वेळेला पठण करायचं की एक तुमचे निश्चित दिशा नेते, मन एकाग्र होतो. त्याच्यानंतर मग आमची आयपीएचची प्रार्थना असते. आमची फार सुंदर प्रार्थना आहे आयपीएचची, तर ती आधी आम्ही म्हणतो 4 ओळींची ती प्रार्थना आहे. ती झाली की एक संपूर्ण त्या सत्राला एक नक्की विशिष्ट दिशा मिळते, लय मिळते आणि मग त्या पद्धतीने आमची सत्र चालू झाली आणि मग दिवसेंदिवस त्या सत्राला उपस्थिती खूप छान वाढायला लागली संख्या.
1: तुमची प्रार्थना काय आहे सांगा ना मला.
0: सांगू, जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार ते कराया, मज काय शक्य आहे आहे अशक्य काय, माझे मला कळाया दे बुद्धी देवराया.
1: किती सुंदर आहे मागणं हे.
0: म्हणूनच म्हटलं की आधी सुरुवातच या प्रार्थनेने करते की या संपूर्ण सत्रामध्ये सुद्धा तुम्ही हेच लक्षात ठेवा. आणि त्यामुळे माझ्या सत्रामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी पाठोपाठ सांगते की इथे जे आपण करतोय तर इथे कोणाची आपली एकमेकांची स्पर्धा नाहीये. तर मी तुम्हाला काही करायला सांगितलं, एखादी व्यक्ती त्यातला मेंबर 5 मिनिटात करेल, कोणाला जास्ती वेळ लागेल, कोणाला जास्ती संख्येचे शब्द आठवतील, कोणाला नाही आठवणार, काही हरकत नाही. माझे मला कळाया दे बुद्धी दैवराया. आणि जे नाहीये त्याचा मी प्रयत्न करीन, पण इथे चढाओढ, या वयाला आता आपल्याला चढाओढ नाही, कुठलीही स्पर्धा नाही, असली तर ती फक्त आपली आपल्याशीच आहे की मला काल एवढं येत होतं, आज थोडंसं त्याच्याहून अधिक यावं, एवढीच माझी इच्छा आहे.
1: वा,
0: अशी आता प्रार्थनेने आमची सुरुवात होते.
1: म्हणजे एक सकारात्मक सुरुवात.
0: अगदी अगदी, प्रश्न असतो.
1: पण मग मेंदूला कार्यरत ठेवायचं तर नेमके काय बरं व्यायाम, काय उपक्रम असतात?
0: आपण ज्याप्रमाणे एरोबिक्स हा व्यायामाचा प्रकार आहे ना, शारीरिक व्यायामाचा,
1: म्हणजे संगीताच्या तालावरती व्यायाम करणं,
0: तसंच मेंदूसाठी न्यूरोबिक्स. आता न्यूरोबिक्स म्हणजे मी आता एक साध्या उदाहरणावरनं तुम्हाला सांगते की बघा हा, की आपल्या घरातल्या एक मदतनीसचं उदाहरण घेऊया आपण. समजा आपली पहिली मदतनीस गावाला गेली आणि आपल्याकडे दुसरी कोणी आली, तर ती नवीन आहे, चांगली आहे, सगळं आहे. आपण पहिल्या दिवशी तिला सांगतो की तुला हे हे काम करायचं आहे, अमुक करायचं आहे, इथे अमुक डस्टिंग करायचं आहे, इथे भांडी उलटी ठेवायची आहेत, ह्या ज्या सगळ्या अनेक गोष्टी, किंवा कोपऱ्यातनं असं झाडू घ्यायचं, अनेक गोष्टी आपण तिला सांगतो आणि चांगली असते ती. पण 2 दिवस आपण तिच्या मागणं फिरतो की ती करते, म्हणजे अविश्वास नसतो पण ती तेच करते ना, मी सांगितलेलं आहे तेच करते ना, हे बघण्यासाठी आपण तिच्या मागणं फिरतो. 2 दिवसांनी आपल्याला कळतं की हा, तिला आता समजलंय, आता काही सांगायची गरज नाही, बघायची गरज नाही, मग आपण आरामात असतो. तोच प्रकार आपला मेंदूच्या बाबतीत असतो.
1: बर,
0: हा, म्हणजे कसं असतं की आपली रोजची जी कामं असतात, जे आपण रोज करत असतो, ते मेंदूला माहिती आहे, त्यामुळे मेंदू तसा काही बारकाईनी अलर्ट राहत नाही त्यावेळेला. पण जेव्हा तुम्ही एखादं काहीतरी वेगळं काम करायला घेता, वेगळी हालचाल होते, त्या क्षणी मेंदू सावध होतो आणि एकदम लक्ष होतो. म्हणजे काय तर आपल्याला मेंदूला व्यायाम म्हणजे काय तर त्याला ॲक्टिव्ह ठेवायचं आहे. मग ते ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी आपण काहीतरी मग करायला पाहिजे,
1: म्हणजे त्याला सजग ठेवायचं,
0: सजग ठेवायचं, सतत सजग ठेवायचं. मग तिथे काय करता येईल, आपण जी

0: ही कामं रोज उजव्या हाताने करत असतो, ती जाणून बुजून डाव्या हाताने करायची.
1: बरं.
0: हां, म्हणजे आता साधे सोपे प्रकार कोणीही करू शकेल असं, की आता आपण सकाळी उठल्यावर टूथब्रश उजव्या हातात घेतो, डाव्या हातात घ्या.
1: ओ बरं.
0: साधा कंगवा फिरवायचा आहे केसावरनं नुसता, ज्या हाताने रोज घेतात त्याच्या उलट हाताने घ्या. म्हणजे मी पुरुषांसाठी खास सांगते की ह्या गोष्टी त्यांच्यासाठी, आपल्या बायकांसाठी तर पुष्कळ गोष्टी आहेत अशा. किंवा चहा पिताना कप आपण उजव्या हातात कान धरतो आणि पितो, डाव्या हातात धरा.
1: काही काही वेळेला असं होतं, म्हणजे आता विशेषतः आपण कात्रीने कापायला गेलो डाव्या हाताने, अजिबात ग्रीप मिळत
0: नाहीयेत, कारण आपल्याला ती सवयच नाही आहे पहिल्यापासून. तर आपल्या बायकांना तर किती गोष्टी आहेत. म्हणजे आता तुम्ही बघा की चहा गाळताय, तर चहाचंच उदाहरण, तो उजव्या हातात चिमट्याने ते भांडं वाढले आणि डाव्या हातात घालणं, उद्या उलट करून बघा.
1: बर, हे प्रयोग करण्यासारखं आहे
0: अगदी. आणि हे करायचे सतत. आता बघा हा, आजकाल मोबाईल आणि संगणकामुळे आपण आजकाल हातात पेन धरायला विसरलोय. हा, जे काय असतं ते दोन बोटांचंच काम असतं आपलं, नाही का? तर प्रत्यक्ष कागद घ्यायचा आणि त्याच्यावर काहीतरी लिहायचं लोक आजकाल पूर्ण विसरून गेलेत.
1: खरे,
0: मी सुचवते तिथे आणि मी सगळ्यांना सुचवू इच्छिते की प्रत्येकाने दिसा माझी कागदावर काहीतरी लिहित जावं. आणि हे नुसतं लिहिणं वेगळं, आणि त्याच्याहूनही मेंदूला सजग ठेवण्यासाठी डाव्या हाताने लिहा.
1: अच्छा.
0: डावखोऱ्यांनी मात्र उलट्या उजव्या हाताने.
1: पण अक्षर वेडवाकडं येईल ना सुरुवात.
0: येऊ दे ना, काही हरकत नाही. सुरुवातीला नाही येणार, मोठं मोठं डब्बो डब्बो अक्षर येईल, काही हरकत नाही. पण ते स्वानुभवाने मी सांगते की अक्षर सुधारतं आणि अशी वेळ येते की आपण हे उजव्या हाताने लिहिलं की डाव्या हाताने लिहिलं हेही लक्षात येणार.
1: काय बात आहे. बरं.
0: आपला हेतू अक्षर सुधारणं हा नाही आहे. त्यामुळे जर का ते नाही झालं तर त्याबद्दल काही वाटून घ्यायची गरज नाही. प्रयत्न महत्वाचा आहे.
1: बरोबर.
0: तर तो सुद्धा मेंदूला एक व्यायाम आहे. त्या लेखनावरनं आठवलं की ज्याप्रमाणे आपण लिहिणं विसरलोय त्याप्रमाणे आपलं पाठांतर कमी होत चाललंय. म्हणजे साधं उदाहरण द्यायचं तर आजकाल मोबाईल आले सगळ्यास, पण त्याच्यापूर्वी आपल्याकडे लँडलाईन टेलिफोन होते, त्याच्या बाजूला सगळ्यांकडे एक ती डायरी
1: असायची
0: आणि त्याच्यावर सगळ्यांचे नावानिशी नंबर लिहिलेले असायचे. आणि मला खात्री आहे की आपल्या जवळच्या 4-5 माणसांचे फोन नंबर आपल्याला तोंडपाठ होते,
1: बरेचसे नंबर
0: कितीतरी तोंडपाठ असायचे. आता जर आज कोणाला विचारलं की तुमच्या जवळच्यांचे 4 जणांचे मोबाईल नंबर सांगा, स्वतःचा सोडून मला नाही वाटत कुणाला पटकन कुणाचे सांगता येत.
1: वाईट आहे ही गोष्ट.
0: तेच तर. असे किती सांगू तुम्हाला की कोणाकडे पूर्वी जायचं असलं तर आपण पत्ता लिहून घ्यायचो आणि मनातल्या मनात तो मनाची घोकायचो की अच्छा लक्ष्मी सदन अमुक रोड असं जायचंय. किंवा आसपासच्या लँडमार्क्स आपण विचारायचो की काय आहे तिथे, मग बाबा खाली तिथे एक बेकरी आहे, हे अमुक आहे, हे जे सगळं आपण करत होतो. आजकाल आपण काय सांगतो, लोकेशन पाठवा.
1: हो,
0: म्हणजे जी स्मरणाची क्रिया होती ती हळूहळू कमी होत चालली.
1: आपण यंत्रावर सोपवली,
0: सगळी यंत्रावर सोपवली. कुठे प्रवासाला जायचं असलं तर आपण तिकीट घेतली ना, बरोबर ठेवलीत ना इथे खिशात अशी घेतली. नाटक सिनेमाला जाताना तिकीट बरोबर असायची. हो, आणि एकमेकांना विचारायचो की तिकीट घेतलंयस ना, आता काय तिथे मोबाईलवर स्क्रीनशॉट घेतलेलं असं दाखवलं की झालं. हो, इथे माझ्या डोक्याला काही आठवण ठेवायचा प्रकारच नाही. तसंच कुणाचे वाढदिवस, ढोब्याचा हिशोब, जे काही पूर्वी तर कॅलेंडरवर आपण नोंदवून ठेवायचं. आता सगळी नोंदमुळे मोबाईलमध्येच होते. याला डिजिटल ॲमनेशिया असं म्हणतात.
1: अच्छा, बरं.
0: हा डिजिटल ॲमनेशिया झालाय. त्याच्यामुळे होतं हे काय तर आजकाल मोबाईलची मेमरी भरभरून जाते. म्हणजे मला अगदी सुरुवातीला जो मोबाईल घेतला होता 8 GB मेमरीचा होता,
1: पुरायची तेवढी.
0: आता 1,25 असून सुद्धा पुरत नाही लोकांना. आणि मोबाईलची मेमरी भरून चालली आहे आणि आपल्या मेंदूची मेमरीची क्षमता मात्र दिवसेंदिवस कमी कमी कमी होत चालली. आपला मेंदू दिवसेंदिवस आळशी होत चाललाय.
1: तुम्ही खरंच अगदी सोपी सोपी उदाहरणं आत्ता सांगितलीत की खरोखरच हाताने लिहिणं सुद्धा अनेक जण विसरून गेलेत. म्हणजे शाळकरी मुलं लिहितात, पण पुढे मात्र ऑफिसमध्ये सुद्धा आता ई ऑफिस इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे की त्यामुळे अक्षर आपलं लिहिताना माझंच अक्षर आहे का अशी शंका यावी, इतपत बिघडलेलं अनेकांचं अक्षर असतं. आणि त्यामुळे ही लिखाणाची सवय ठेवणं हा सुद्धा एका परीने मेंदूला व्यायाम आहे, नाही का?
0: असे हे छोटे छोटे व्यायाम कुणीही घरी करू शकतात. म्हणजे त्याच्यासाठी 17 लाच नाही, पण हे तुम्ही स्वतः घरी सुद्धा हे सगळे प्रकार करू शकता.
1: छान आहे खरंच. म्हणजे आत्ता आपला कार्यक्रम ऐकणारे जे

0: होते आहेत ते सुद्धा नक्की यातले काही प्रयोग करून पाहा,
1: जरूर करू दे आणि नक्की त्यांना त्याच्यातून फरक जाणवेल.
0: अलकनंदा, ते खूप छान सोपे सोपे व्यायाम तुम्ही आत्ता सांगितलेत मेंदूला कार्यरत ठेवण्यासाठीचे. पुढच्या भागातही आणखी काही व्यायामांविषयी आपण बोलूया. आज मात्र इथेच थांबूया. नमस्कार.
2: श्रोतेहो, स्मृतिवर्धन अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकला. या मुलाखतीचा भाग तिसरा 3 ऑगस्टला म्हणजे पुढच्या सोमवारी आपण ऐकणार आहोत.

श्रोते हो, आणि आता ग्लासगो स्कॉटलंड इथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ 2026 स्पर्धेतील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया. भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने पुन्हा एकदा इतिहासाला गवसणी घातली आहे. वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात

भारतातील 48 किलोग्राम वजनी गटात मीराबाई चानूने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तिने 190 किलोग्राम वजन उचलून सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. यासह हे कॉमनवेल्थ स्पर्धेत तिचं सलग 3रं सुवर्ण पदक ठरलंय. आणि त्याचबरोबर झंडू कुमारने पॅरा वेटलिफ्टिंग प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली. तर भारताचा स्टार वेटलिफ्टर ऋषिकांत सिंगने पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात दमदार कामगिरी करून रौप्य पदकावर नाव कोरलंय. या दमदार कामगिरीच्या बळावर त्याने कॉमनवेल्थ स्पर्धेत मोठा रेकॉर्ड नोंदवलाय. खरंच संपूर्ण भारतीयांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

मंडळी, आजच्या काळात सोशल मीडियावर प्रेरणादायी व्याख्यानांमध्ये आणि करिअर विषयक चर्चांमध्ये आपण वारंवार एक वाक्य ऐकतो, तुमची आवडच तुमचा व्यवसाय बनवा. हे वाक्य ऐकायला खूप छान आहे. जी गोष्ट आपल्याला मनापासून आवडते तीच आपल्याला आपला व्यवसाय म्हणून हवी असते. पण मित्रांनो, बऱ्याचदा आपल्या आवडी, आपले छंद हे आपण फक्त जपण्यासाठी बाळगतो. प्रत्येक छंद, प्रत्येक आवड व्यवसायात रूपांतरित होईल असं नसतंच मुळे. कारण प्रत्येक आवडीला व्यवसायाचं रूप दिलं तर त्या आवडीचा निव्वळ आनंद हरवण्याची शक्यता असते. छंद हा शब्द उच्चारला की मनात एक वेगळीच प्रसन्नता निर्माण होते. कारण छंद म्हणजे वेळ घालवण्याचं साधन नाही, तर मनाला आनंद देणारी, स्वतः

अशी जोडणारी आणि आयुष्याला रंग देणारी गोष्ट आहे. आपण लहान असताना किती सहजपणे छंद जोपासायचो. शाळेतून घरी आल्यावर चित्र काढणं, त्यात रंग भरणं, वहीच्या शेवटच्या पानावर काहीतरी रेखाटणं, सायकल चालवणं, मित्रांसोबत क्रिकेट खेळणं, गोष्टींची पुस्तकं वाचणं, रेडिओवर गाणी ऐकणं, नाचणं, गाणं, यापैकी कितीतरी गोष्टी आपण फक्त आनंदासाठी करायचो. तेव्हा कोणीच विचारत नव्हतं की यातून पैसे मिळतील का किंवा यातून भविष्यात करिअर होईल का. आपण ते फक्त करत राहायचो कारण ते करताना मन आनंदी असायचं. पण जसं वय वाढत गेलं तसे अनेक प्रश्न आपल्या भोवती जमा झाले. अभ्यास, परीक्षा, नोकरी, जबाबदाऱ्या आणि स्पर्धा, आणि या सगळ्यात आपले छंद कुठेतरी मागे पडले. आज अनेक जण असं म्हणताना दिसतात, पूर्वी खूप चित्र काढायचो पण आता वेळच मिळत नाही, कॉलेजमध्ये असताना छान गायचे पण आता अनेक वर्ष झाली गायलेच नाही, मला ना पूर्वी वाचनाची खूप आवड होती पण आता मोबाईलमुळे पुस्तक हातातच घेता येत नाही. नियमितपणे छंद जोपासणाऱ्या व्यक्तींमध्ये तणावाचं प्रमाण कमी असतं. संगीत, चित्रकला, बागकाम, लेखन, विणकाम, स्वयंपाक, योग, पक्षी निरीक्षण किंवा फोटोग्राफी यासारखे छंद मानसिक आरोग्यासाठी सकारात्मक ठरतात. पण हल्ली एक वेगळंच रूप पाहायला मिळतं. एखादी व्यक्ती सुंदर चित्र काढते आणि लगेच तिला सांगितलं जातं, ऑनलाईन क्लास सुरू कर, किंवा कोणी छान केक बनवतो म्हणून त्याला लगेच सल्ला मिळतो, बेकरी सुरू कर, कोणी छान गात असेल तर स्वतःचं चॅनल सुरू कर असंही म्हटलं जातं. आता हे सल्ले चुकीचे नाहीच आहेत, पण प्रत्येक व्यक्तीची इच्छा तशी असतेच असंही नाही. काही जणांना गाणं हे फक्त स्वतःसाठी गावं वाटतं, काहींना फोटो काढायचे असतात पण त्याचं प्रदर्शन भरवायचं नसतं, काहींना लिहायचं असतं पण लेखक व्हायचं नसतं. आणि यात काहीच गैर नाहीये, कारण काही गोष्टी या फक्त मनासाठी असतात. आपण एखाद्या बागेत फेरफटका मारतो, त्यासाठी आपल्याला पैसे मिळत नाहीत. आपण एखादा सुंदर सूर्यास्त पाहतो, त्यातून करिअर होत नाही. आपण मुलांसोबत खेळतो, त्यासाठी प्रमाणपत्र मिळत नाहीत. पण या प्रत्येक गोष्टी आपल्याला आनंद देऊन जातात. म्हणूनच आनंदाचं मोजमाप हे नेहमी यशाने किंवा उत्पन्नाने करता येत नाही. आज अनेक यशस्वी व्यक्ती याच गोष्टीवर भर देतात. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना संगीताची आवड होती. संगीत ही त्यांच्या मनशांतीची जागा होती. आजूबाजूचं निरीक्षण केलं तर आपल्याला पाहायला मिळतं, अनेकदा डॉक्टर सुट्टीच्या दिवशी चित्र काढतात किंवा अभियंते कविता लिहितात, शिक्षक बागकाम करतात. कारण करिअर हे माणसाला ओळख देतं, पण छंद हे माणसाला स्वतःशी जोडतं.

मित्रांनो, आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण वेळेचं इतकं गणित मांडू लागलोय की प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी उद्देश, फायदा किंवा परिणाम शोधू लागतो. एखादी गोष्ट केली तर त्यातून काय मिळणार, किती कमाई होईल, किती प्रसिद्धी मिळेल आणि किती लोक आपल्याला ओळखतील, हे प्रश्न आता सहज विचारले जातात, आपल्या मनातही येतात. परंतु प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे पैसा किंवा प्रसिद्धी नसतंच. म्हणजे बघा ना, आपण कधी एखाद्या लहान मुलाकडे शांतपणे लक्ष दिलं तर आपल्याला पाहायला मिळतं की एखादं मूल जमिनीवर बसून रंगीत खडूंनी चित्र काढत असतं. त्या चित्रात प्रमाण नसतं, नियम नसतात, रंगांची सांगडही नसते. पण त्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र खरा असतो, कारण तो चित्र काढतो ते स्वतःसाठी. मोठं झाल्यावर मात्र आपण चित्र काढण्यासाठी विचार करतो, हे पुरेसं चांगलं आहे का, लोकांना आवडेल का, सोशल मीडियावर टाकलं तर किती प्रतिसाद मिळेल. आणि याच क्षणी आनंदाचं रूपांतर दडपणात होतं. मानसशास्त्रात एक संकल्पना सांगितली जाते, आंतरिक प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा. एखादी गोष्ट केवळ ती करताना आनंद मिळतो म्हणून केली जाते तेव्हा ती आंतरिक प्रेरणा असते. पण जेव्हा तीच गोष्ट फक्त पैसा, प्रसिद्धी किंवा बक्षीस मिळवण्यासाठी केली जाते तेव्हा ती बाह्य प्रेरणा बनते. हां, आता याचा अर्थ असा नाही की व्यवसाय करणं चुकीचं आहे. अनेकांनी आपल्या आवडीचं आणि यशस्वी करिअर घडवलंय आणि ते प्रेरणादायीही आहे. पण प्रत्येक व्यक्तीने तसाच मार्ग निवडायला हवा असाही नियम नाही. मित्रांनो, छंदाचं सौंदर्य हे त्याच्या स्वातंत्र्यात असतं. त्यात तुलना नसते, स्पर्धा नसते, अट नसते, असतो तो फक्त आनंद. आज अनेक कुटुंबांमध्ये मुलांना विविध कला शिकवल्या जातात. संगीत, नृत्य, चित्रकला, क्रीडा हे सर्व अत्यंत चांगलं आहे. पण त्या प्रत्येक छंदामध्ये मुलाला आनंद मिळतोय का, की केवळ यश मिळवण्याचा दबाव आहे, याचाही विचार पालकांनी करायला हवा. कारण एखाद्या मुलाला गाणं शिकायला आवडतं म्हणून तो गायक झालाच पाहिजे असं नाही, किंवा एखाद्या मुलीला चित्रकला आवडते म्हणून ती चित्रकारच झाली पाहिजे असंही नाही. काही वेळा छंद हा आयुष्यभराचा मित्र असतो, व्यवसाय नाही. मंडळी, जपानमध्ये एक सुंदर संकल्पना सांगितली जाते, इकिगाई. आयुष्याला अर्थ देणारी गोष्ट शोधण्याची ही कल्पना आहे.

पण त्यामध्येही एक महत्त्वाचा संदेश आहे. आपल्या आयुष्यात आनंद देणाऱ्या सर्वच गोष्टी उत्पन्नाचं साधन असतीलच असं नाही. कधी कधी संध्याकाळी पुस्तक हातात घेऊन बसणं, जुन्या गाण्यांची मैफिल ऐकणं, टेरेसवर उभं राहून छान चहाचा आस्वाद घेणं, झाडांना पाणी घालणं, या गोष्टी आपल्या मनाला शांत करतात आणि आपल्याला स्वतःशी भेटवतातही. कारण स्वतःशी भेटणं ही आयुष्यातील एक मोठी गरज आहे. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमचा एखादा जुना छंद पुन्हा हातात घ्याल, तेव्हा स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी हे कोणाला दाखवण्यासाठी करतोय की स्वतःच्या आनंदासाठी? जर उत्तर दुसरं असेल तर समजा तुमचा छंद अजूनही जिवंत आहे, आणि तो जिवंत असेल तर तुमच्यातला आनंदही जिवंत राहील.

मित्रांनो, काही वर्षांपूर्वी मोकळा वेळ हा शब्द खरोखर मोकळा वाटायचा. संध्याकाळ झाली की घराबाहेर गप्पा, पुस्तकांचं वाचन, बुद्धिबळ, बॅडमिंटन, तबला, हार्मोनियम, शिवणकाम, विणकाम, बागकाम, प्रत्येक घरात कोणाचा ना कोणाचा एखादा छंद असायचाच. आजही छंद आहेत, पण वेळ कमी झालाय, किंवा कदाचित आपण वेळ देणं कमी केलंय. आता ही विचार करण्याची बाब आहे. एका क्लिकवर माहिती मिळते, मित्रांशी संपर्क होतो, नवीन गोष्टी शिकता येतात, पण त्याचबरोबर नकळत आपण स्वतःसोबत घालवायचा वेळ कमी केलाय. काही संशोधनांमध्ये असं दिसून आलंय की दिवसातील काही काळ मोबाईल, संगणक किंवा इतर डिजिटल उपकरणांपासून दूर राहून आवडीची एखादी कृती केल्यास मन अधिक शांत राहतं आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमताही वाढते. म्हणूनच अनेक मानसोपचार तज्ज्ञ आठवड्यातील काही वेळ स्क्रीन फ्री टाइम ठेवण्याचा सल्ला देतात. मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कलेला केवळ व्यवसाय म्हणून पाहिलं गेलं नाहीये. संगीत ही साधन आहे, चित्रकला ही अभिव्यक्ती आहे, नृत्य ही भावना आहे आणि साहित्य हे मनाचं प्रतिबिंब. या सर्व गोष्टी माणसाला अधिक संवेदनशील, अधिक सर्जनशील आणि अधिक समृद्ध बनवतात. आज अनेक कंपन्यांमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांचे छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. कार्यालयांमध्ये संगीत, चित्रकला, क्रीडा, पुस्तक वाचन किंवा स्वयंसेवा यासारखे उपक्रम आयोजित केले जातात, कारण आनंदी आणि मानसिक दृष्ट्या संतुलित व्यक्ती अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकते. मित्रांनो, मला सांगा, आपण स्वतःला शेवटचा प्रश्न कधी विचारला होता की मला खरंच काय करायला आवडतं? कदाचित उत्तर असेल पुस्तक वाचणं, गाणं ऐकणं, कविता लिहिणं, झाडं लावणं, स्वयंपाक करणं किंवा फक्त शांत बसून पाऊस पाहणं. जर तुमच्या मनात अशा कोणत्याही गोष्टीचं उत्तर आलं असेल तर या आठवड्यात त्यासाठी थोडासा वेळ नक्की काढा, कारण स्वतःला दिलेला वेळ हा कधीच वाया जात नाही. तो आपल्या मनात आनंदाची गुंतवणूक करून जातो आणि आनंद हा असा खजिना आहे जो जितका वाटतो तितका वाढतो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: पुराच्या पटलावर ठेवण्यात आली. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेनं मंजूर केल्यानंतर सभागृहात चर्चा करून ते संमत करण्यासाठी 7 तासांचा वेळ ठरवून दिल्याची माहिती अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी सभागृहाला दिली. त्यानंतर विरोधकांनी गदारोळ सुरू केला. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नियम 267 अंतर्गत विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याप्रकरणी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र दुर्मिळ परिस्थितीतच स्थगन प्रस्तावाला मान्यता देण्यात येते असं त्यांनी सांगितलं. त्यावर देशाच्या इतिहासात पहिल्यांदा विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याची बाब खरगे यांनी अधोरेखित केली. यावर विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यानं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर प्रमोद तिवारी यांनी पुन्हा विद्यार्थी आंदोलकांना मारहाण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सभागृहात गदारोळ झाला. त्यामुळे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर केल्याच्या विरोधात राहुल गांधी, प्रियंका गांधींसह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संसद परिसरात निदर्शनं केली. जंतर मंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करण्याचा अधिकार संविधानानं दिलेला असल्याचं सांगत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणीसाठी याचिका दाखल करून घेतली. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली असून त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयानं सांगितलं. इथेनॉल मिश्रित इंधनाशी संबंधित व्यवसायातल्या नफ्याशी संबंध असल्याचा समाज माध्यमावरच्या पोस्ट विरोधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नफा मिळत असल्याचा दावा करणारे खोटे संदेश, डीप फेक फोटो आणि व्हिडिओ प्रसारित होत असल्याचं गडकरी यांनी आपल्या याचिकेत म्हटलंय. मुंबई उच्च न्यायालयानं गडकरी यांना मेटा आणि इतर समाज माध्यमांविरुद्ध बदनामीचा दावा दाखल करण्याची परवानगी दिली आहे. MPSC ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षेचा पेपर परीक्षेपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा आरोप करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. पेपरफुटीची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तसंच त्यांच्या पाठीशी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान अन्न आणि औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक गट ब भरती परीक्षेतील पेपरफुटीबाबत प्राप्त पुरावे आणि निवेदनांची सखोल पडताळणी करून संबंधितांविरोधात पोलिसात रितसर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी सांगितलं. अमरावती जिल्ह्यातल्या टिटंबा इथल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना झालेल्या संशयित विषबाधेच्या गंभीर घटनेची आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी दखल घेतली आहे. त्यांनी तातडीनं धारणी आणि टिटंबा इथं भेट देऊन संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही असा ठाम निर्धार व्यक्त करत त्यांनी संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. तसंच राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये सुरू असलेली सेंट्रल किचन व्यवस्था पुढील काही दिवस बंद ठेवण्याची घोषणा त्यांनी केली. शनिवारी टिटंबा आश्रमशाळेतील सुमारे 70 विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास झाल्यानंतर त्यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान या प्रकरणी प्रशासनानं अधीक्षकांना निलंबित केलं असून मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यात कमी पावसामुळे धान पिकाला पाण्याची तीव्र गरज निर्माण झाली असून भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पेंच प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर भूमिका स्पष्ट केली. राज्यातील पावसाच्या परिस्थितीबाबत माहिती देताना ते म्हणाले की प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीत धरणातील पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि आपत्तीग्रस्त परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. महसूल विभाग संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून कोणत्याही शेतकऱ्याला अडचण येऊ दिली जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. भंडारा पोलिसांनी साकोलीजवळ कारवाई करत सुमारे 200 किलो गांजा जप्त केला असून त्याची किंमत 1 कोटीहून अधिक असल्याचं सांगण्यात आलंय. गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकमध्ये हा गांजा आढळून आला. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून गांजासह ट्रक जप्त करून पुढील तपास सुरू आहे. माजी राष्ट्रपती आणि विख्यात शास्त्रज्ञ भारताचे मिसाईल मॅन भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. यानिमित्त विविध मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉक्टर कलाम यांनी आपल्या प्रतिभेनं भारताला एक ताकदवान देश म्हणून उभं करण्यात मोलाची भूमिका बजावली आणि लाखो नागरिकांना प्रेरणा दिली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाज माध्यमावरच्या पोस्ट

मध्ये म्हटलंय. डॉक्टर कलाम यांनी एका विकसित आत्मनिर्भर आणि बळकट भारताचं स्वप्न पाहिलं, तर डॉक्टर कलाम यांची दूरदृष्टी, नम्रता आणि समर्पण भाव येत्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पंचायत समितीमार्फत दिव्यांगांसाठीच्या योजनेत 10,000 रुपयांचा लाभ मंजूर करून देण्यासाठी प्रत्येकी 2,000ची मागणी केल्याचा आरोप करत दिव्यांग बांधवांनी आज भंडारा पंचायत समिती कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन केलं. आंदोलनकर्त्यांनी भीक मागून जमा केलेले पैसे सभापतींच्या दालनात नेऊन निषेध नोंदवला. दरम्यान आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांकडून घेतलेले पैसे परत केले जातील आणि आवश्यक कारवाई केली जाईल असं आश्वासन सभापतींनी दिल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील 22,365 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहे. पात्र लाभार्थ्यांनी अॅग्रीस्टॅकवर नोंदणी करून आपले सरकार सेवा केंद्रात आधार प्रमाणीकरण करणं आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीची रक्कम लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यात DBT द्वारे जमा केली जाईल. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आज राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत वितरित केलेल्या निधीच्या वापराचा आढावा घेण्यासाठी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून एका आढावा बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं. या बैठकीला महाराष्ट्र सरकारचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. केंद्र सरकारनं यापूर्वी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला पहिल्या हप्त्यापोटी 335 कोटी रुपये दिले होते. राज्यानं यातील सुमारे 260 कोटी रुपये वापरले असून निधी वापराचा निश्चित केलेला 75% निकष पार केला आहे, ज्यामुळे राज्य दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरले आहे असे आढावा बैठकीदरम्यान केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केलं. गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागपूर, वर्धा, भंडारा या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा अंदाज आहे. उद्या गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर नागपूर, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान आगामी काही तासांमध्ये नागपूरसह पूर्व विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरकुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेत गदारोळात सादर. इथेनॉल मिश्रित इंधन व्यवसायातल्या नफेखोरी संदर्भातील समाज माध्यमावरच्या पोस्ट विरोधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव. भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पेंच प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय. भंडारा पोलिसांद्वारे सुमारे 1 कोटी रुपयांचा 200 किलोग्राम गांजा जप्त. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

0: चटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
1: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार?
0: पण आता सगळे त्यांना लाडके आप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्यघर .gov.in वर.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ. पेपर फुटी विरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. पक्षांतरबंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. टीईटी पेपरफुटी प्रकरणी एका आरोपीचं न्यायालयात आत्मसमर्पण. आणि विशेष सखोल पुनरीक्षण काम 100% पूर्ण करणारा चिपळूण ठरला राज्यातला पहिला मतदारसंघ. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या आजच्या पहिल्या दिवशीही दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाल्यानं कामकाज होऊ शकलं नाही. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधातले FIR मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी आज दोन्ही सभागृहात घोषणाबाजी केली. त्यामुळे 4 वेळा कामकाज तहकूब झाल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत मांडलं. विधेयकावरच्या चर्चेसाठी 6 तासांचा कालावधी राखून ठेवला असून आवश्यकता पडल्यास अधिक वेळ देऊ असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला म्हणाले. 2024 कायद्यात असलेली शिक्षेची तरतूद या सुधारणा विधेयकात कडक करण्यात आली आहे. त्या अंतर्गत पेपरफुटीच्या प्रकरणांचा तपास 2 महिन्यात पूर्ण करणं बंधनकारक होणार आहे. पेपरफुटी किंवा परीक्षांमध्ये अवैध मार्गांचा वापर करणाऱ्यांना किमान 5 वर्ष ते जास्तीत जास्त 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद या विधेयकात आहे. संघटित गुन्ह्यांसाठी किमान 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. या प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत खटला चालवण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जलदगती न्यायालय स्थापन करायचे अधिकारही या विधेयकाद्वारे दिले आहेत.

0: विशिष्ट परिस्थितीत या प्रकरणांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करायचे अधिकारही केंद्र सरकारला दिले आहेत.
1: छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना आणण्याचा कोणताही विचार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करण्याचा अधिकार संविधानानं दिला असून केवळ आंदोलन आहे म्हणून लाठीमार करणं समर्थनीय नाही असं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज व्यक्त केलं. जंतर मंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवरच्या सुनावणीदरम्यान ते बोलत होते. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली असून त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयानं सांगितलं. अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातल्या जलालपूर इथल्या एका 19 वर्षांच्या विद्यार्थिनीनं 2 दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. नीट परीक्षेतल्या अपयशामुळे नैराश्य आल्याचं या विद्यार्थिनीनं आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमूद केलं आहे. पक्षांतरबंदी कायद्याच्या तरतुदींचा पुनर्विचार करावा या मागणीसाठी ज्येष्ठ वकील आणि खासदार कपिल सिब्बल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला नोटीस जारी केली. याचिकेसंदर्भातल्या अनेक बाबींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं नोंदवलं. आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही खासदार अलीकडेच या तरतुदींचा आधार घेऊन इतर पक्षात गेले. या पार्श्वभूमीवर सिब्बल यांनी वैयक्तिक स्वरूपात ही याचिका दाखल केली आहे. अशा पक्षांतरामुळे बहुमताचं चित्र पालटू शकतं असं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. 1993 मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतला प्रमुख आरोपी अबू सालेम याच्या सुटकेच्या अर्जावरचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला. 2005 पोर्तुगालमधून सालेमचं प्रत्यार्पण झालं तेव्हा त्याला 25 कारावास दिला होता. या काळात चांगल्या वागणुकीबद्दल 3.5 वर्षांची सूट शिक्षेतून मिळाल्याचा दावा करून त्यानं मुंबई उच्च न्यायालयात सुटकेसाठी अर्ज केला होता. मात्र त्याचा दावा कायद्याच्या चौकटीत नसल्याचा निवाडा उच्च न्यायालयानं दिल्यावर सालेमनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्याची सुनावणी आज न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठासमोर झाली. उद्या सविस्तर निवाडा दिला जाईल. इथेनॉल मिश्रित इंधनाशी संबंधित व्यवसायातून नफा मिळवल्याच्या समाज माध्यमावरच्या पोस्टविरोधात मेटा, गुगलसह इतर समाज माध्यमांविरुद्ध बदनामीचा दावा दाखल करायला मुंबई उच्च न्यायालयानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना परवानगी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमधले काही दूध पुरवठादार आणि विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं हंगामी स्थगिती दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणातल्या आग्रा इथल्या सोनू कुमार या आरोपीनं भिवंडी न्यायालयात आत्मसमर्पण केलं आहे. त्यानंतर त्याला भिवंडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 15 पोहोचली आहे. या आंतरराज्य रॅकेटशी संबंधित इतर आरोपींच्या भूमिकेबाबतही पोलीस सखोल तपास करत असल्याचं भिवंडीचे पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांनी सांगितलं. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यासाठी 335 कोटी रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याच्या निधीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या निधीतून सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती, जमिनीचं आरोग्य व्यवस्थापन तसंच राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विविध प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेसंदर्भात प्राप्त झालेली तक्रार, पुरावे आणि निवेदनांची चौकशी करण्यासाठी एमपीएससीनं पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 22 रोजी ही परीक्षा झाली होती. या परीक्षेच्या मुलाखतीच्या संपण्याच्या 1 दिवस आधी म्हणजे 21 जुलैला एका व्यक्तीनं पेपर फुटल्याची तक्रार एमपीएससीकडे केली होती. नंतर हा दावा चेष्टेनं केला असल्याचं तक्रारदारानं एमपीएससीला कळवलं असल्याचं एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी सांगितलं.
2: तुम्ही तक्रार केली होती, ती तक्रार चुकीची आहे.

0: प्रत्यक्षात एक उमेदवार आहे, जो उमेदवार या परीक्षेमध्ये सिलेक्ट होऊ शकला नाही आणि त्याला वाटलं की ही परीक्षा 12-14 वर्षांनी झालेली आहे, आता पुढची 10-12 वर्ष परीक्षा होणार नाहीये, त्यामुळे आपण या सध्याच्या जर आपण अशी तक्रार केली तर कदाचित ही परीक्षा रद्द होईल आणि फेरपरीक्षा होईल, म्हणून त्यांनी अशी मी अशी तक्रार केलेली आहे, मी अशी तक्रार माझी वापस घेतो आहे.
1: टीईटी पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी 7 दिवसात राजीनामा द्यावा, अन्यथा काँग्रेस राज्यभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा काँग्रेसच्या युवक आणि विद्यार्थी संघटनांनी दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातला 265 चिपळूण हा मतदारसंघ मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम 100% पूर्ण करणारा राज्यातला पहिला मतदारसंघ ठरला आहे. मतदान अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस काम केल्यामुळे हे शक्य झाल्याचं चिपळूणचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी आकाश लेगाडे यांनी सांगितलं. मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचं काम 100% पूर्ण करणारं राज्यातलं पहिलं गाव ठरण्याचा मानही चिपळूण तालुक्यातल्याच मौजे टेरो बुद्रुक गावानं पटकावला होता. केंद्र सरकारनं 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांची चाचणी घ्यायला रिझर्व्ह बँकेला परवानगी दिली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यावर या नोटा नियमित वापरात येऊ शकतील. कागदी नोटांच्या ऐवजी पूर्णपणे प्लास्टिकच्या नोटा वापरण्याचा रिझर्व्ह बँकेचा कोणताही विचार नसल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी, तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ. पेपरफुटी विरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. पक्षांतर बंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. टीईटी पेपरफुटी प्रकरणी एका आरोपीचं न्यायालयात आत्मसमर्पण आणि विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम 100% पूर्ण करणारा चिपळूण ठरला राज्यातला पहिला मतदारसंघ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: ताई, हे बघ.
3: हॅपी बर्थडे टू यू.
2: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
3: नेहमी शॉपिंग.
2: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
4: सेव्हिंगचं ही हेच वय आहे.
5: आय नो बाबा. सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
2: आय नो ना.
5: आरबीआय सांगते,
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल विकसित व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 2026 या कार्यक्रमांतर्गत सहभागी झालेल्या युवा वर्गाशी संवाद साधला. या निमित्तानंच हा कार्यक्रम तसंच प्रधानमंत्र्यांच्या या संवादाचं महत्व आणि वैशिष्ट्यांशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष मध्ये करणार आहोत. श्रोतेहो, गेली अनेक दशकं देशाच्या उत्तर सीमेलगतची अनेक गावं विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत. स्वाभाविकपणे विकासाच्या अभावानं निर्माण होणाऱ्या अनेक समस्याही या गावांमध्ये आहेत. ही परिस्थिती बदलावी हा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला होता. त्याच अनुषंगानं केंद्र सरकारनं 2023 मध्ये व्हायब्रंट विलेज प्रोग्रामच्या पहिल्या टप्प्याला मान्यता दिली होती. या पहिल्या टप्प्यात अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड आणि लडाख ही 5 राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांमधल्या 19 जिल्ह्यातल्या 46 विभागांमधल्या 662 सीमावर्ती गावांचा सर्वांगीण विकास करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर 2025 मध्ये सरकारनं या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यालाही मान्यता दिली. प्रधानमंत्र्यांच्या दृढ संकल्पातून सुरू झालेल्या या कार्यक्रमानं देशाच्या उत्तर सीमावर्ती भागातल्या गावांचा कायापालट होऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाविषयी अधिक सांगतायत ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक सारंग दर्शने.
1: पंतप्रधान मोदींनी सरकारनंतर जे वेगवेगळे कार्यक्रम सुरू केले होते त्याच्यातला व्हायब्रंट विकसित व्हिलेज असा एक कार्यक्रम 2-3 वर्षांपूर्वी सुरू केला होता. आणि त्या कार्यक्रमाची संकल्पना अशी आहे की भारतातल्या सीमावर्ती प्रदेशांमधल्या राज्यांमधल्या ज्या विकसनशील गावांचा प्रगतीचा वेग आहे किंवा त्यांची वाटचाल जी आहे त्याच्याकडे लक्ष देणं, तिथे जाणं आणि त्या गावांना मुख्य भारताच्या विकास यात्रेमध्ये सहभागी करून घेणं. म्हणजे पूर्वी आपल्याला या गावांचा उल्लेख शेवटची गावं, सीमावर्ती गावं अशी केली जायची. मोदींनी ही परिभाषा बदलून पहिली गावं असं केली. त्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्यात उत्तरेकडची

पूर्वेकडची जी गावं आहेत ती गावं ही भारतातली पहिली गाव आहेत. म्हणजे पहिल्यांदा तिथे सूर्यप्रकाश मिळतो, पहिल्यांदा तिथून आपण भारतात प्रवेश करतो, म्हणून त्याला त्यांनी पहिली गाव असं म्हटलं. म्हणजे त्याच्यात एक प्रकारचं प्राधान्य देणं हा जो आहे, प्राधान्यक्रम बदलणं या अर्थाने एक मानसिक प्रक्रिया असते आणि ती महत्वाची आहे असा एक संदेश त्याच्यातून गेला. तेव्हापासून एक सुरू झालं की वेगवेगळी ईशान्येतली किंवा पूर्व भारतातली किंवा पश्चिम भारतातली जी सीमावर्ती गावं आहेत ती गावं निवडायची आणि त्या गावांकडे विशेष लक्ष द्यायची. म्हणजे विकासाच्या ज्या राज्यातल्या देशातल्या चालणाऱ्या ज्या योजना आहेत त्या योजनांमधल्या महत्वाच्या सगळ्या योजना त्या गावांमध्ये प्राधान्याने राबवायच्या. त्यांचं जीडीपी कसं वाढेल याच्याकडे लक्ष द्यायचं, रोजगार कसा वाढेल याच्याकडे लक्ष द्यायचं. आता अनेक त्या गावांमध्ये शाळा नव्हत्या, त्या गावांमध्ये शाळा सुरू झाल्या, छोटी रुग्णालय सुरू झाली, ग्रामीण रुग्णालय सुरू झाली. हा

0: व्हायब्रंट व्हिलेजचा एक भाग आणि दुसरा त्याच्यातला भाग असा की या गावांना आणि या गावातल्या लोकांना भारतातल्या इतर सगळ्या लोकांच्याशी जोडून देणं, अशा दोन पातळीवरती पंतप्रधानांनी हा कार्यक्रम सुरू केला. आणि त्याच्यातलं विकसित किंवा व्हायब्रंट व्हिलेजच्या कन्सेप्टमध्ये एक त्याच्यातला भाग असा आहे की मोदी स्वतः हे अनेक वर्ष पंतप्रधान होण्याच्या आधी देखील या गावांमध्ये जात असत आणि त्या गावांना भेटी देऊन तिथले कार्यक्रम पाहत किंवा विकासाची कल्पना त्यांची लक्षात घेत. याला एक आणखीन वेगळा अँगल आहे की सगळ्या देशातल्या सीमावर्ती गावांमध्ये जाऊन तिथल्या लष्करी ठाण्यांना लष्करी छावण्यांना भेट द्यायची आणि त्या जवानांबरोबर दिवाळी असेल किंवा इतर काही सण असतील तर ते त्यांच्यासोबत तिथे साजरे करायचे. याच्यामध्ये जसा लष्करी जवानांशी संवाद साधण्याचा एक भाग होता त्याचप्रमाणे तिथल्या लोकांना एकूण सगळ्या आपल्या विकास प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणं असा सुद्धा त्याच्यामध्ये भाग होता. हे थोडक्यामध्ये असं आहे की भारतातल्या सगळ्या भागांमध्ये होणाऱ्या विकासाच्या एकूण वाटचालीमध्ये अगदी दूरस्थ असं म्हणतो अशा छोट्या छोट्या गावांना सुद्धा सहभागी करून घेणं हा या सगळ्या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. आणि काही दिवसांपूर्वी याची जी पाहणी झाली होती त्या पाहणीत असं आढळून आलं होतं की यातल्या अनेक गावांमध्ये पहिल्यांदाच विजेचा पुरवठा चांगला झाला, सॅनिटेशनची जी व्यवस्था झाली, काही गावांमध्ये शाळा नव्हत्या तिथे शाळा झाल्या. अशा प्रकारे हा जो कार्यक्रम बऱ्यापैकी एक टप्पा गाठून आता पुढच्या टप्प्यात प्रवेश करतोय आणि दर काही वर्षांनी ती गावांची एक पाहणी होते आणि त्या योजनेमध्ये नवीन नवीन गावं समाविष्ट केली जातात.
1: श्रोते हो, विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित एका प्रश्न मंजुषा उपक्रमानंतर देशभरातल्या 3 लाखांपेक्षा जास्त युवा प्रतिनिधींमधून 400 पेक्षा जास्त जणांची निवड करण्यात आली होती. निवड झालेल्या या युवा प्रतिनिधींनी लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मधल्या 74 सीमावर्ती गावांमध्ये राहून तिथली जीवनशैली, संस्कृती आणि विकासाशी संबंधित प्रत्येक पैलूचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. कालच प्रधानमंत्र्यांनी या युवा प्रतिनिधींशी संवाद साधला. विकसित भारत घडवण्यासाठी विकसित गावं हाच पाया असल्याचा मंत्र प्रधानमंत्र्यांनी या संवादातून दिला. प्रधानमंत्र्यांनी साधलेल्या या संवादातले ठळक मुद्दे ऐकूयात त्यांच्याच शब्दात.
2: आज का एक कार्यक्रम बहुत विशेष है. देश भर के करीब 250 जिलों के युवा साथी इस प्रोग्राम से जुड़े हैं. साथियों, कुछ साल पहले हमने माय भारत मंच बनाया था और आज पूरे देश में माय भारत के युवा साथी बहुत प्रशंसनीय काम कर रहे हैं. साथियों, विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग के दौरान मैंने एक विचार युवाओं के सामने रखा. विचार ये था कि क्यों ने युवा साथी वर्चुअल माध्यम के बजाय जमीन पर उतरकर भारत को जाने, भारत से जुड़े, भारत को जीने की कोशिश करें, भारत को समझें, भारत के गांवों में विकसित होने के लिए कितनी आकांक्षाएं ये गांवों में जाकर पता चलती है. देश पहले, बाकी सारी सुविधाएं बाद में, ये हमको सीमावर्ती गांवों में खास अनुभव आ गया. और इसलिए उद्देश्य ये था कि देश के अलग अलग जिलों के युवा हिमाचल, उत्तराखंड और लद्दाख के गांवों की यात्रा करें. वहां लोग कैसे रहते हैं, खान पान कैसा है, कामकाज, संस्कृति, जीवन व्यवहार, ये सारी बातें क्या है, चुनौतियां क्या है. देश के प्रथम गांव में बैठे हुए लोग देश की सुरक्षा के लिए कितने जागरूक है, देश के अन्य भागों से उनका लगाव, निकटता कितनी है. इन सभी चीजों का अनुभव मेरे देश के नौजवानों को मिले, ये हमारा उद्देश्य. और जो उत्साह पूरे देश के युवाओं में दिखा वो अद्भुत है. लगभग 3 लाख युवाओं ने इस प्रतियोगिता में भाग लिया और उनमें से 400 से अधिक युवाओं का चयन हुआ. आप सभी एक सप्ताह तक इन दूर सुदूर के गांवों में रहे. अननोन जगह थी आपके लिए, आपने वहाँ के जीवन को जीने की कोशिश की, आप उसके अंदर घुल मिल गए, अपनी संस्कृति को वहाँ की संस्कृति के साथ जोड़ा, कनेक्ट किया. एक भारत श्रेष्ठ भारत का इसमें और इससे उत्तम उदाहरण शायद ही कोई और हो सकता है. साथियों, आज का ये कार्यक्रम मेरे लिए बहुत खास इसलिए भी है क्योंकि जब मैं सरकार और राजनीति के जीवन से दूर था तब मैंने ऐसे सीमावर्ती गांवों में कई बार जाने का मुझे अवसर मिला. अभी इस यात्रा का हिस्सा रहे जिन साथियों से मेरी बात हुई उनमें से भी कई गांव ऐसे हैं जहां मैं पहले जा चुका. और आप जब वहां का वर्णन कर रहे थे तो मुझे वो पुरानी सारी चीजें नजर आ रही थी. साथियों, विकसित गांव विकसित भारत की आधारशिला है. विकसित भारत के निर्माण की यात्रा लगातार चल रही है और इसमें आप सभी युवा साथियों की बड़ी भूमिका है. इसलिए जब देश का युवा जमीन से जुड़ता है तो वो विकसित

0: भारत के विजन को और व्यापक बनाता है। साथियों, इस अभियान में आपने अनुभव किया होगा कि बॉर्डर के गांवों का जीवन कितना कठिन होता है, लेकिन हर कठिनाई के बावजूद सीमावर्ती गांवों के लोग देशभक्ति को पल प्रतिपल जीते। साथियों, हमारी सरकार ने इन सीमावर्ती गांवों को देश का प्रथम गांव माना। भारत का युवा जितना ज्यादा भारत के सीमावर्ती गांवों को जानेगा, उतना ही वो भारत को सरलता से जानेगा, भारत के कोने कोने के साथ सरलता से जुड़ेगा और ये प्रयास नई मजबूती का कारण बनेगा।
1: श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी साधलेला हा संवाद कोणत्याही प्रकारे औपचारिक नव्हता, तर त्यातून देशाच्या सीमावर्ती भागांकडे पाहण्याचा एक नवा राष्ट्रीय दृष्टिकोन अवघ्या देशासमोर आला। याच पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांच्या या संवादाची वैशिष्ट्य, त्यातनं काय साध्य झालं, तसंच आता या उपक्रमाची पुढची दिशा काय असायला हवी याबद्दल अधिक बोलतायत ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक सारंग दर्शने।
2: सीमावर्ती भागामधल्या खेड्यांमध्ये किंवा गावांमध्ये जाऊन तिथल्या जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेणारे जे तरुण मंडळी आहेत, त्यांच्याशी पंतप्रधानांनी 26 तारखेला थेट संवाद साधला। आणि या संवादाचं वैशिष्ट्य असं की या गावांमध्ये जाण्यासाठी देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये 300 हून अधिक तरुणांची तरुणींची निवड झाली होती। विशेष म्हणजे हा केंद्र सरकारतर्फे चालवला जाणारा जो कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमासाठी जवळपास 3 लाखाहून जास्त मुला मुलींनी नोंदणी केली होती आणि त्याच्यामधली ही मुलं निवडून त्यांना वेगवेगळ्या सीमावर्ती प्रदेशातल्या खेड्यांमध्ये गावांमध्ये प्रत्यक्ष जीवनाचा अनुभव घेण्यासाठी सरकारने 7 दिवस 8 दिवस असं पाठवलं होतं। या सगळ्या तरुण मुलांच्याशी संवाद साधताना पंतप्रधानांनी जे मुद्दे मांडले ते राष्ट्रीय एकात्मता, विकास आणि तरुणांचा स्वतःचा विकास या सगळ्या संघांनी खूप महत्वाचे होते। पंतप्रधानांनी या सगळ्या तरुणांना सांगितलं की तुम्ही त्या गावांमध्ये जेव्हा जाताय तेव्हा त्या गावांमधले एक नागरिक म्हणून किंवा त्यांच्या कुटुंबातले एक म्हणून त्याच्यामध्ये मिसळून जा आणि तुम्हाला तिथे तशी वेगळी वागणूक मिळणारही नाही। तुम्ही त्या गावांमध्ये, खेड्यांमध्ये, त्या घरांमध्ये जाल तेव्हा तुम्ही त्या घराचा एक भाग बनून जाल। याच्यातलं मोदींचं सांगणं असं होतं की इथलं जे जीवन आहे, लोकजीवन आहे, त्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांची संस्कृती आहे, त्यांची भाषा आहे, त्यांचं रहनसहन आहे, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला प्रत्यक्ष, ज्याला फर्स्ट हँड असं आपण म्हणतो, तेव्हा फर्स्ट हँड अनुभव तुम्हाला मिळेल आणि त्या अनुभवातून तुम्ही एकतर शिकाल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला भारत किती वैविध्यपूर्ण आहे, किती वेगवेगळ्या प्रकारचे लोक कुठे कुठे राहतात याचा अनुभव या सगळ्या तरुण मुलांना येईल। या मुलांनी तिथे जाऊन प्रत्यक्ष काही काम करणं किंवा लगेच काही सामाजिक उपक्रम करणं असं अपेक्षित नाहीये। या मुलांनी केवळ तिथे जायचं, त्या गावांमध्ये राहायचं, त्या लोकांच्याशी संवाद साधायचा आणि त्यांचं जीवन, त्यांचे प्रश्न समजावून घ्यायचे अशी या योजनेची एक कल्पना आहे। आणि आतापर्यंत अशी शेकडो मुलं ही सीमावर्ती राज्यांमधल्या अनेक गावांमध्ये जाऊन आली आहेत। आता त्याच्यातल्या एका तुकडीशी संवाद साधताना पंतप्रधानांनी आज सांगितलं की तुमचं जे शिक्षण आहे किंवा तुमचे जे अनुभव आहेत किंवा तुमचं रोजचं जे दैनंदिन जीवन आहे ते आणि तुम्ही ज्या गावांमध्ये जाणार आहात तिथलं जीवन, तिथले सगळं लोकांचं राहणीमान याचा सांधा जोडताना तुम्हाला एक वेगळा अनुभव येईल। आणि ते एका अर्थाने खरंच आहे की शहरांमधली मुलं किंवा निमशहरी भागांमधली मुलं ज्या पद्धतीने राहतात किंवा जगतात तेव्हा त्यांना भारतातल्या अगदी टोकाच्या किंवा दूरस्थ अशा राज्यांमधले लोक कसे राहतात, त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांचं जीवन कसं आहे, त्यांची परंपरा किंवा संस्कृती कोणती आहे याचा काही अनुभव फक्त नुसता परोक्ष असतो, म्हणजे वाचून असेल किंवा ऐकून असेल, पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं हे एका अर्थाने त्यांचं जीवन समृद्ध करणारा असा अनुभव असतो। आणि याच्यातून एक शक्यता अशी असते की ही जी सगळी तरुण मुलं जातात ते अतिशय संवेदनशील असतात, त्याच्यामुळे याच्यामधून काही आपल्याला पुढच्या काळामध्ये चांगलं काम करणारे कार्यकर्ते सुद्धा त्याच्यातून जन्माला येऊ शकतात। ते कोणत्याही एका संघटनेचे, एका पक्षाचे असावेत असं नाही, पण त्यांना तिथे गेल्यानंतर जी दृष्टी मिळेल, जो अनुभव मिळेल, त्याच्यामधून त्यांच्यामध्ये नवीन काहीतरी काम करण्याची अशी एक प्रेरणा सुद्धा निर्माण होऊ शकेल। केंद्र सरकारने हा देशभरातल्या विद्यार्थ्यांसाठी गेली काही वर्ष राबवलेला उपक्रम आहे आणि त्याला आता एक चांगलं वळण असं लागतंय की दरवर्षी शेकडो हजारो मुलं त्यासाठी उत्सुक असतात जाण्यासाठी, त्याच्यातून चांगल्या होतकरू मुलांची निवड होते आणि ती मुलं या ठिकठिकाणच्या राज्यांमध्ये जाऊन राहतात, तिथल्या स्थानिक नागरिकांच्या घरांमध्ये जाऊन ती राहतात आणि तिथे त्यांच्यासोबत 8 दिवस संवाद साधतात, अनुभव घेतात। याच्यातून एक गोष्ट होऊ शकते की सरकारने जसा हा उपक्रम सुरू केलाय तसा खाजगी पातळीवरती वेगवेगळ्या संस्था असा उपक्रम करतात किंवा अनेक शैक्षणिक संस्था आहेत, अनेक विद्यापीठं आहेत, त्यांनी याच्यापासून जर स्फूर्ती घेतली आणि अशा प्रकारे विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना

0: असतात, त्यानुसार किंवा स्वतंत्रपणे सुद्धा विद्यापीठांनी जर असे विद्यार्थी हे वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या छोट्या खेड्यांमध्ये गावांमध्ये जर पाठवले तर त्याचा खूप उपयोग होईल आणि काही वेळेला तिथले प्रश्न सोडवण्यासाठीची एक दृष्टी किंवा एक नवीन कल्पना ही या मुलांना सुद्धा सुचू शकते आणि त्याच्यामधून सगळा भारत एक आहे अशी भावना मनामध्ये निर्माण होणं आणि सगळे भारतीय माझे बांधव आहेत असं आपण प्रतिज्ञेमध्ये म्हणतो पण प्रत्यक्ष तो अनुभव जगणं आणि तो अनुभव घेणं यासाठी ही योजना मला खूप महत्वाची वाटली आणि पंतप्रधानांनी या सगळ्या तरुण मुलांना उद्देशून जे भाषण केलं ते अतिशय स्फूर्तीदायक होतं आणि त्या भाषणानुसार जर अशा प्रकारची योजना पुढे अनेक वर्ष चालू राहिली तर भारतातल्या हजारो मुला मुलींना ग्रामीण जीवनाचा हा प्रत्यक्ष अनुभव येईल.
1: विकसित व्हायब्रंट विलेज प्रोग्राम या उपक्रमामुळे सीमावर्ती गावांचा सर्वांगीण विकास आणि तिथल्या जीवनमानाशी देशभरातला युवा जोडला जात आहे. देशाच्या या पहिल्या गावांपासून ते उर्वरित भागाच्या विकासातली दरी दूर होण्याचा मार्गही प्रशस्त होत आहे. हेच या उपक्रमाचं खरं यश. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहे.
2: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
3: बसला अनोख्यापासून बचाव करा.
4: RBI सांगते
3: जाणकार बना, सतर्क रहा.

आपलं घर आपलं वावर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधूंना मंगला माळवेचा नमस्कार. शेतकरी बंधूंनो, माणूस हा निसर्गाचा एक घटक आहे असं म्हटलं जातं. निसर्गाच्या इतर घटकांचा माणूस आदर करतो का? पाणी, शुद्ध हवा, जलस्रोत, मोकळं आकाश, स्वच्छ परिसर आणि चांगलं आरोग्य या सगळ्यांवर आपला अधिकार आहे. हे चांगलं राहावं यासाठी मात्र आपण सृष्टीला जपायला पाहिजे, पृथ्वीचं

आताच आपण बून जो बन गई मोती या चित्रपटासाठी मुकेश यांनी गायलेली रचना ऐकलीत. तर शेतकरी बंधूंनो, आपण बोलत होतो स्वच्छ परिसर, स्वच्छ पर्यावरण याविषयी. आपण म्हणतो की भारत हा खेड्यात वसलेला आहे. महात्मा गांधींनी म्हटलं की खेड्याकडे चला. खेड्याकडे जाऊन खेड्यांचा विकास साधणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. जर गावं स्वच्छ असतील तर त्यातील नागरिकांचं आरोग्यही चांगलं राहील. हे आरोग्य चांगलं राहण्यासाठी शासन काय

0: उपाययोजना करता आणि आपल्यासाठी त्यांनी काय सुविधा केलेल्या आहे याविषयी आज जाणून घेऊया. साथरोग आणि प्रतिबंध याविषयी झरी जामणी येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन गेडाम यांची मंगला माळवे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, यवतमाळ जिल्हा हा प्रगतिशील जिल्हा आहे, त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याबाबतचे प्रश्न चर्चेला घेणं अत्यंत अगत्याचं आहे. ऋतू बदलला आणि पावसाळा सुरू झाला की आपल्याकडे साथीचे विकार उद्भवतात. साथीचे विकार जेव्हा उद्भवतात तेव्हा शासकीय यंत्रणा ही जास्त आणखी कार्यक्षम होते, कारण त्यांच्यावरती जबाबदारी येऊन पडते. साथीचे विकार काय असतात, जर साथीचे विकार पसरले तर काय करायला पाहिजे, कुणाची मदत घ्यायला पाहिजे, औषधोपचार कशा पद्धतीनं करून घ्यायला पाहिजे, या संदर्भात चर्चा करण्यासाठी झरी जामणी येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन गेडाम आज माझ्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करूया. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे.
1: मॅडम नमस्कार. नमस्कार.
0: सर पहिल्यांदा आम्हाला हे सांगा की साथीच्या विकारांमध्ये तुम्ही कोणकोणत्या आजारांना घेता?
1: मॅडम साथीचे आजार जे आहेत ह्या पावसाळ्याच्या ह्यामध्ये जलजन्य आणि कीटकजन्य असे दोन प्रकारचे आजार आहेत.
0: बरं, जलजन्यमध्ये कोणते मोडतात आजार?
1: जलजन्य आजार म्हणजे नेमकं दूषित पाण्यामुळे होते आणि ह्यामध्ये विषमज्वर, पटकी, टायफॉइड, कॉलरा, हवन, कावीड अशा प्रकारचे विविध प्रकारचे रोग होतात.
0: आणि कीटकजन्य आजार कशाला म्हणता येईल?
1: आणि कीटकजन्य आजार म्हणजे जसं मच्छर चावतो, मच्छर चावल्यामुळे आपला डेंग्यू होतो, मलेरिया होतो, चिकनगुनिया होते, तर अशा प्रकारचे जे बिमारी आहेत त्याला आपण कीटकजन्य रोग आजार.
0: बरं, मग आता पावसाळ्याच्या सुरुवातीला सर उपलब्ध असलेले जलसाठे, कारण आता पाऊस कधी येईल आणि किती येईल हे आपण सांगू शकत नाही, अनप्रेडिक्टेबल आहे.
1: बिलकुल.
0: जलसाठ्यांची स्वच्छता करण्यासाठी काय करावं लागतं?
1: विशेषतः जलसाठ्याची स्वच्छता करण्यासाठी आपल्याला एक मोहीम असते या पावसाळ्याच्या पूर्वी, जे आपण नाले गटारे साफ करणं अपेक्षित असते.
0: बरोबर.
1: विशेष आपण ग्रामपंचायत मार्फत आपण करून घेतो आणि याचं सर्वेक्षण मात्र आपण आरोग्य विभागाकडून करतो. आणि हे सर्वेक्षण करत असताना जिथे नाले गटारे तुटलेले आहेत, फुटलेले आहेत, विहिरीचा कटाळा फुटलेला असेल, हँडपंपचा कटाळा फुटलेला असेल, तर आपण ग्रामपंचायतला पत्र देऊन त्यांना जसं लाल कार्ड, पिवळे कार्ड, हिरवे कार्ड असं देतो. म्हणजे लाल कार्ड म्हणजे हे अति गंभीर स्त्रोत्र आहे पाण्याचे, आणि पिवळे म्हणजे साधारण आहेत, आणि हिरवे म्हणजे नील आहेत, अगदी चांगले आहेत. तर ह्या दृष्टीने आपण त्यांना नाले गटारे पहिले साफ करून घेतले आणि विहिरीचा कटाळा आपण चांगलं करून घेतलं, दुरुस्त करून घेतलं, जेणेकरून तिथं सांडपाणी किंवा पावसाचं पाणी हे त्याच्यात जाणार नाही आणि त्यामुळे तिथं दूषित पाणी होणार नाही. आणि तसंच हँडपंपचं सुद्धा, हातपंपचा पंपाचं सुद्धा आपण तसंच करतो. जे कटळा फुटलेला असेल तर आपण त्याला कटळा सिमेंटच्या याच्याने दुरुस्त करून जिथं घाण पाणी त्या हँडपंप मध्ये जाणार नाही याची आपण दक्षता घेऊ.
0: सर तुम्ही उल्लेख केलाय की लाल कार्ड, हिरवं, पिवळं, तर हे कसं ठरवतात?
1: आता त्याचे गुणांकन आहे, त्या लाल कार्ड, हिरवे कार्ड, पिवळे कार्डला गुणांकन असतात आणि त्या गुणांकनांमध्ये जर सर्वात जास्तीत जास्त आपले गुणांकनमध्ये पात्र होत नसेल तर त्याला आपण लाल कार्ड देतो. जसं की पूर्ण विहिरीचा कटरा फुटलेला आहे, नाल्या त्याच्यात बाजूला नाला आहे, शेणाचे ढिगारे आहेत आणि त्यामधून पाणी झिरपत जर विहिरीत जात असेल, 10 फुटाच्या आतमध्येच आहे ते, तर अशाला आपण लाल कार्ड देतो. लाल कार्ड म्हणजे हे आपलं गंभीर धोक्याचे लक्षण आहेत आणि त्यामध्ये बिलकुल आजार लोक पडूच शकतात. आणि जर आजारी पडल्यानंतर वित्तहानी तर होऊ शकते, जीवित्वाची हानी सुद्धा होण्याची शक्यता.
0: अगदी बरोबर आहे. आपण सांगितलं सर की याचं म्हणजे अवलोकन करायला लागेल ना, काही इन्स्पेक्शन करावं लागेल?
1: सर्वेक्षण करतो आपण.
0: बरोबर.
1: आपण आपल्या आरोग्य विभागामार्फत आपण सर्वेक्षण करतो. सर्वेक्षण केल्यानंतर आपण त्यांना आपण ग्रामपंचायतला लाल कार्ड देतो आणि लाल कार्ड दिल्यानंतर ते माननीय मुख्य कार्यकारी महोदयाकडून सुद्धा त्याचं सतत पाठपुरावा होते आणि लाल कार्डाचे रूपांतर आपण पिवळ्या कार्डांमध्ये करतो आणि पिवळ्या कार्डाचे रूपांतर झाल्यानंतर ते हिरव्यामध्ये कसं येईल त्याचं मूल्यांकन केलं जाते आणि सतत पाठपुरावा आणि दुरुस्ती केली जाते. आणि दुरुस्ती केल्यानंतर तिथं जेव्हा हिरवे कार्ड मिळतात म्हणजे तो ग्रामपंचायत अतिशय चांगला आहे, तिथले सगळे पिण्याचे सोर्स चांगले आहेत हे आपण समजतो. आणि नंतर आपण जे तिथले पाणी शुद्धीकरणासाठी आपण जल सुरक्षक असतात प्रत्येक गावाला नेमलेले, त्यांच्यामार्फत आपण ते शुद्धीकरण करून घेतो पाण्याची.
0: ओके, शुद्धीकरण करायचं

0: तुम्ही नेमकी काय प्रक्रिया करायची?
1: शुद्धीकरण करायचं म्हणजे आपल्याकडे ब्लिचिंग पावडर प्रत्येक ग्रामपंचायतला पुरवठा केलेला असतो. त्या पुरवठ्यामध्ये आपण तिथे हवाबंड डब्यामध्ये ब्लिचिंग पावडर ठेवतात आणि त्या विहिरीचं विहीर असेल, समजा गोल विहीर असेल, तर त्याचं आपण पाण्याचं या विहिरीमध्ये पाणी किती आहे हे पहिल्यांदा आपण मोजमाप करून घेतो. त्यांना मोजमापाचे सूत्र आहेत. ते गोल विहिरीचं जर विहीर जर असेल त्याला विहीर म्हणजे पाण्याची खोली गुणिला त्या विहिरीचा व्यास, व्यासाचा वर्ग आणि त्याची उंची म्हणजे हे जे 785 म्हणजे व्यासाचा वर्ग गुणिला पाण्याची खोली गुणिला 785 याचा जो गुणोत्तर येईल तो गुणोत्तर म्हणजे त्या विहिरीमध्ये एवढं पाणी असलेलं पाणी लिटरमध्ये. आणि हे जे मोजमाप आहे ते आपण मीटरमध्ये घेतो आणि त्या विहिरीमध्ये जेवढं पाणी असेल, समजा 1,00,000 लिटर पाणी आहे, तर आपण त्यामध्ये 1/2 किलो ब्लिचिंग पावडर टाकतो.
0: अच्छा,
1: 1/2 किलो ब्लिचिंग पावडर टाकतो. ते 33% प्रमाण असलेलं.
0: बरोबर.
1: आता 33% प्रमाण म्हणजे कसं समजलं जाईल की आपण ब्लिचिंग पावडर ज्या ग्रामपंचायतमध्ये आपण ठेवलेला असतो ते ब्लिचिंग पावडर आपण तपासणीसाठी पाठवतो प्रयोगशाळेमध्ये आणि प्रयोगशाळेमध्ये पाठवल्यानंतर त्याची टक्केवारी येते की यामध्ये क्लोरीनचं प्रमाण एवढं
0: आहे इतकं आहे.
1: तर आपलं सर्वसाधारण आपल्याला 30 जर आहे, 28 वर आहे, तर आपण त्याला सम प्रमाणात टाकतो. म्हणजे 1,00,000 लिटर जर पाणी असेल तर आपण 1/2 किलो म्हणजे 500 ग्रॅम ब्लिचिंग पावडर एका बकेटमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये 1/2 किलो पावडर टाकायचं आणि त्याला ढवळायचं. ढवळल्यानंतर त्याच्यामध्ये जो क्लोरीन तयार होतो तो दुसऱ्या बकेटमध्ये घ्यायचा आणि त्यामध्ये ते पाणी टाकून ते जे बकेट आहे त्याला दोर बांधून त्या विहिरीमध्ये सोडायचं आणि असं ढवळत ढवळत पूर्ण विहिरीला गोल फिरायचं म्हणजे तिथे पूर्ण पाण्याचं क्लोरिनेशन होते, शुद्धीकरण होते. आणि त्यामध्ये जे पाणी शुद्धीकरण झाल्यावर त्याला 1/2 तास ठेवायचं. त्यात म्हणजे शेवाळ असतील, बाकी जंतू
0: असतील,
1: हे सर्व म्हणजे नष्ट होतात आणि कचरा वगैरे सुद्धा असेल तो गाळाला बसतो, तळाला बसतो आणि शुद्धीकरण.
0: पाणी शुद्धीकरण तर आपण या पद्धतीने करू शकतो, त्या व्यतिरिक्त सुद्धा जलजन्य आजार जर उद्भवले तर यंत्रणेचं नेमकं काम काय असतं?
1: हा मॅडम, आता जलजन्य आजार जर झाले तर हे आपल्याला कसं समजणार जलजन्य आजार झाले म्हणजे? जर एका त्या विशिष्ट भागामध्ये जर एकापेक्षा जास्त पेशंट आहेत, रुग्ण आले आपल्याकडे, एक समुदायाला लागलं किंवा त्या मोहल्ल्यामध्ये लागलं, गल्लीमध्ये लागलं, म्हणजे एकापेक्षा 5 वर जर आहेत असे एकाच प्रकारचे आणि ते पण जलद गतीने त्या समुदायामध्ये तीव्र पसरते असं जर असेल तर आपण त्याला 7 म्हणतो. आणि जर अशी 7 असेल तर आपल्याला उपाययोजना म्हणून त्वरित ऍक्शन घ्यावं लागेल. म्हणजे त्या ऍक्शन घ्यायचं म्हणजे तिथे आपण आपली टीम जाणार, आरोग्याची टीम जाणार, नक्की काय आहे, कुठं सोर्स त्याचा, कुठं लागण कुठून होते ते आपण शोधणार. ते शोधल्यानंतर त्याच्यावर आपण प्रतिबंध उपाययोजना करणार.
0: ओके.
1: आता जर समजा तिथून कोणाला संडासची लागण लागलेली असेल, हागवण असेल किंवा कॉलरा असेल असं आपल्याला आढळलं, 3-4 पेशंट आहे, 5 वर आहे, आपल्याला त्याचं वित्त हानी होऊ द्यायची नाही आणि जीवितवाची हानी होऊ द्यायची नाही. लगेचच्या लगेच आपण तिथे जर शोधून त्याला प्रतिबंध जर केलं तर आपलं हे सगळं टाळलं जाईल.
0: बरोबर.
1: म्हणून त्यासाठी आपण तिथे लगेच सोर्स बघतो आणि ते त्या विहिरीचं पाणी शुद्धीकरण नसेल तर आपण तिथे त्यांना त्या गावकऱ्यांना तिथे तात्पुरता थांबायला लावतो.
0: अच्छा.
1: आणि त्या विहिरीचं परत शुद्धीकरण करतो. शुद्धीकरण केल्यानंतर 1 तासानंतर परत आपण त्यांची टेस्ट करतो, पाण्याची तपासणी करतो आणि ते प्रयोगशाळेत आपण तपासणीला पाठवतो. जेव्हा ते पाण्यामध्ये काही जंतू नाही, पूर्ण पाणी शुद्ध आहे असं जेव्हा रिपोर्ट येईल तेव्हा त्यांना आपल्याला पिण्यास परवानगी देतो.
0: म्हणजे जेणेकरून ही साथ पसरू नये, नाही का?
1: साथ पसरू नये,
0: स्रोत आढळला तर आपण त्याला प्रतिबंध करायला पाहिजे.
1: बिलकुल बिलकुल.
0: सर, आता ज्यांना लागण झालेली आहे अशा पेशंटचं काय काय तपासण्या केल्या जातात मग?
1: असं जर त्या पेशंटला लागण झाली असं जेव्हा आढळलं जाते तर त्याचं आपण स्टूल सॅम्पल घेतलं जातं.
0: बरं.
1: स्टूल सॅम्पल घेतल्यानंतर म्हणजे त्याला जे विष्ठा आपण म्हणतो ते आपण सॅम्पल घेतल्यावर ते आपण प्रयोगशाळेमध्ये तपासणीला पाठवतो. नेमकं ह्याला कोणत्या जंतूची संसर्ग झालेला आहे, कॉलर आहे, टायफॉइड आहे, विषमज्वर आहे की अजून दुसरे काय आहे, याबाबत आपण तपासणी करतो आणि तपासणी केल्यानंतर त्यानुसार त्याला

0: ला आपण उपचार करतो.
1: हो.
0: परंतु सध्या आपण जर असेल त्यांना लूज मोशन आहे म्हणजे सर्वसाधारण सकाळ संध्याकाळ लोक जाऊ शकतात, परंतु त्यापेक्षाही त्याची तीव्रता जास्त असेल, चार पाच वेळा जातात, पाच सहा वेळा जातात, तर त्याच्या शरीरातले पाणी पूर्णता कमी होते,
1: डिहायड्रेशन
0: होते, ज्याला जलशुष्कता म्हणतो आपण, तर तसं होऊ शकते. आणि जर जलशुष्कता जर जास्त असेल डिहायड्रेशनमुळे तर त्याला पुढे चालून धोका सुद्धा होऊ शकतो.
1: अगदी बरोबर.
0: आपण हे होऊ नये म्हणून त्याला त्वरित आपण ORS चं पावडर द्रावण असते ते त्यांना आपण प्रथमतः म्हणून प्यायला देतो. जर समजा तो उलट्या करत असेल आणि तो पिण्याचा याच्यामध्ये परिस्थिती असमर्थ असेल तर आपण त्यांना सलाइन वगैरे देतो, ऍडमिट करतो आपण. आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आपले, जर गाव पातळीवर आपल्याला उपकेंद्र असते तिथं आपण उपचार करू शकतो. किंवा साथीचे जर रोग आहे त्या गावामध्ये पसरलेला आहे तर आपण त्या गावामध्येच आपण ग्रामपंचायत किंवा जिथे आपल्याला चांगली मोकळी जागा असेल जिथं त्या ठिकाणी आपण तिथंच उपचार करणं सुरू करतो.
1: कॅम्प्स वगैरे घेतात,
0: कॅम्प्स आपण घेतो आणि ते कॅम्प आपण 7 दिवसापर्यंत आपण कॅम्प ठेवता.
1: सर एक प्रश्न हा उद्भवतो की आणीबाणीची परिस्थिती जर उद्भवली कसं असतं की कधी कधी गावं फार अशा निर्गम भागात किंवा इंटेरियरला असतात नाही का?
0: हो हो, आमचं जरी जमणी
1: हा तसंच म्हणावं लागेल. तर अशा परिस्थितीमध्ये जर रुग्ण ची प्रकृती खालावली किंवा आणीबाणीचा प्रसंग निर्माण झाला तर कुणाला संपर्क करायला पाहिजे सर?
0: मॅडम आम्ही जर अशी आणीबाणीची परिस्थिती आहे जर 7 लागली आपल्याला, जसं 7 लागली 5 पेक्षा रुग्ण आपल्याला जास्त आढळले म्हणजे आम्ही 7 डिक्लेअर करतो आणि त्वरित आम्ही आमच्या वरिष्ठांना जिल्हा स्तराला कळवतो.
1: ओके.
0: जिल्हा स्तराला कळवतो आणि आमची टीम घेऊन जातो. परंतु ती आपल्याला जर आटोक्याच्या बाहेर होत आहे, रुग्ण जास्त आहे अशी परिस्थिती जर आपल्याला वाटत असेल तर आम्ही आजूबाजूच्या तालुक्यातून आमचे तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क करून आम्ही त्यांची मदत मागतो आणि जिल्हा स्तरावर सांगितल्यानंतर आम्हाला जिल्हा स्तरावरून सुद्धा मदत मिळते. आणि आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी हे सुद्धा खूप समर्थ आहेत आणि सक्षम आहेत हे पूर्ण सांभाळण्यासाठी. आणि तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांना कळवतो. अजून जास्त काय असेल आपल्याला वाटलंय तर आपण माननीय कलेक्टर महोदयांना सुद्धा जिल्हा अधिकारी महोदयांना कळवतो आणि आम्हाला सर्व प्रशासनाकडून सगळीकडून मदत
1: मिळते. बरोबर.
0: जेणेकरून आपण ही परिस्थिती जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर आटोपू शकतो. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही जसं वरिष्ठांना कळवतो माननीय जिल्हा अधिकारी महोदयांना सुद्धा कळवल्यानंतर तिथे तात्काळ निर्णय घेतला जाते.
1: हो.
0: आणि वरिष्ठ स्तरावरून माननीय तहसीलदार महोदय, माननीय सहायक जिल्हाधिकारी महोदय यांना सुद्धा पाचारण केलं जाते आणि तिथे सर्व यंत्रणा आम्हाला मदतीला धावून येतात.
1: अर्थातच सर आता आपण झरी जामनी सारख्या भागात काम करता.
0: हो मॅडम.
1: आणि तिथे मला असं वाटतं की कीटकजन्य आजार सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात कधी कधी उद्भवू शकतात नाही का? कारण जंगलांचं प्रमाण खूप मोठं आहे आणि थोडस तुम्ही आपण म्हटल्याप्रमाणे पाऊस जास्त पडतो, पर्जन्यमान
0: पाणी साठे राहतात.
1: तर काय कोणते आजार निदर्शनास येतात कीटकजन्य?
0: मॅडम तिथे मोस्ट जास्तीत जास्त म्हणजे जसं पाणी साठते, साठल्यानंतर जसं ऊन तापते, ऊन तापायला लागले की तिथे मच्छरचा प्रादुर्भाव सुरू होतो.
1: ओके.
0: आणि जसं मच्छर वाढायला लागतात अशा वेळेस आपल्याकडे मग मलेरियाचे आम्हाला जास्तीचे केसेस मिळतात आणि आपल्या डेंग्यूचे राहतात आणि तसेच चिकनगुन्याचे सुद्धा राहू शकतात आणि काही प्रमाणात हत्ती पायाचे मच्छर सुद्धा राहतात. जे मच्छर चावलं की हत्ती पायाचा रोग होतो. म्हणजे लोकांना म्हणजे नागरिकांना आता सध्या मच्छर चावल्यामुळे त्यांना जरी मलेरियाचा मच्छर नसेल तो डेंग्यूचा मच्छर नसेल किंवा चिकनगुन्याचा मच्छर नसेल पण तो हत्ती पायाचा मच्छर जर चावला तर त्यांना आता कळत नाही. परंतु त्याचा जो इन्क्युबेशन पिरियड म्हणतो तो पिरियड 2 वर्षाचा वर 3 वर्ष 4 वर्ष एवढा पण राहू शकतो. आणि समजा झरीला काम केलेला व्यक्ती दुसरीकडे गेला जो मच्छर चावलेला आहे हत्ती पायाचा तर त्याला 4 वर्षाने 5 वर्षाने त्याला हत्ती पायाची
1: लागण
0: उद्भवू शकतो.
1: अच्छा, म्हणजे इतका मोठा पिरियड आहे?
0: हो, पिरियड आहे त्याचा.
1: बरोबर.
0: मग त्यासाठी आम्ही प्रतिबंधात्मक म्हणून जिथे सर्व नाले गटारे असतील ते वाहते करणं आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: आणि आपल्याकडे मलेरिया हा जो कीटकजन्य रोग होऊ नये म्हणून आपण काय करतो, शनिवार हा कोरडा दिवस पाळतो. आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये शनिवार हा कोरडा दिवस पाळण्याचे आम्हाला निर्देश आहेत वरिष्ठ स्तरावर.

0: करून आणि ते आम्ही सर्व खालच्या स्तरापर्यंत आम्ही सर्वांना तसं सूचित केलेलं आहे. त्यामुळे आपल्याकडे यावर्षी तरी म्हणजे मागच्या वर्षी जसं मलेरिया व्हायला पाहिजे तसं मलेरिया आपल्याकडे झालेलं नाही. मलेरियाचं प्रमाण कमी आहे, डेंग्यूचं प्रमाण कमी आहे, चिकनगुन्या तर आपल्याकडे नाहीच नसल्यासारखंच आहे. आणि हत्तीपाय हा फार तुरळक आहे, जसं झरी जामणी सारख्या ठिकाणी जंगल भाग आहे,
1: आणि
0: हा पेशंट तिकडे आहेत.
1: बरं,
0: म्हणजे आमच्याकडे ते हत्तीपाय रोगासाठी वरिष्ठ स्तरावरून टीम येते आणि टीम आल्यानंतर ते आपल्याला रात्रीचं रक्त घ्यावं लागतं रुग्णाची तपासणीसाठी. म्हणजे आपण जे संशयित वाटते आपल्याला असं ज्या गावामध्ये, आता आमच्याकडे मार्की म्हणून गाव आहे त्याच्यामध्ये हत्तीपायाचे आम्हाला रुग्ण आढळले होते, आपल्याकडे दोन रुग्ण आढळले होते झरी जामणीला. तर आम्ही रात्रीचे जाऊन त्यांना पूर्वसूचना देतो गावकऱ्यांना की आम्ही येणार आहे तपासणीसाठी. तर हे मग ते तयारीत राहतात आणि तिथे गेल्यानंतर आपण रात्रीचे 10 ते 12 ह्या दरम्यान ते कसं झोपलेले असतात आणि झोपल्यानंतर हातापायाचे मुवमेंट जे हालचाल असते कमी असते आणि जे रक्त प्रवाहामध्ये जे लपून असतात ते हत्तीपायाचे लार्वा जंतू असतात ते रक्त प्रवाहामध्ये येतात आणि जेव्हा आपण सिरिंजने ते ब्लड घेतल्यानंतर ते आपल्या सिरिंजमध्ये येतात आणि ते मायक्रोस्कोप मध्ये दिसतात.
1: म्हणजे याचं असं म्हण म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे की हत्तीपायाच्या रुग्णाचं सॅम्पल हे रात्रीच घ्यावं लागतं.
0: रात्रीच घ्यावं लागतं. दिवसा ते जंतू सापडणार नाही, कारण त्याच्या शरीरात जरी असेल तरी त्याची हालचाल असल्यामुळे ते जसे पाण्यामध्ये मासोळी जर असेल
1: लपून बसते
0: तर पाण्याचं थोडस हालचाल झाली की लपून जात. आणि जे मग संत पाणी असेल, शांत असेल, म्हणजे मनुष्य जेव्हा झोपतो तेव्हा ते हालचाल होत नाही म्हणून ते रक्त प्रवाहामध्ये येतात. त्यावेळेसच आपल्याला हत्तीपाय रुग्ण आढळतो.
1: अच्छा,
0: ते असेल तर जंतू, लागण असेल तर, जर लागण नसेल तर ते दिसत नाहीत.
1: गेडाम साहेब, दोन गोष्टींचा उल्लेख इथे करायला लागेल. एक तुमचे ग्रामीण रुग्णालय आणि PSC प्राथमिक आरोग्य केंद्र, ह्या दोन्हींची भूमिका फार महत्वाची आहे कोणत्याही आजारांचं निर्मूलन किंवा ग्रामस्थांचं आरोग्य या संदर्भात.
0: बिलकुल.
1: तर PSC काम काय असतं सर नेमकं?
0: मॅडम, तसं PSC काम हे प्रतिबंधात्मक कार्य असते PSC मध्ये, म्हणजे आणि ग्रामीण रुग्णालय जे असते तिथे उपचारात्मक कार्य असतो आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जे आपली सर्व यंत्रणा असते या यंत्रणेमार्फत आपण म्हणजे तिथून आशा असते ग्रामीण लेवलला, अंगणवाडी सेविका असते, आपले MPW असतात म्हणजे मल्टीपर्पज वर्कर म्हणतो ते असतात, आपल्या ANM असतात आणि गटप्रवर्तक असतात, त्याच्यात अजून COCO म्हणून असतो कम्युनिटी हेल्थ वर्कर, आणि मग मेडिकल ऑफिसर, त्याच्यात अजून हेल्थ असिस्टंट असतात HA म्हणतो त्याला, LHV असतात, नंतर येते आपला मेडिकल ऑफिसर. तर एवढी यंत्रणा आपल्याकडे असल्यामुळे आपण ग्रामीण लेवलवरून त्यांचा आपण आढावा घेतला जाते की आपल्याकडे कुठे साथ लागू नये म्हणून आम्ही पूर्वीपासूनच त्यांचा आढावा घेतो आणि हे सर्व बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करतो. आता कुठे नाले गटारे होऊ नये म्हणून आपण त्या आधीच आपण नाले गटारे साफ करतो, गावामध्ये सोस खड्डे असतात ते सोस खड्डे बुजवायला लावतो आणि पाण्याची टाकी धुतल्यानंतर त्याच्यावर तारीख लिहायला लावतो, म्हणजे 6 महिन्यातून एकदा तरी कमीत कमी धुवायला पाहिजे, म्हणजे जे शुद्धीकरण होईल त्याचं. हे आपण सगळं आपण जे आढावा घेतल्यानंतर हे करतो, म्हणजे जिथं आपण सगळे कुठलेही आजार होऊ नये, जलजन्य आजार होऊ नये आणि कीटकजन्य आजार होऊ नये हे म्हणून आपण प्रतिबंधात्मक कारवाई आपण PSC लेवलवरून करतो आणि सगळ्या लोकांना जनजागृती करतो. म्हणजे नुसतं आपणच बोलून फायदा नाही, लोकांचं पण आपल्याला सहभाग घ्यावा लागेल. कम्युनिटी पार्टिसिपेशन म्हणतो आपण, लोकसहभाग घेतो. लोकसहभाग घेतल्यानंतर लोकांना जागरूक करणं महत्वाचं आहे, म्हणून लोकांना पाणी कसं प्यायचं, शुद्धीकरण कसं करायचं, वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता ह्याबाबत आपण त्यांना मार्गदर्शन करतो आणि त्यांच्याकडून आपण उभे राहून हात धुवायची पद्धत कशी असते हे घेतो. जशी आपली आशाताई आहे, ANM आहे, लहान मुलांना जशी शाळा सुरू होते, शाळा सुरू होण्याच्या पूर्वी प्रार्थनेच्या वेळेस त्यांना 5-10 मिनिटांमध्ये त्यांना हात कसं धुतात हे धुवायचं, हात धुवायची पद्धत सांगतो. आणि त्याच्यानंतर आपण जेवण करण्यापूर्वी किंवा काही खाण्यापूर्वी साबणाने हात धुवायचं हे आपण प्रत्यक्षित त्यांना करून दाखवतो. आणि पाणी पिण्याचं आग्रह हा शुद्धच पाणी प्यायचं हे आपण नागरिकांना सांगतो. काही नागरिक म्हणजे जे महिला वर्ग पुरुष वर्ग आहेत, मोलमजुरी करणारे आहेत, त्यांना अनिवार्य आहे जाणं गरजेचंच असते मजुरीसाठी. तिथं जात असाल तरी आपण घरचंच पाणी घेऊन जायचं.
1: अर्थात
0: आणि मॅडम मला एक म्हणायचं

0: होतं, एक सांगायचं होतं आपल्या सर्व नागरिकांना, श्रोतेवर्गांना, की जेव्हा आपण ग्रामीणमध्ये हे शुद्धीकरण, पाण्याचे शुद्धीकरण आपण पितोच, परंतु काही गावामध्ये अशी परिस्थिती आहे, जे नदीकाठचे गाव आहेत, तिथं पुराचा वेळा पडलेला असतो, विहीर पाण्याने भरलेलं असते, हँडपंप सर्व बंद झालेलं असते, अशा परिस्थितीमध्ये त्यांना पिण्यासाठी ते पाण्याशिवाय पर्याय नसतो. मग माझी सर्व नागरिकांना अशी विनंती आहे, ज्या गावात पाणी शुद्ध नाही भेटत, तर अशा वेळेस आपण पाणी उकळून गाळून थंड करून ते पाणी आपण पिऊ शकतो. परंतु प्रश्न असा पडेल की एवढं उकळण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. मग आपण एक काम करू शकतो, जेव्हा आपण स्वयंपाक करतो, स्वयंपाक बनवताना आपण जसं चूल असेल तर चुलीवर आपण हे करू शकतो, किंवा गावात आपल्या गॅस असेल तर गॅसवर करू शकतो. आपण स्वयंपाक करून झाल्यानंतर आपल्या घरी सर्वात मोठा गंज असेल तो गंज त्यावर मांडायचा आणि त्यामध्ये पूर्ण पाणी भरून घ्यायचं आणि त्याला झाकण लावून द्यायचं. आणि आपण इकडे जेवण करून होईपर्यंत, स्वयंपाक आपलं झालं जेवण संपेपर्यंत आणि भांडे धुईपर्यंत पाणी उकळते. पाणी जेव्हा उकळते तेव्हा 100 डिग्री सेल्सिअसच्या वर पाणी उकळते, त्यामुळे तिथे कुठलेही बॅक्टेरिया, व्हायरस वगैरे काही जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे हे पाणी शुद्धीकरण केलेले पाण्यापेक्षाही चांगलं असते, कारण उकळलेले पाणी हे अमृतावाणी असं म्हटलं जातं. आपण म्हणून हे अमृत आहे, त्याला आपण खराब पाणी म्हणता येणार नाही. हे ते आपल्या शुद्धीकरण प्युरिफाईड वॉटर आहे ना, त्याच्यापेक्षाही कितीतरी शुद्ध पाणी असते. म्हणून माझी नागरिकांना विनंती आहे, जर आपल्याकडे ती सुविधा नसेल पाणी शुद्धीकरणाची, तर आपण उकळलेले पाणी हे अमृतावाणी असते, म्हणून पाणी उकळून पिणं हे सुद्धा एक पर्याय आहे. आणि काही ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतला आम्ही आवर्जून पत्र देऊन तिथं ॲरोचं वॉटर फिल्टर लावलं आहे ग्रामपंचायतमध्ये. तर बहुसंख्य ग्रामपंचायतमध्ये आहेत. आता हर घर जल म्हटल्यानंतर प्रत्येक घरी जल आहे, त्यामुळे शुद्धीकरण पाणी पुरवठा हे बहुतेक
1: शासन मोठ्या हिरीरीने आणि अग्रक्रमाने आरोग्याकडे प्राधान्य देत आहे जनतेच्या. गेडम सर, आपण एकूणच असं सांगितलंय की आपली यंत्रणा आणि शासनाची जबाबदारी जी फार सक्षमपणे तुमचा विभाग पार पाडत आहे, ग्रामीण स्तरावर काय केलं जातं याचं जे चित्र आहे ते स्पष्ट झालं असेल आता ऐकणाऱ्यांच्या मनात. जाता जाता आपण काय संदेश द्याल ऐकणाऱ्या श्रोत्यांना?
0: मी श्रोते मंडळींना आणि आपल्या ग्रामीण जनतेला एवढंच विनंती करू इच्छितो, कारण साथरोग हे प्रतिबंध कसं करायचं हे आपल्या हातात आहे. जरी प्रशासन म्हणत असेल किंवा इतर म्हणत असेल, आपल्याला म्हणजे कळते पण वळत नाही अशातली बाब राहते. कारण आपल्याला माहिती आहे, आपण पाणी शुद्धीकरण करून प्यायचं म्हटलं की आपण फिल्टरचं पाणी पितो, परंतु जेवण करण्यापूर्वी, खाण्यापूर्वी आपण जे हात धुतो साबणाने, किंवा साबणाने हात धुतल्यानंतर आपण आपल्याजवळ असलेलं परत रुमाल काढतो आणि त्या रुमालाने हात पुसतो. किंवा माझ्या माता भगिनी असतील, ताई असतील, तर ते काय करतात, हात धुतल्यानंतर आपल्या पदराला पुसतात. आणि ह्यामध्ये कसं नकळत प्रसार कसं होतो संडास उलटीचं, किंवा हे समजा लहान बाळ आहे, 1 वर्षाचा 2 वर्षाचा बाळ आहे, आणि त्याने बाळाने शी केली, तर तो बाळ आई इकडे स्वयंपाक करत असते आणि बाळाची शी झाल्यानंतर बाळ म्हणतो मम्मी शी झाली. मग आई धावत जाते आणि बाळाची शी धुते. शी धुतल्यानंतर आता पुसायचं कसं, त्याला उचलून आणावं लागेल. मग आई काय करते, पदरानेच त्याच पुसून घेते. पदराने पुसल्यानंतर तशीच येऊन आपली हात धुतल्यावर स्वयंपाक करायला लागते. स्वयंपाक झाल्यावर मिस्टर येतात, म्हणजे त्या ताईचे मालक येतात, आले की त्यांना म्हणतात जेवण द्या. मग ती ताट घेते, ताट घेतल्यानंतर ताट धुवून घेते. आता ताट ओलंच आहे, मग पुसायचं कशाने? मग ते जे पदर आहे त्या पदराने पुसते. म्हणजे जे जंतू लागलेले असतात त्या पदराला नकळत त्या ताटाला लागतात. आणि मग त्याच्याने जेवण
1: व्यवस्थित उदाहरण दिलं सर तुम्ही
0: मॅडम, म्हणजे हे कळते पण वळत नाही म्हणून आहे. आणि त्यामुळे काय होते, मग नकळत तो पुरुष जो
1: होतो
0: तो जेवण करतो, घरचा मालक जेवण करतो, आणि त्याच्यानंतर त्याच्या पोटामध्ये जंतू जातात आणि त्या जंतूमुळे त्याला संडास उलटीची बिमारी होते. मग त्याच्यापासून घरच्या नाही लागू शकते, हात न धुणे वगैरे असतात, असे
1: संपर्कात
0: येणं. म्हणून माझी एक विनंती आहे सर्व नागरिकांना, माझ्या बंधू भगिनींना, माता भगिनींना, लहान बालकांना, यांनी जे पाणी शुद्धीकरण करतो ते तर प्यायचंच आहे, परंतु हात स्वच्छ धुवून प्यायचं, हात स्वच्छ धुवून जेवण करा.

0: करायचं, आणि आजूबाजूचा आपला परिसर आपण स्वच्छ ठेवायला पाहिजे, जेणेकरून मच्छर होणार नाही. आपण मच्छरदाणीचा वापर करू शकतो, परंतु जर आपला परिसरच स्वच्छ असेल तर मच्छरदाणीचा वापर करायची गरज पडणार नाही. ह्यामुळे आपण नागरिकांनी सतर्क राहावं आणि आपली काळजी घ्यावं.
1: तर श्रोते हो, आज आपण झरी जामणीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन गेडाम सर यांच्याकडून तुमच्या आरोग्याविषयी काय तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे, आपले स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता ही कशा प्रकारे पाळायला पाहिजे याबाबत फार सुंदर माहिती सरांनी दिलेली आहे. गेडाम सर, तुम्ही इथे आलात आणि आपले अनुभव आमच्यासोबत वाटून घेतले. मी आकाशवाणीच्या वतीनं आभारी आहे. नमस्कार.
0: नमस्कार मॅम.
1: आताच आपण साथरोग आणि प्रतिबंध याविषयी झरी जामणी येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन गेडाम यांच्याशी मंगला माळवे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. शेतकरी बंधूंनो, जाता जाता ऐकूया हा महत्त्वाचा संदेश. दिवस पावसाळ्याचे आहे, पाणी दूषित यायला लागलं आहे हे तर आपण मुलाखतीतून ऐकलंच. हे पाणी स्वच्छ करून पिणं गरजेचं आहे. पाण्यात तुरटी फिरवा, गाळ खाली बसण्याची वाट बघा. पाणी उकळून प्या, गाळून प्या. विशेषतः घरात लहान आणि वृद्ध असतील, म्हणजे लहान बालकं आणि वृद्ध व्यक्ती असतील, तर तुम्हाला जास्त काळजी घ्यायला पाहिजे. एकाला झालेला आजार दुसऱ्याला होऊ नये म्हणून एकमेकांपासून अंतर ठेवा. एकमेकांचे कपडे वापरू नका आणि स्वच्छ परिवेश धारण करा. तुम्ही स्वच्छ राहा, आपल्या आसपासचाही परिसर स्वच्छ ठेवा. तर शेतकरी बंधूंनो, आता आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मंगला माळवेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार.

0: सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ। पेपरफुटी विरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर। 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिकच्या नोटांची चाचणी घ्यायला केंद्र सरकारची रिझर्व्ह बँकेला परवानगी। पक्षांतर बंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत। आणि ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय महिलांना 1 सुवर्ण आणि 1 कांस्य पदक। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या 2 आठवड्याच्या आजच्या पहिल्या दिवशीही दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाल्यानं कामकाज होऊ शकलं नाही। याविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून।
1: नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधातले FIR मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी आज दोन्ही सभागृहात घोषणाबाजी केली, त्यामुळे 4 वेळा कामकाज तहकूब झाल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। विरोधकांच्या गदारोळातच पेपरफुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत मांडलं। या विधेयकावरच्या चर्चेसाठी 6 तासांचा कालावधी राखून ठेवला असून आवश्यकता पडल्यास अधिक वेळ देऊ असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला म्हणाले। 2024 कायद्यात असलेली शिक्षेची तरतूद या सुधारणा विधेयकात कडक करण्यात आली आहे। त्या अंतर्गत पेपरफुटीच्या प्रकरणांचा तपास 2 महिन्यात पूर्ण करणं बंधनकारक होणार आहे। पेपरफुटी किंवा परीक्षांमध्ये अवैध मार्गांचा वापर करणाऱ्यांना किमान 5 वर्ष ते जास्तीत जास्त 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद या विधेयकात आहे। संघटित गुन्ह्यांसाठी किमान 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो। या प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत खटला चालवण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जलदगती न्यायालय स्थापन करायचे अधिकारही या विधेयकाद्वारे दिले आहेत। तसंच विशिष्ट परिस्थितीत या प्रकरणांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करायचे अधिकारही केंद्र सरकारला दिले आहेत।
0: केंद्र सरकारनं 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटांची चाचणी घ्यायला रिझर्व्ह बँकेला परवानगी दिली आहे। ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर या नोटा नियमित वापरात येऊ शकतील। कागदी नोटांच्या ऐवजी पूर्णपणे प्लॅस्टिकच्या नोटा वापरण्याचा रिझर्व्ह बँकेचा कोणताही विचार नसल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितलं। छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी

कर्जमाफी योजना आणण्याचा कोणताही विचार नसल्याचं त्यांनी दुसऱ्या एका प्रश्नावरच्या लेखी उत्तरात स्पष्ट केलं. 2025-26 या आर्थिक वर्षात 576 जणांनी प्राप्तीकर परतावा भरताना 1 अब्ज रुपये किंवा त्यापेक्षा जास्त एकंदर उत्पन्न दाखवलं आहे. 2021-22 मध्ये ही संख्या 142 इतकी होती असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हटलं आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने दिला असून केवळ आंदोलन आहे, त्यामुळे लाठीमार करणं समर्थनीय नाही असं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज व्यक्त केलं. जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवरच्या सुनावणीदरम्यान ते बोलत होते. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली आहे. त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयानं सांगितलं आहे. पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदींचा पुनर्विचार करावा या मागणीसाठी ज्येष्ठ वकील आणि खासदार कपिल सिब्बल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला नोटीस जारी केली. याचिकेसंदर्भातल्या अनेक बाबींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती PS नरसिम्हा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं नोंदवलं. आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही खासदार अलीकडेच या तरतुदींचा आधार घेऊन इतर पक्षात गेले. या पार्श्वभूमीवर सिब्बल यांनी वैयक्तिक स्वरूपात ही याचिका दाखल केली आहे. अशा पक्षांतरामुळे बहुमताचं चित्र पालटू शकतं असं त्यांनी या याचिकेत म्हटलं आहे. नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED अर्थात अंमलबजावणी संचालनालयानं दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांना दिल्ली उच्च न्यायालयानं आज 3 आठवड्यांची मुदत दिली. आता या प्रकरणाच्या सुनावणी 10 सप्टेंबरला होणार आहे. डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोप असलेले शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावरच्या आरोपांचा तपास संबंधित विभागाच्या पोलीस उपायुक्तांकडे सोपवण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. म्हात्रे यांच्यावरच्या आरोपांचा तपास आणि त्यांना पोलिसांकडून मिळणाऱ्या कथित अनुकूल वागणुकीविषयी न्यायालयानं नाराजी देखील व्यक्त केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. BS6 प्रकारातल्या वाहनांना दिलं जाणारं PUC प्रमाणपत्र 3 वर्ष कालावधीसाठी देण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सादर केला आहे. BS6 प्रकारातल्या आणि 6 वर्षापर्यंत जुन्या असलेल्या वाहनांना याचा लाभ मिळणार आहे. सध्या दिलं जाणारं प्रमाणपत्र 1 वर्षासाठी वैध असतं. 6 ते 10 वर्ष जुन्या वाहनांना दरवर्षी तर त्यापेक्षा जुन्या वाहनांना 6 महिन्यांनी हे प्रमाणपत्र नवीन काढावं लागेल. BS 1, 2, 3 प्रकारातल्या वाहनांना दर 3 महिन्यांनी तर BS 4 प्रकारातल्या वाहनांना 6 महिन्यांनी या प्रमाणपत्राचं नूतनीकरण करावं लागेल. MSRDC अर्थात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला अतिरिक्त व्याज दिल्याच्या प्रकरणात HDFC बँकेनं 3 अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना 1 लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे. व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शशीधर जगदीशन, मुख्य वित्तीय अधिकारी श्रीनिवासन वैद्यनाथन आणि किरकोळ मालमत्ता विभागाचे प्रमुख अरविंद वोहरा अशी या तिघांची नावं आहेत. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशाचं उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई झाली आहे. 2017-2021 या काळात मार्केटिंग खर्च या शीर्षकाखाली सुमारे 45 कोटी रुपये देऊन MSRDC कडून मोठ्या प्रमाणात त्यांनी ठेवी मिळवल्या होत्या. या प्रकरणात कोणताही गैरप्रकार झाल्याचा इन्कार HDFC बँकेच्या प्रवक्त्यानं मे महिन्यात केला होता. सिक्कीम मधल्या नाथुला खिंडीतून भारत आणि चीन यांच्यातला सीमावर्ती व्यापार येत्या 1 ऑगस्ट पासून पुन्हा सुरू होणार आहे. कोविड महामारीमुळे 2020 पासून हा व्यापार स्थगित केला होता. MV ओमोर्फी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर भारतानं याचा तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयानं आज युक्रेनचे भारतातले राजदूत डॉक्टर अलेक्झांडर पोलिशचुक यांना बोलावून घेतलं. व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्याबाबत भारताची तीव्र चिंता, युक्रेनच्या संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची विनंती या राजदूतांना केल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यात

पुन्हा वाटाघाटींसाठी एकत्र आणण्याचा आणि मध्य पूर्वेतलं युद्ध टाळण्याच्या प्रयत्नांमध्ये मध्यस्थांनी प्रगती साधली आहे. कतार आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाखालील मध्यस्थ दोन्ही देशांमधली दरी कमी करण्यासाठी काम करत असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. गेले 3 दिवस दोन्ही देशांनी एकमेकांवर कोणताही लष्करी हल्ला केला नसल्यामुळं संघर्षातून वाढणारा तणाव काही प्रमाणात निवळला आहे. ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या ईशा सिंगनं सुवर्णपद पटकावलं तर ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिनं कांस्य पदकाची कमाई करून भारताला दुहेरी यश मिळवून दिलं. ईशानं उत्तम कामगिरी करत 40 नेम साधले तर मनूनं अटीतटीच्या सामन्यात 28 नेम मारले. ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 1 सुवर्ण 3 रौप्य आणि 1 कांस्यपदक मिळवलं आहे. भारोत्तोलक ज्ञानेश्वरी यादवनं आज 53 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ. पेपरफुटी विरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिकच्या नोटांची चाचणी घ्यायला केंद्र सरकारची रिझर्व्ह बँकेला परवानगी. पक्षांतर बंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. आणि ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय महिलांना 1 सुवर्ण आणि 1 कांस्यपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं.

0: आपला जीव कुठेतरी वाचवला पाहिजे.
1: भगवंता सनी माझ्या पाठी मागं लागला, मला जीव माझा वाचवला पाहिजे, सनी माझ्या माणसा गेला पाहिजे.
0: म्हणून भोळा देव शंकर निघून किरबन झालेला अरण्याच्या ठिकाण्याला निघून गेलेला सैला.
1: मी अरण्याच्या धायाला शंकर जाऊन जिना काही केला,
0: कुठेतरी आसरा मिळावा.

काय केलं माझी मागितली भोळ्या देव शंकर आला तर त्यावेळेला या झाडाने

श्रोत्यो, आपण ऐकत होता दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या 5:50. या दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. शुभरात्री. जय हिंद.